आज रविवार, भारतीय सौर दिनांक 14 आषाढ 1948 म्हणजेच 5 जुलै 2026। प्रातःकालीन सभेत मी डॉक्टर चंद्रकांत पाटील आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत।

मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz, FM 102.1 megahertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो आ...

आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 6 वाजत आहेत. थोड्याच वेळात हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एक ठरते. चांगल्या मित्राची अनेक लक्षणे या सुभाषितात दिली आहेत. तो पापापासून निवृत्त करतो, आपल्या हिताविषयी योजना करतो, गुण प्रकट करतो, संकटात आपल्याला सोडत नाही आणि वेळेवर मदतीसाठी धावून येतो. ही सन्मित्राची लक्षणे होत असे सत्पुरुष म्हणतात. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं विशति पापम का करोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किं न करोति पुंसा. चांगली संगत काय काय करू शकते हे या सुभाषितात छान सांगितले आहे. सत्संगती बुद्धीचे जाड्य हरण करते, वाणीत सत्यता आणून मान वाढवते, पापाचा नाश करते, मन प्रसन्न करते आणि दशदिशात कीर्तीचा विस्तार करते. तेव्हा अशी ही सत्संगती माणसाला काय बरे देत नाही. संतप्तायसि संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितं राजते स्वात्यां सागर शुक्ति मध्यपतितं सन्मुक्तिकं जायते प्रायेणाधम मध्यमोत्तम गुणः संवासतो जायते. तापलेल्या लोखंडावर पाणी पडले असता त्याची पटकन वाफ होऊन त्याचे नावही राहत नाही आणि तेच कमलपत्रावर पडले तर मोत्याप्रमाणेच शोभून दिसते. बरे, जर स्वाती नक्षत्रात तेच पाणी समुद्राचे शिंपीत पडले तर त्याचे उत्तम मोती बनते. तेव्हा उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ हे गुण बहुशः संगतीच्या योगाने लागतात. महानुभाव संसर्ग कस्य नोन्नतिकारक हरिहस्तगत शंख पवित्र प्रथितो भुवि. थोर लोकांच्या संगतीत राहिल्याने कोणाची बरे उन्नती होत नाही. विष्णूच्या हाती गेल्याने शंखाला सुद्धा पवित्र वस्तू म्हणून जगात प्रसिद्धी प्राप्त झाली.
1: एम डी राव यांचे विचार आपण ऐकलेत प्रकाश किरण या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 6:10 होत आहेत. आराधना भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराज यांची रचना.

श्रोत्यो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात कवी सुधांशु यांची रचना ऐकलीत. आपण ऐकत आहात आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर रमेश अणावकर यांची रचना गात आहेत सुमन कल्याणपूर.

श्रोते हो, आराधना ह्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिखित देशभक्तीपर गीतरचना

श्रोतोय देशभक्तीपर रचनेबरोबरच आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम येथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतो, सकाळचे 6:35 होत आहेत. आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आहे का? कार्यक्रमांच्या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात निशिगंध लागवड याविषयी माहिती वाचकस्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य भाग 1 आपण ऐकू शकाल. त्यानंतर

6:50 आणि दुपारी 2:10 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण पूरक पंढरीची वारी भाग एक आपण ऐकाल. हे दोनही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभोवती आपण ऐकू शकाल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. 7:40 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.

0: 8:40 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 समूह गीत गायन पाठ, यात आज आपण उडिया भाषा पाठ ऐकणार आहात. 9:45 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ आणि सन्स. 10:00 चित्रगंगा हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल, यात बरसोरे मेघा, निवेदन डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचं. 11:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंगूबाई हंगल यांचं शास्त्रीय गाणं आपण ऐकणार आहात, राग यमन. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू, यात प्रथम वनिता मंडळ. फुलझाडांचे औषधी गुणधर्म याविषयी रोहिणी पाटील यांची मुलाखत आपण ऐकाल आणि त्यानंतर नेत्रा भगवान यांचं कविता वाचन आपण ऐकू शकाल. 1:05 आणि 6:10 गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल. या दरम्यान 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र, तर 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. ऐसी अक्षरे रसिके 1:55 तर 2:00 कृषीवाणी. 2:30 आणि 5:02 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आमच्या दुसऱ्या सभेत 5:30 युवा आणि योग मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम, यात जलसंवर्धन काळाची गरज हा संवाद आपण ऐकाल, सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने यांचा. 6:30 ICC वुमेन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघादरम्यान लॉर्ड लंडन येथे खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्याचं वर्णन आपण ऐकू शकाल. वेळा याप्रमाणे असतील, 6:30 6:55 7:10 8:00 8:15 9:15 11:00 सामना संपेपर्यंत. श्रोतेहो, आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. सकाळचे 6:40 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी या कार्यक्रमात. आज निशिगंध लागवड याविषयी माहिती वाचकस्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे.
1: बियाणं खरेदी करताना घ्यायची काळजी. शेतकरी बंधूंनो, आपल्या भागामधलं वातावरण आणि जमिनीचा विचार करून योग्य त्या पिकाची निवड करावी. गेल्या 2-3 वर्षांमध्ये आलेला रोग आणि किडींचा अंदाज घेऊन त्यासाठी प्रतिकारक्षम किंवा सहन तंत्रज्ञान. शेतकरी बंधूंनो, निशिगंध पिकाला उष्ण आणि दमट हवामान चांगलं मानवतं. कोरड्या हवामानात जिथं पाण्याची बारमाही सोय आहे तिथं याची लागवड फायदेशीर ठरते. अतिथंड हवामान आणि अतिपाऊस या पिकाला हानिकारक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन चांगली मानवते. जमिनीचा सामू साधारणपणे 6.5-8 दरम्यान असावा. हलक्या जमिनीत भरपूर प्रमाणात सेंद्रिय

0: खताचा वापर करावा किंवा लागवडीपूर्वी हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ते जमिनीत कुजण्यासाठी गाडावा. शेतकरी बंधूंनो, हे पीक बहुवर्षीय असून एकदा लागवड केल्यास त्या जमिनीत सतत 3 वर्ष ठेवता येतं किंवा प्रत्येक वर्षी नवीन लागवडही केली जाते. लागवडीसाठी 20 ते 30 ग्रॅम किंवा त्याहून अधिक वजनाचे कंद वापरावेत. हे कंद 0.2% तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशक द्रावणात 15 ते 20 मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापरावं. सपाट वाफे किंवा गादी वाफ्यावर 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर 5 ते 7 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. एका ठिकाणी एकच कंद लावावा. हेक्टरी 70 ते 80 हजार कंद पुरेसे होतात. हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत, 300 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 300 किलो पालाश द्यावं. लागवडीपूर्वी शेणखत जमिनीत चांगलं मिसळावं. लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावं. उरलेले 240 किलो नत्र 3 समान भागात लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावं. लागवडीनंतर 8 ते 10 दिवसांनी 10 किलो ऍझोटोबॅक्टर किंवा ऍझोस्फिरिलम 100 किलो ओलसर शेणखतात मिसळावं. या मिश्रणाचा ढीग करून तो प्लास्टिकच्या कागदानं आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे स्फुरद विरघळणारे जीवाणू खत आणि ट्रायकोडर्मा प्रत्येकी 10 किलो 100 किलो ओलसर शेणखतात वेगवेगळे ढीग करून आठवडाभर प्लास्टिकच्या कागदानं झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून 1 हेक्टर क्षेत्रास मिसळून द्यावं. कंद लागवडीनंतर लगेच पाणी द्यावं. हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी तर उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसांनी जमिनीच्या मगदुराप्रमाणे नियमितपणे पाणी द्यावं. त्याचप्रमाणे फुलांचे दांडे यायला सुरुवात झाल्यानंतर नियमितपणे पाणी देणं गरजेचं आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर या ठिकाणी जास्त फायदेशीर ठरतो. शेत लागवडीनंतर 3 ते 4 महिन्यांनी फुले काढणीसाठी योग्य होतात. पूर्ण वाढ झालेल्या कळ्या आणि उमललेल्या फुलांची काढणी नेहमी सकाळी 5 ते 8 किंवा संध्याकाळी 6 ते 7 वाजता करावी. फुलदाणीत किंवा पुष्पगुच्छ यासाठी सर्वात खालची 2-3 फुले असतात. उमलत असलेले फुलदांडे जमिनीलगत पानाच्या वरच्या बाजूला छाटावेत. अशा छाटलेल्या फुलदांड्यांच्या 1 डझनच्या जोड्या बांधून वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून बांबू किंवा कागदामध्ये भरून लांबच्या बाजारपेठेस विक्रीसाठी पाठवावेत. साधारण हेक्टरी 8 ते 10 लाख फुलं मिळतात तर सुक्या फुलांचं उत्पादन हेक्टरी 7 ते 8 टन इतकं मिळतं. सुट्या फुलांना भारतीय बाजारपेठेत भरपूर आणि नियमित मागणी असल्यामुळं अशी फुलं बाजारपेठेत 5 ते 7 किलो क्षमतेच्या बांबू किंवा कागदाच्या बॉक्समध्ये भरून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत. सुट्या फुलांपासून गुलछडी अर्क हे सुगंधी द्रव्य 0.08 ते 0.11% इतकं काढता येतं. या गुलछडी अर्काला परदेशातून चांगली मागणी आहे.
1: वाचक श्रोता किशोरी वाघुळदे यांचा सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते 6:45 होत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर हे दोनही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:55 संस्कृतमधील बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, ते आम्ही सहक्षेपित करू. प्रथम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळतो आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका

0: काय परिणाम होतो? श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, धूर, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते, आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम येथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
3: परिसर

श्रोतहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून चार भागांसाठीचा विषय आहे पर्यावरण पूरक पंढरीची वारी. काय श्रोतहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उचंबळून येत असतो. पण त्याचबरोबर

वारकऱ्यांसाठी ज्या सोयी सुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लास्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान

0: आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षताकृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
1: रामकृष्ण हरी.
0: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
1: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती, आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती. म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळं एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लास्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं भटकी जनावरं असेल त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
0: बरोबर आहे.
1: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहेत.
0: बरोबर.
1: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतंय असं नाही.
0: बरोबर.
1: पण सहज उपलब्धता
0: नकळत होत आहे.
1: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहेत.
0: बरोबर.
1: हे आमच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं ही समस्या अतिशय गंभीर बनलेली आहे.
0: बरोबर. अवसट सर, आपण या समस्येचं निराकरण करण्यासाठी जे काही तुम्ही
2: आकाशवाणी
0: त्याबद्दल
2: संप्रति वार्ता हा श्रूयंताम प्रवाचक जतीन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना ह्यः गुजरातस्य सानन्दक्षेत्रे सिजी सेमी संस्थायाः अत्याधुनिकस्य ओसेट् सेमीकण्डक्टर् संयन्त्रस्य उद्घाटनं कृतम्. अत्रावसरे जनसभां सम्बोधयन् प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत् अयं विकासः भारतस्य प्रगाढ इलेक्ट्रानिक्स् क्रान्तेः आगामी चरणमस्ति, येन देशः पूर्वमेव विश्वस्य द्वितीयः बृहत्तमः दूरभाषनिर्मातृत्वेन समेधितः. सः दृढविश्वासं प्रकटितवान् यत् सानन्दक्षेत्रं वैश्विक सेमीकण्डक्टर् केन्द्रत्वेन समेधिष्यते.
3: आज का ये कार्यक्रम इस बात का प्रमाण है कि भारत जो ठान लेता है वो करके दिखाता है. 5 साल पहले भारत ने संकल्प लिया था कि देश को सेमी कंडक्टर हब बनाएंगे. हम डिजाइन इन इंडिया, मेक इन इंडिया के मंत्र को लेकर आगे बढ़े और आज देश के तीसरे सेमीकंडक्टर प्लांट में भी चीप पैकेजिंग का कमर्शियल प्रोडक्शन शुरू हो रहा है.
2: तेन गदितं यत् सानन्दं प्रतिवर्षं 20 कोटि चिप्स निर्माणार्थं सज्जमस्ति. तेन 500 कोटि परिमितस्य लक्ष्यनिर्धारणार्थं शुभाशयाः अपि प्रकटिताः. अत्रावसरे केन्द्रीय मन्त्रिणा अश्विनी वैष्णवेन घोषितं यत् षड्

5 जुलै 2017 राज्य मतदार दिन महाराष्ट्रामध्ये सुरुवात. 5 जुलै 1994 ॲमेझॉन या कंपनीची सुरुवात. 5 जुलै 1916 महर्षी कर्वे यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ अर्थात SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी पुणे या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. 1952 चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक रेणू सलुजा यांचा जन्म. 5 जुलै 1968 यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुझॉन वॉकीजी यांचा जन्म. श्रोत्यो दिनविशेष आपण ऐकलं.

श्रोतो आता वळूया अवतीभोवती घडणाऱ्या घटना घडामोडींकडे. श्रोते हो, वरुण राजा बरसला, 56% क्षेत्रावर पेरण्या, जिल्ह्यातील चित्र कपाशी 53%, तर तुरीचा पेराही वाढला. पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांनी आता वेग घेतला आहे. दडी मारलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील पावसाची झडी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 2 दिवसात पेरण्यांची लगबग शेतामध्ये दिसून येते. जिल्ह्यात 56% खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. श्रोते हो, याबरोबरच पावसाळ्यात वाढलेला आहे वीज अपघातांचा धोका. तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर, खांबापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे महावितरणचे आवाहन. पावसाळ्यात वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे विद्युत यंत्रणांवर ताण वाढला असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. तुटलेल्या किंवा लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांना स्पर्श करू नये. ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ ठिणग्या पडत असल्यास त्या परिसरात जाऊ नये. घरातील ओलसर विजेची उपकरणे, उघड्या तारा आणि शेतीपंपाचे स्विच बोर्ड वापरताना विशेष काळजी घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी वीज गळती टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षात्मक उपाय करावेत. विजेच्या खांबांना जनावरे बांधणे, दुचाकी टेकवून ठेवणे टाळावे. पूरग्रस्त आणि नदीकाठच्या भागात विजेच्या यंत्रणांपासून दूर राहावे. श्रोते हो, जळगाव पंचायत समितीच्या सभागृहात समग्र शिक्षा अभियानाच्या समावेशित शिक्षण विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव तालुक्यातील 38 दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, सीपी व्हीलचेअर, डिजिटल श्रवण यंत्रे, TLM किट, रोलॅटर वॉकिंग स्टिक तसंच इतर सहाय्यभूत साहित्याचं वितरण करण्यात आलं. दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे असं देखील या वेळेस सांगण्यात आलं. श्रोते हो, जळगाव शहरातील मतदार यादी निर्दोष आणि अद्ययावत करण्यासाठी 358 BLO मार्फत SIR विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेच्या कामास मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. BLO कर्मचारी सकाळी 9 वाजेपासूनच मतदारांच्या दारात पोहोचून माहिती संकलित करीत आहेत. सुरुवातीला काही भागात जनजागृती अभावी नागरिकांमध्ये संभ्रम असला तरी कर्मचाऱ्यांनी शासकीय ओळख पटवून दिल्यानंतर नागरिक उत्तम सहकार्य करीत आहेत. मतदार यादीचे मॅपिंग करणे, मोबाईल नंबर नोंदवणे, फॉर्मवर सह्या घेणे आणि अपूर्ण असलेली माहिती पूर्ण करणे, याबरोबरच ऐनवेळी कागदपत्रांची पूर्तता नसल्यास झेरॉक्स उपलब्ध नसली तर कामांना गती देण्यासाठी कर्मचारी व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाचा वापर करून सर्वच कागदपत्रे पडताळत आहेत. ओळख पुराव्यांची गरज, मतदारांची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट किंवा निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या अधिकृत पुराव्यांची गरज आहे. 17 वर्ष पूर्ण झालेल्यांना संधी, प्रांताधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ज्या युवकांनी वयाची 17 वर्षे पूर्ण केली आहेत अशा नवमतदारांनीही आगामी काळासाठी आगाऊ नोंदणी करून घेण्यात येत आहे. संकटकाळी जळगाव पोलीस तत्पर, डायल 112 सेवेत अव्वल. श्रोतो, याबरोबरच अवतीभोवती हा घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम येथे संपला. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या

जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली। जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणी।
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी। श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल। एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये, ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना, आणि मग पाळणारी ते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

आकाशवाणी पुणे, राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे. सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI नं काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहन

0: बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते 60 हजार किलोमीटर पर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉक्टर मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, न्यूज बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होती आहे. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट, केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरवण महासंघाचा अध्यक्ष, सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे.

0: जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
1: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथे पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथे दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथे उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथे झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ३11.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 7:20 झालेत. ऐकूयात काही संदेश.
3: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
4: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
3: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
5: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21. आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती

0: करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
1: 49 वर्षांचा शब्द सुरांचा वारसा.
2: आकाशवाणी आपली जळगाव आकाशवाणी.
1: सुरांची बरसात,
2: शब्दांचा अमृतगंध,
1: मनतृप्तीचा आनंद,
2: जिज्ञासेचा कुंभ,
1: वाघयज्ञाचा सुरेल सोहळा.
2: श्रोते हो, जसा अनमोल दागिना,
1: काम करताना कानातून मनाचा ठाव घेणारी,
2: ज्ञान समृद्ध जीवनाची सजगता वाढवणारी,
1: मनाची लेखणी
2: आणि बुद्धीच्या कागदावर उमटणारी
1: अवीट गोडी, अमृतमय करणारी
2: आकाशवाणी
1: आपली जळगाव आकाशवाणी.

0: lagi.
1: Papili Meraki.
0: Abija Meraki.
1: Papili Meraki.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडून कुमार वयातील मुला मुलींसाठी कुमार विश्वकोश असावा अशी कल्पना मांडून खंड संपादित करण्याची योजना आखली गेली. जगातील सर्व ज्ञान शाखांचं ज्ञान भांडार मुलांसाठी उपलब्ध करावं हा त्यामागचा उद्देश होता. कुमार विश्वकोशाच्या या नियोजित 12 खंडीय प्रकल्पाविषयी ओळख आज आपण आपल्या या कार्यक्रमातून करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे मराठी विश्वकोश मंडळाच्या वाई कार्यालयातील विद्या व्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज सर आलेले आहेत. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला कुमार विश्वकोश प्रकल्प काय आहे, हा प्रकल्प साकार करण्यामागची कोशकर्त्यांची भूमिका नेमकी कोणती होती, विविध विषयांवर 12 खंडांमध्ये कोणकोणत्या माहितीचा अंतर्भाव असणार आहे हे सर्व आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. घोडराज सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश हा देखील एक प्रकल्प आहे आणि शासन स्तरावर असा कोश निर्मितीचा म्हणजे कुमार विश्वकोश निर्मितीचा हा पहिलाच प्रयत्न असावा. तर आम्ही उत्सुक आहोत की कुमार विश्वकोश हा नेमका काय आहे, त्याची भूमिका काय आहे आणि तो तयार करावा असं का वाटलं.
3: नक्कीच. का कसं आहे की पश्चिमी देशामध्ये कोश निर्मितीची अनेक शतकांची परंपरा आहे, आपल्याकडे तसं नाही. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याबरोबर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम सुरू झालं आणि हे काम सुरू असतानाच कुमार विश्वकोश म्हणजे मुलांसाठी सुद्धा एक कोश असावा अशी संकल्पना एक कल्पना मांडली गेली आणि तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखालीच हा कुमार विश्वकोशचा एक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला, जे मुख्यतः कुमारांसाठीच म्हणजे उद्याच्या नागरिकांसाठीच तयार केलेला हा कोश आहे. याचा मुख्य वाचक वर्ग 9वी ते 12वी इयत्तांमध्ये शिकणारी ही मुलं, सर्वसाधारणपणे 14 ते 18 वयोगटातील मुलं मुली हा आहेत. म्हणजे कुमार विश्वकोशाचा विचार करता हे खंड ज्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येत आहेत, हा कोश करण्यामागची भूमिकाच ही होती की मुलांना विविध विषयांचा सर्वांगीण परिचय व्हावा, दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांविषयी एक तर्कनिष्ठ आणि विवेकबुद्धीनं विचार करता यावा, सभोवतालच्या घटनांचं कुतूहल मुलांमध्ये निर्माण व्हावं, अशा सारख्या अशा पद्धतीनं म्हणजे विज्ञान आणि मानव्य या विषयांची अभिरुची निर्माण व्हावी आणि मुख्य म्हणजे

0: गावांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन यावा या भूमिकेतून या प्रकल्पाकडे त्यावेळी बघितलं गेलेलं आहे.
1: सर मग यावेळेला देखील संपादन मंडळावर कोण अध्यक्ष म्हणून होतं आणि पहिल्या खंडाचं काम कधी सुरू झालं किंवा कसं सुरू झालं?
0: खऱ्या अर्थानं डॉक्टर विजया वाड जेव्हा विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष झाल्या त्यांच्या कारकिर्दीत या कामाला गती मिळाली आणि प्राध्यापक डॉक्टर हेमचंद्र प्रधान जे होते होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राचे तत्कालीन संचालक त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष संपादन समिती स्थापन केली गेली आणि जीवसृष्टी आणि पर्यावरणाचं वाढतं महत्व लक्षात घेता पहिला खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण अशा नावानं त्याची निवड होऊन त्याचं काम हाती घेण्यात आलं आणि या पहिल्या खंडाच्या समन्वयाची जबाबदारी सुद्धा होमिओपॅथी विज्ञान शिक्षण केंद्राने स्वीकारली आणि या खंडाचं काम जेव्हा सुरू झालं तेव्हा असा एक विचार पुढे आला की कुमार विश्वकोशाचा प्रत्येक खंड जो आहे तो विशिष्ट विषयाला वाहिलेला असल्यामुळे 500 पृष्ठांमध्ये ते काय माहिती बसवणं शक्य होणार नसल्याने प्रत्येक खंडाचे एकापेक्षा अधिक भाग होतील असंही त्यावेळेस ठरवण्यात आलं होतं.
1: सर मग पहिला जो खंड त्याचा तयार झाला तर तो कसा आहे आणि त्यामध्ये काय काय आहे किंवा त्याचं स्वरूप कसं आहे?
0: आता पहिला खंड जो प्रकाशित झालेला आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण म्हणजे या खंडाबद्दल जर म्हणाल तर या खंडातील प्रत्येक नोंदी ह्या सुटसुटीत आहेत सोप्या भाषेत लिहिलेल्या आहेत आणि रसपूर्ण झालेल्या आहेत यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. म्हणजे खंडातील प्रत्येक तुम्ही बघाल ना चित्र जी आहेत तर ती रंगीत आहेत प्रत्येक नोंदीला चित्र आहेत असाही कटाक्ष त्यावेळेस ठेवण्यात आलेला होता म्हणजे मुलांना हाताळणं सुद्धा सोपं जावं या दृष्टीनेही खंडाचा आकार कसा असावा त्याची मर्यादित पृष्ठ संख्या याचाही विचार करण्यात आलेला आहे आणि असा हा जो पहिला खंड आहे जो की 4 भागामध्ये तो प्रसिद्ध झालेला आहे तो ग्रंथरूपाने उपलब्ध आहे. मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर तो मोफत उपलब्ध आहे. आपण ते वाचू शकता www.vishwakosh.marathi.gov.in आणि दुसरं जे संकेतस्थळ आहे www.marathivishwakosh.org. विशेष म्हणजे अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीमधील आवृत्तीसुद्धा या खंडाची प्रसिद्ध आहे तसंच ध्वनिमुद्रित स्वरूपातही हा खंड आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: खूपच छान. सर आत्ताच आपण म्हणालात की कुमार विश्वकोशाचा पहिला खंड जीवसृष्टी आणि पर्यावरण याविषयी आहे तर या खंडामध्ये काय काय आलेलं आहे किंवा कशा कशाचा उल्लेख आहे?
0: हा खंड जो आहे जीवसृष्टी आणि पर्यावरण हा खंड आपल्याला पर्यावरण आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे निर्जीव घटकांपासून सजीवांची निर्मिती कशी होत गेली तसंच प्राथमिक अवस्थेतील जीवाणूंपासून मनुष्यासारख्या बुद्धिमान प्राण्यांपर्यंत उत्क्रांती कशी होत गेली इथपर्यंतची माहिती या खंडामध्ये आलेली.
1: सर आता ह्या कुमार विश्वकोशाचे एकूण किती खंड तयार होतील असं अपेक्षित आहे आणि त्यापैकी कोणते प्रकाशित झालेले आहेत किंवा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत?
0: आता कसं आहे की एकूण 12 खंडाचा हा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये 2003 पासून हे काम सुरू झालेले परिचय ग्रंथ प्रकाशित झाल्यापासून तर पहिल्या खंडाचे 4 भाग प्रसिद्ध झालेत आणि याच्यानंतरचा जो आम्ही काही खंड जो आता दुसरा खंड हाती घेत आहोत भौतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं आहे कोश तयार करणं हे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जगातलं सर्व महत्वपूर्ण ज्ञान थोडक्यात अचूकपणे देणं हे खूप मोठं आव्हान आहे. त्यामुळे एका खंडाला 3 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. आता आम्ही जो आता दुसरा खंड हाती घेतोय त्यामध्ये भौतिकी आणि रसायनशास्त्र या शास्त्रांच्या सर्व शाखांतील उपपत्ती आणि प्रमुख संकल्पना यांचं विवरण असणार आहे. म्हणजे भौतिक विज्ञानातील उपपत्ती गणिताच्या परिभाषेत मांडल्या जातात आणि गणिताच्या आधारानेच त्या उपपत्तींचा विकास होतो म्हणून या खंडात गणिताच्या प्रमुख शाखा त्यातील सिद्धांत आणि संकल्पना याचंही विवेचन येईल. त्याचबरोबर रसायनशास्त्राच्या विविध शाखा त्यातील उपपत्ती आणि संकल्पना याचं विवरण या खंडात येणार आहे. नंतरचा जो खंड असणार आहे विश्व आणि पृथ्वी या खंडात अंतराळात पसरलेल्या भौतिक विश्वाचं त्याच्या ग्रह तारे सूर्यमालिका दीर्घिका इत्यादी घटकांचं वर्णन समाविष्ट असेल. विश्वाचा उगम विकास आणि त्याचा इतिहास इत्यादी विषयींची माहितीसुद्धा यात दिली जाईल. त्यानंतरचा 4था खंड असणार आहे तो प्राचीन संस्कृती.

0: ती या विषयांवरचा. या खंडात आदिम मानवी समाजाचं स्वरूप, मानवी संस्कृती आणि सभ्यता यांचा झालेला उदय, त्याचबरोबर प्राचीनकालीन विविध संस्कृतींचा, काही इतिहास जमा झालेल्या संस्कृतीसुद्धा आहेत, त्याचा सुद्धा परिचय या खंडामध्ये असणार आहे. आता आपण चार खंडाची माहिती घेतली. पाचवा खंड जो आहे आधुनिक जग या नावाचा, आधुनिक संस्कृतीचा उदय, विकास आणि विस्तार याविषयीची माहिती या खंडात संकलित केलेली आहे.
1: नक्की सर, कारण शालेय विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणारे हे विषय एकंदरीत आहेत.
0: हो.
1: आणि ज्या जगामध्ये मुलांना जीवन घडवावं लागणार आहे त्या जगाचा देखील त्यांना परिचय होणं आवश्यकच आहे. ज्ञान आणि माहितीचा हा जो संग्रह होईल तो त्यांना उपयुक्त होईल. यापुढच्या खंडांचे विषयही असेच वेगळे असतील तर त्या उर्वरित खंडांविषयी देखील आम्हाला सांगा.
0: आता जो सहावा खंड असणार आहे तो उद्योग धंदे आणि व्यापार.
1: हा,
0: आज जगभरात जे उद्योग धंदे आणि व्यापार प्रचलित आहेत ना, त्यांच्याविषयीची माहिती या खंडात संकलित करण्यात येईल. नंतरचा जो खंड आहे सातवा खंड, तो जगभरातील शेतीची जी व्यवस्था आहे तिची सर्वांगीण माहिती शेती आणि शेतकी या खंडातील, म्हणजे आधुनिक जैविक तंत्रज्ञानानं शेतीवर जे परिणाम घडून आलेले आहेत त्याचं विवेचन विश्लेषण याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे शेतीविषयक अर्थशास्त्रांचंही विवरण त्यातील, आणि पुन्हा घरगुती आणि सार्वजनिक बागकामाचं सुद्धा या खंडामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे.
1: सर, हे खूपच छान आहे, कारण की हे जे शब्द विविध शास्त्रातले आहेत त्याचं माहिती तर मिळेल, पण आपण मगाशी म्हटलात की ही सचित्र देखील हा खंड आहे.
0: हो, हो.
1: आणि रंगीत आणि प्रत्येक नोंदीला जर चित्र असतील तर
0: मुलांना समजायला
1: आवडेल, आणि ती वस्तू त्यांनी बघितली नसेल, म्हणजे शेतकी विषयी असेल, अवकाशातली असेल, तरी त्यांना ती कल्पना याद्वारे नक्की स्पष्ट होण्यास मदत होईल.
0: अगदी अगदी.
1: श्रोते, विषयावरून देखील आपल्या लक्षात येईल की विषयांची ओळख होणं ही किती महत्त्वाचं आहे, आणि मुलांची जिज्ञासा जागृत होणं, त्यांना अभ्यासासाठी मार्गदर्शन करणं हे देखील एक महत्त्वाचं काम कुमार विश्वकोशाच्या माध्यमातून केलं जात आहे. तर सर, यामध्ये आणखीन आपल्याला नवीन विषय कोणते असणार आहेत याविषयी आम्हाला सांगा.
0: मला सांगायला आवडेल की साहित्य, कला, क्रीडा, खेळ, मनोरंजन, थोरांची चरित्रे, महाराष्ट्र, भारत या विविध विषयांवरील माहिती सुद्धा असलेले खंड यानंतरचे असणार आहेत. म्हणजे आपण म्हणता तसं मुलांची जिज्ञासा वाढविणारच हे विषय आहेत. म्हणजे एक विषय असा आहे की जागतिक साहित्य असा नावाचा जो खंड आहे त्याच्यामध्ये प्राचीन अभिजात भाषा, आधुनिक भाषा, आधुनिक भारतीय भाषा याची संपूर्ण माहिती संकलित करण्यात येणार आहे. म्हणजे त्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक भाषातील ललित साहित्याचा सुद्धा आढावा घेत घेत याच्यामध्ये ती माहिती अंतर्भूत असणार आहे. तशाच प्रकारचा एक खंड आहे ललित कला नावाचा, जो नववा खंड असणार आहे. या खंडात नाट्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला आदी कलांच्या श्रेष्ठ कृती आणि कलावंत यांची माहिती येणार आहे. प्राचीन संस्कृती तसंच आधुनिक काळात भारतीय आणि पाश्चात्य देशात निर्माण झालेल्या विविध ज्या काही श्रेष्ठ कलाकृती आहेत त्याची सुद्धा माहिती याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या कलात आणि वेळोवेळी जे काही कलाप्रकार उदयास आले त्याच्यासुद्धा नोंदी या खंडामध्ये असणार आहेत. आणि दहावा खंड जो असणार आहे क्रीडा, खेळ आणि मनोरंजन या विषयावरचा.
1: खूपच छान सर, क्रीडा, मनोरंजन, खेळ हे देखील आपल्याला मुलांना खूप आवश्यक होत जाणार आहे. हो, कारण ती काळाची गरज आहे. तर विशेष असं काय असणार आहे?
0: म्हणजे या खंडात भारतीय आणि पाश्चात्य खेळ जे आहेत त्याचं स्वरूप, नियम, सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा, त्या संघटित करणाऱ्या संस्था, व्यायामी खेळांचे स्थान, आधुनिक काळातील ऑलिम्पिक सारखे जे सामान्य ते जे आहेत खेळ किंवा प्रसिद्ध खेळाडूंचे योगदान याविषयीची माहिती त्याच्यामध्ये असणार आहे. अकरावा जो खंड आहे थोरांची चरित्र, यात मानवी इतिहासात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे. आणि शेवटचा जो खंड असणार आहे महाराष्ट्र आणि भारत, म्हणजे याच्यामध्ये महाराष्ट्र आणि भारताची जी भौगोलिक रचना असेल त्याच्याबद्दलची माहिती आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सामाजिक जीवनाच्या सर्व क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली अशा सर्व महाराष्ट्रीयन आणि भारतीयांच्या चरित्ररेखासुद्धा यात समाविष्ट असणार आहेत.
1: नक्की सर, मुलांना आवश्यक असं सगळं बौद्धिक खाद्य या खंडांमधून आपल्या पुढच्या पिढीला मिळणार आहे. श्रोते हो, रवींद्र घोडराज सर मराठी विश्वकोशाचा कुमार विश्वकोश प्रकल्प याविषयी माहिती देण्यासाठी आज

0: आपल्याकडे आलेत आणि त्यांनी आपल्याला खूप छान माहिती दिली, त्यांचे खूप खूप आभार,
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यासाठी आम्ही ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे. आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi2100@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: Aquí.
1: Aquí.
0: Aquí. Aquí.
1: Aquí.
2: श्रोते हो अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.

0: 311.5 meters अर्थात 963 kHz, FM 102.1 megahertz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता ऐकूया डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात सुरुवातीला रचना खडीकर, योगेश खडीकर आणि श्यामा खाडे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीत मीना खडीकर यांचं.
2: बोला ना अरे कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बोल, अरे पाऊस पडेल का.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर नाटक संगीत मदनाची मंजिरी यातील हे नाट्यपद आहे. गायक स्वर आहे शिवानी पटवर्धन यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोतेओ, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात वसंत प्रभू यांची रचना, संगीत पी सावळाराम यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम। कार्यक्रमात त्यानंतर अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना, संगीत अनिल अरुण यांचं, चित्रपट नवरी मिरे नवळ्याला।

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकली. संगीत रुदनात मंगेशकर यांचं होतं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: ची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या तिसऱ्या मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धोरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट. आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार असून हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 20 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन बोलावण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल दिली. या अधिवेशनात महत्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यांवर अर्थपूर्ण चर्चा, विचार विनिमय आणि निर्णय घेण्यावर भर दिला जाईल असंही रिजिजू यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातच्या सानंद इथं सीजी सेमीच्या अत्याधुनिक आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. 7,500 कोटींहून अधिक रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला हा प्रकल्प भारताचा तिसरा मोठा सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्प ठरला असून देशाच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासातला एक महत्वपूर्ण टप्पा आहे. राजस्थानमधील पायाभूत सुविधा, ऊर्जा, परिवहन आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल 1,05,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. तसंच जोधपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटनही काल त्यांच्या हस्ते झालं. त्यानंतर बालोत्रा जिल्ह्यातल्या पचपत्रा इथं त्यांनी देशातल्या अत्याधुनिक ग्रीनफील्ड रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स देशाला समर्पित केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावरून ते या दौऱ्यावर जात आहेत. मोदींची इंडोनेशियाला भेट देण्याची ही 4थी वेळ आहे. तसंच मे 2018 भारत इंडोनेशिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाल्यानंतरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा असेल. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहरीन, कुवैत आणि ओमानच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येईल. डॉक्टर जयशंकर 13 जुलैला न्यूयॉर्कमध्ये आयोजित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा शुभारंभ करतील. त्यानंतर 14 आणि 15 जुलैला ते ब्रुसेल्सला आयोजित भारत युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषदेच्या 3रा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे असं सांगत सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युअल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणांसंदर्भातल्या अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल राजस्थानमधल्या एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला. 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI ने काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. यामध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं ARAI संचालक डॉ रेजी मथाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट पसरली असून त्यामुळे वीज वितरण प्रणालीवर मोठा ताण येत आहे, ज्यामुळे फिफा विश्वचषक सामन्यांच्या तयारीमध्ये सुद्धा व्यत्यय येत आहे. न्यूयॉर्क शहर प्रशासनानं या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागानं आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता वर्तवली आहे. जागतिक शांतता राखण्याच्या मोहिमेतील भारताच्या दीर्घकालीन योगदानाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या 651 जवानांना प्रतिष्ठित युनायटेड नेशन्स मेडल प्रदान करण्यात आली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीदारात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले आहेत. सध्या नाफेड आणि NCCF या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यासाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातल्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित सोमनाथ स्वाभिमान यात्रेतले जम्मू काश्मीरमधले यात्रेकरू जम्मू तावी रेल्वे स्थानकावर काल परतले. ही यात्रा आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करणारा अनुभव असल्याचं मत या यात्रेकरूंनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात लष्कर तैयबाच्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये चकमक सुरू झाली असं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 7 गावांचा समावेश असलेल्या मिमंदर भागातल्या एका फळबागेत हे 2 दहशतवादी आढळून आल्यानंतर शुक्रवारी ही मोहीम हाती घेण्यात आली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज कॅनडावर 3-0 असा दणदणीत विजय मिळवत मोरोक्कोनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. गतविजेत्या अर्जेंटिनानंही राऊंड ऑफ 32 एका सामन्यात कॅबो वर्देचा 3-2 असा पराभव करून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. कॅन्सस सिटी स्टेडियमवर काल खेळल्या गेलेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात कोलंबियानं घानाचा 1-0 असा निसट्टा पराभव करून राऊंड ऑफ 16 स्थान निश्चित केलं. ICC महिला T20 विश्वचषक अंतिम क्रिकेट सामना आज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं, तर गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून इंग्लंडनं सलग 6वा विजय नोंदवला आणि विजेतेपदाच्या लढतीत आपलं स्थान पक्कं केलं.

0: पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधल्या ओल्ड ट्रॅफर्ड इथं आलेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडनं 19 षटकात 6 गडी गमावून 191 धावा केल्या. जेकब बेथेला सामनावीर घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी वैभव सूर्यवंशी भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. 15 वर्ष आणि 99 दिवस वयाच्या वैभवनं भारतीय संघात पदार्पण केलं. या कामगिरीसह त्यानं सचिन तेंडुलकरचा दीर्घकाळ असलेला विक्रम मोडला. सचिननं 16 वर्ष आणि 205 दिवस वय असताना भारतासाठी पदार्पण केलं होतं. हवामान. भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रासह आज गुजरात, गोवा आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा आणि विदर्भातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, केरळ आणि माहे इथं मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि पश्चिम राजस्थानमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दिल्लीमध्येही आज हलक्या पाऊस आणि मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 20 जुलैपासून सुरू होणार. पंतप्रधानांच्या हस्ते देशातल्या 3rd मोठ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पाचं गुजरातच्या सानंद इथं काल उद्घाटन. इथेनॉल धरणात आवश्यक ते बदल करणार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांची ग्वाही. तर इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिन कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा विविध तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. पूर्व अमेरिकेत तीव्र उष्णतेची लाट, आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता. देशातल्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा. महाराष्ट्रात पावसामुळे जनजीवन विस्कळीत आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मोरोक्कोचा कॅनडावर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 102.1 मेगाहर्ट्स तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि मध्यम लहरी 300.5 MHz अर्थात 963 KHz वरून आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते, सकाळचे 8:40:27 झालेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम लख लख चंदेरी. कार्यक्रमात सुरुवातीला उदित नारायण आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, संगीत अजय अतुल यांचं, चित्रपट सुपर 30.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: दहा लाखांची लॉटरी मला
3: ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटासाठी गोपी सुंदर आणि चिन्मयी श्री मधुमिता यांच्या स्वरात अमिताभ भट्टाचार्य यांची रचना आपण ऐकली. संगीत विशाल शेखर यांचं होतं. चित्रपट चेन्नई एक्सप्रेस.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
2: कमी वेळात जास्त नफा बस एका क्लिकवर कमाल आहे.

0: जुबिन नौटियाल यांच्या स्वरात मनोज मुंतशीर यांची रचना आपण ऐकली. संगीत तनिष्क बागची यांचं होतं. चित्रपट मुंबई सागा.
1: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

0: श्रोतो, आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर बादशाहो या चित्रपटासाठी गायक स्वर आहे जुबिन नौटियाल यांचा.
1: आइए सुनते हैं बिना रैप वाला रीमिक्स.

श्रोते हो, अशा हाकेच्या अंतरावर तुमच्या सोबत असते सदैव जळगाव आकाशवाणी. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या दोनही कार्यक्रमात तुमच्या शंकेचं समाधान, सोबतच मनोरंजन, मनसोक्त गप्पा, तर कधी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती. मग विचार काय करता? सदैव ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.

अरुण डागा यांच्या स्वरात गीत संगीत विजय यांचं होतं. चित्रपट होता दाल में कुछ काला है. श्रोतो आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ॲनिमल या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजात सिद्धार्थ गरिमा यांची रचना, संगीत श्रेयस पुराणिक यांचं.

अतिफ असलम आणि आकांक्षा भंडारी यांच्या युगलस्वरात मनन शाह यांची रचना, संगीत मनन शाह यांचं, चित्रपट होता नमस्ते इंग्लंड. कार्यक्रमात त्यानंतर 2.0 या चित्रपटासाठी सोहम नाईक आणि रित्रिशा शर्मा यांच्या आवाजात कुणाल वर्मा यांची रचना, संगीत अनुराग साकिया यांचं.

मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: दे दे प्यार दे या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या स्वरात कुणाल वर्मा यांची रचना होती, संगीत अम्मान मलिक यांचं. श्रोतू या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. तीनशे अकराउंश पाच मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्स, एफ एम 102.1 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 झालेत. प्रसारित करीत आहोत समोगीत गायनपाठ. तत्पूर्वी काही क्षणांची विश्रांती.
1: असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
3: किंवा संपर्क करा 8600-2021-21.
4: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
0: समोगीत गायनपाठ या कार्यक्रमात आज उडिया भाषा पाठ आपण ऐकणार आहात.

0: नमस्ते मुलांनो, आज मी तुम्हाला एक उडिया भाषेतील गाणं शिकवणार आहे. मुलांनो, हे गाणं लिहिलंय सच्चिदानंद राऊतराय यांनी. तर मुलांनो, हे गाणं आता तुम्ही लिहून घ्या.
1: सुंदरमो सुंदरमो सुंदरमो जनमभूमी जनमभूमी সুন্দরতা আগুয়া বন আগুয়া বন
0: পরত একদা নীট ঐকা.
1: সুন্দর মো জনমভূমি সুন্দরতা আগুয়া বন.
0: নীট লিহিতাই না? জরা বাচা বুকু কাই লিহিলত তে. शाबास. आता त्याच्या पुढे
1: सुंदरता सुंदरता पहाड नई.
0: आता वाचा बर, बघू दे काय लिहिले ते. तर हे होतं ध्रुवपद. आता कडवी लिहून घेऊया.
1: सुंदरता सुंदरता गछलता सुंदरता गछलता सुंदर मृदु सुंदर मृदु पवन तार.
0: कळतंय ना?
1: सुंदरता गछलता सुंदर मृदु पवन तार.
0: आता याच्यानंतर

0: परत एकदा
1: सुंदर सुंदर
0: वन टू थ्री फोर
1: सुंदर सुंदर
0: वन टू थ्री

0: समोगीत गायनपाठ या कार्यक्रमात आज उडिया भाषा पाठ आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रुतो, सकाळचे 9:45 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोपटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता वेगळी पूजा न मांडता फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.

0: घरातली जळमट काढता.
1: खरे.
0: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
1: बरोबर.
0: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
1: अमावास्येचा.
0: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
0: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
1: का?
0: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर.
0: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो.
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो.
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीय, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या बोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण

0: 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
1: हो
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात,
1: करेक्ट,
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर,
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा,
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे,
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानंद लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56

0: विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, सकाळचे 9:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच भारतात आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून किंवा हिऱ्याच्या दागिन्यांची हौस किंवा प्रतिष्ठा म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या खरेपणाची आपल्याला खात्री मिळण्यासाठी काय करावं, त्यासाठी काही सर्टिफिकेट असतं का, ते कोण देतं याची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार.
4: मोडक साहेब, हिऱ्याचे दागिने खरेदी करताना असं एखादं सर्टिफिकेट असतं का जे विक्रेत्याकडून आपण घ्यावं, आणि असं सर्टिफिकेट त्या ज्वेलर्सचं असावं की थर्ड पार्टीचं असावं, अशी सर्टिफिकेट्स आपल्याला कोणत्या संस्थांकडून मिळतात?
6: सर्टिफिकेट नक्कीच घ्यावं. आपण जर बघितलं तर कालानुरूप CZ, अमेरिकन डायमंड, सोरास्की, आता लॅबग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड असे सगळेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे काय हिरा म्हणून खरेदी करतोय वस्तू किंवा स्टोन किंवा खडा, तर तो कुठल्या दर्जाचा आहे आणि त्याचं नक्की रंग कुठला आहे, कॅरेट काय आहे, त्याचं क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता ते सर्टिफिकेट गरजेचंच आहे. कारण नुसत्या डोळ्यांनी कलर आणि त्यातली क्लॅरिटी आणि त्यातले कट्स हे इतके बारकावे समजू शकत नाहीत. आणि आता तर हिरे जे येतात आपल्या दागिन्यांमध्ये जडवलेले असतात ते अगदी मायनस सेंट, म्हणजे ज्याला 1 सेंट पेक्षा कमी आकाराच्या पासून ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे छोटे छोटे सेंटचे हिरे उपलब्ध असतात आणि जे बसवले जातात. तर आता असा प्रत्येक हिरा कुठे आपण काढून त्या दागिन्यातला बघणार होतो आणि त्याचा दर्जा ठरवणार होतो, तर ते दर्जा ठरवणारे ज्या संस्था आहेत, ज्या जगन्मान्य संस्था आहेत, IGI किंवा GI लॅबोरेटरी सारख्या, तर त्यांच्याकडून त्याचं सर्टिफिकेशन जर घेतलं असेल तर आपल्याला मनाला एक खात्री असते की आपण जे खरोखरच व्हॅल्युएबल म्हणून जी वस्तू घेतोय त्याला खरंच व्हॅल्यू आहे का नाही, तो नॅचरल म्हणजे नॅचरलच आहे का नाही, त्याचा रंग कुठला आहे, क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत आणि त्याचं वजन काय आहे. आणि मल्टिपल ज्या खडे बसवलेले असतात त्या अशा सर्टिफिकेट्समध्ये, त्या दागिन्याचं म्हणून ते सर्टिफिकेट बनवलं जातं, तर त्याच्यामध्ये एकूण किती खडे आहेत, किती किती साईजचे खडे आहेत आणि त्या सगळ्या खड्यांचं मिळून एकूण कॅरेट वजन किती आहे हे पण मेन्शन केलेलं असतं. कारण आपल्याला ते सुटे खडे काढून ते करणं शक्य नसतं, कारण दागिन्यात ते फिट केलेले असतात.
4: बरोबर.
6: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं मला स्वतःला वाटत नाही. असणं काही गैर नाही पण मला स्वतःला वाटत नाही. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने ते थर्ड पार्टी IGI किंवा GI सारख्या संस्थांकडून घेतलेलंच असावं.
4: मोडक साहेब, हिऱ्यांची खरेदी करताना जर आपण IGI किंवा GI सर्टिफिकेट घेतलं तर त्याचा फायदा काय होतो आणि कोणत्या प्रसंगी फायदा करून घेता येतो?
6: आता त्याचा फायदा काय होतो?

0: तर आजच्या घडीला तरी ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय त्याचकडे विकू शकताय,
1: हो
0: त्याच्याचकडे आपण एक्सचेंज करायला गेल्यानंतर तो त्याच दर्जाचे त्यावेळेला ज्या काही विक्रीची किंमत असेल त्याप्रमाणात त्याची जी काय बायबॅक किंवा एक्सचेंज पॉलिसी असेल तर तो ऍपल टू ऍपल मॅच करूनच आपल्याला देतोय का नाही हे कळू शकतं. नाही तर मग तो घेताना म्हणणार हा ई कलरचा नाही वाटत एफ कलरचा आहे, विकताना मात्र तो ई कलरचा म्हणून विकणार. तर हे असं काही गडबडी होऊ शकत नाहीत. सर्टिफिकेट असलं तर सर्टिफिकेटवरही ई लिहिलेलं असेल तुम्ही ई म्हणूनच घ्याल आणि परत देतानाही तो ई कलरचा म्हणूनच तुम्ही द्याल आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला योग्य ती किंमत मिळू शकेल.
1: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतं प्रमाणपत्र घ्यावं, ते कोण देतं आणि या प्रमाणपत्राचे फायदे कोणते याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स हा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम चित्रगंगा. कार्यक्रमात सुरुवातीला गुरुपौर्णिमा या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात वैभव जोशी यांची शब्दरचना, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

जमील अहमद यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती सोहेल सेन यांनी. ही रचना गायली होती राहत फतेह अली खान आणि प्रतिभा सिंग बागल यांनी. चित्रपट होता बाजार. श्रुतो कार्यक्रमात यानंतर जिंदगी विराट या चित्रपटासाठी सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात मंदार चोळकर यांची रचना, संगीत सूरज धीरज यांचं.

आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निम सरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFT मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती करता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 जून 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.

श्रोतेओ, आपण ऐकत आहात चित्रगंगा हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात्यानंतर कलंक या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांच्या आवाजात अमिताभ भट्टाचार्य यांची रचना, संगीत प्रीतम चक्रवर्ती यांचं.

अखिल जोशी यांची रचना गायली होती सोनू निगम आणि आनंदी जोशी यांनी. संगीत अभिजित नार्वेकर यांचं होतं. चित्रपट होता चीटर. श्रोतो कार्यक्रमात त्यानंतर बोले चुडिया या चित्रपटासाठी राज बर्मन यांच्या आवाजात लाडो सुवालका यांची रचना. संगीत राघव सच्चर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात चित्रगंगा हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 311.5 meters अर्थात 963 kHz आकाशवाणीचं हे सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्र आहे आणि आपण आमचं प्रसारण ऐकत आहात चित्रगंगा या कार्यक्रमात. यानंतर मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या युगलसुरात स्पृहा जोशी यांची रचना, संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

श्रोत्यो, आताच आपण रेडिओ या चित्रपटासाठी हिमेश रेशमिया यांच्या आवाजात सुब्रत सिन्हा यांची रचना ऐकलीत. संगीत हिमेश रेशमिया यांचं. कार्यक्रमा त्यानंतर मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात सतीश राजवाडे यांची रचना. संगीत अविनाश विश्वजीत यांचं.

पापा तुम्हारी नन्ही परी या चित्रपटासाठी कमाल खान आणि पायल देव यांच्या युगलस्वरात शब्बीर अहमद यांची रचना आपण ऐकलीत. संगीत हिमेश रेशमे यांचं होतं. कार्यक्रमात्यानंतर क्लासमेट या चित्रपटासाठी हर्षवर्धन आणि बेला शेंडे यांच्या आवाजात गुरु ठाकूर यांची रचना, संगीत अमित राज यांचं.

या चित्रपटासाठी जावेद अली आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात मंदार सोळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत सूरज धीरज यांचं होतं. या गीताबरोबरच गाता रहीम, माफ करा, चित्रगंगा हा हिंदी मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम येथे संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते सकाळचे 11 वाजत आहेत. थोड्याच वेळात हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, आभाळ दाटून येऊन वीज कडाडते, वाऱ्याचं भिरभिरणं सुरू होतं, मनाला एक उत्साही गारवा जाणवतो, तलखी संपल्याचा नवेपणाचा. कधी आपण खिडकीतून पाऊस बघत रमतो, पहिल्या वहिल्या पावसात चिंब चिंब भिजतो, मित्रमंडळींसोबत भटकंतीला जातो, तर कधी गरम वाफाळलेला चहा आणि कांदी भज्यांवर ताव मारतो. पावसाच्या सरींनी न्हाऊन निघालेला निसर्ग पाऊस गाण्यांतून आपल्या ओठांवर उमटतो आणि आपल्या हृदयातून स्वर येतो,

मेघ गर्जतो मेघ बरसतो, इंद्रधनुषी साज शोभतो, डोंगर झाडी कवेत घेतो, पाऊस येतो पाऊस येतो, वादळ वारे घेत सोबती, तप्त शिवारी गात आरती, पशुपक्षी

पक्ष्यांना छेडून जातो, पाऊस येतो पाऊस येतो, रानफुलांशी घाली पिंगा, भानहरुणी करतो दंगा, राणी हिरव्या मोर नाचतो, पाऊस येतो पाऊस येतो, दोस्त मजला साद घालती, गारा झेलत चिंब नहाती, होडी माझी अशी पळवतो, पाऊस येतो पाऊस येतो, बंध रेशमी धुंद वर्षतो, सृष्टी सोबत तोही हर्षतो, शेतकऱ्याला जीवन देतो, पाऊस येतो पाऊस येतो।

श्रोते हो, पाऊस येतो तेव्हा कसं वाटतं? गावाच्या जत्रेत हातपाय गोंदून घ्यावेत तशा सगळ्या आयुष्यावरच पावसाच्या आठवणी गोंदून राहिलेल्या जाणवतात. पाऊस आवडत नाही असं म्हणणारा माणूस जगात शोधून सुद्धा सापडायचा नाही. या पावसानं भिजली धरणी माता सुगंधाचा श्वास घेते, पावसानं तिचं मन भिजतं, आत्मा गार होतो. तो निबंधात लिहिताना आपण शब्दात कसा मांडणार? मनमुराद आनंद बांधावर शब्दात,

0: मग पाऊस म्हणजे नक्की कसा बरं?
1: पाऊस म्हणजे नक्की काय?
0: पाऊस बहुरूपिणी, पाऊस रूपोत्सव सोहळा, पाऊस दयापुरुष, पाऊस बिंधास्त, पाऊस अघोरी, पाऊस मायबाप, पाऊस भरला बाजार उठवणारा, पाऊस सांज फुलल्यावर उन्हाच्या कवळशांनी गायब होणारा, श्रावणी पाऊस, पाऊस रानावनात गाई वासरांना झोडपून काढणारा, पाऊस रपरपणारा, पावसाचे असंख्य अवतार, पावसाला असं सहज चिमटीत पकडणारा माणूस सापडतोय का कुठं? बघा बरं जरा.

आकाशात दाटले ढग काळे काळे, जणू जलदांची सद्दी घेऊन आलेले ते वाळे, मनमनात बरसणाऱ्या पावसांना घातले त्याने टाळे, अन आत्म्याला उन्मुक्त करून घातले थेंबांचे वाळे. अचानक टपटप थेंब पडू लागले, ढगांतून माणिक मोती गळू लागले, ढगांतून शिडकाव झाला, रिमझिम बरसात झाली, सरसर थेंब पडू लागले, जलवर्षाव होऊ लागला.

गावकुसावर खेड्यांचा सदरा फाडून पाऊस धडाडधूम कोसळतो. असा बेभान पाऊस पदरात घेऊन शांत करते ती नद्या निर्झरांची मायमावली धरणी माता. शिवारातली सुगी गावात ओतून देणाराही पाऊसच. मातीखाली झोपी गेलेल्या बियाणांना पावसाच्या थेंबांच्या झिरपण्याच्या अलार्ममुळे जाग येते. बीजं आणि ढग यांची ओळख प्रत्येक पेरणीच्या वेळी घट्ट झालेलीच असते. पाऊस असा धिंगाणा करत कधीही कोसळला म्हणजे

श्रोते हो, पावसाळ्यात पाखरांच्या चोचीतून पंडित हरिप्रसाद चौरसिया जणू सुखी वेणुनाद अधिकच रमणीय होत जातो। खरं तर पाऊस हा निसर्गनगरीचा गायकच आहे। सरीसरींमधून बासरी घेऊन हिंडणारा संगीताचं घर सरींच्या स्वरांनी पावसाशी जुडलेलंच असतं। बासुरी आणि पाऊस यांच्या स्वरधारा मनचिंब भिजवणाऱ्याच। शेवटी इतकंच म्हणावंसं वाटतं, शेतशिवारांना भाकरीची शाश्वती सतत देण्याइतपत हे पावसा कायम जगाच्या सोबत राहावं। उतू नये मातू नये, पावसानं घेतलेला वसा टाकू नये। तमाम भुईची तहान होऊन पावसा तू येत राहा। या उडत्या पाखरांच्या गाण्यांना साथ द्यायला तू येत राहा। उपाशी राहू नये कोणी, त्यांची भरलेली ताटवाटी होऊन तू येत राहा। पावसा, एवढीच ढगांच्या चरणांवर ठेवलेली ही एक भिजलेली प्रार्थना।

0: बरसो रे मेघा, गाता रहे मेरा दिल, हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचं होतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 11:30 होत आहेत.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इजी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
3: बसला, अनोळखी ऍप पासून बचाव करा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
6: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
7: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
6: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
6: आकाशवाणीवर युवावाणीच्या स्वर चाचणीसाठीचे निवेदन. आकाशवाणी जळगावच्या युवावाणी विभागात नैमित्तिक सहाय्यक कंपेअररच्या स्वर चाचणीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील अटी पुढील प्रमाणे आहेत. उमेदवार जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असावा. उमेदवाराचं वय 5 जून 2026 रोजी 18 ते 30 वर्षाच्या आत असावं. उमेदवार 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवाराची स्वर चाचणी झाल्यावर पात्र उमेदवारांना आवश्यकतेनुसार नैमित्तिक करारावर ड्युटीवर बोलवण्यात येईल. ही स्थायी स्वरूपाची सरकारी किंवा निमसरकारी नोकरी नाही याची नोंद घ्यावी. अर्ज करण्यासाठी ₹100 NEFTच्या मार्फत शुल्क रूपात देणं आवश्यक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी नसावा. अर्ज प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीकरता आकाशवाणी जळगावच्या युववाणी विभागाशी कार्यालयीन वेळेत दिनांक 5 जून 2026 पासून प्रत्यक्ष संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2026 आहे. त्यानंतर येणारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत याची दखल घ्यावी.
0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंगूबाई हंगल यांचं शास्त्रीय गाणं आपण ऐकणार आहात. राग यमन.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात गंगूबाई हंगल यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकलं, राग यमन आज आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, दुपारचे 12 वाजत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत. प्रथम वनिता मंडळ भगिनींसाठीचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वर महाराजांची ही रचना लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये आपण ऐकली. यामध्ये माऊलींना असं म्हणायचंय की जस जसा आपण भक्ती मार्गाचा अवलंब करू तस तसे आपण आपल्या आयुष्यातील आनंद आणि समाधान जास्तीत जास्त प्राप्त करू, असा थोडक्यात त्याचा अर्थ. पण हा अभंग आपण जर अगदी तल्लीनतेनं ऐकला की आपल्या डोळ्यासमोर मोगऱ्याच्या फुलांनी भरलेलं भरगच्चं झाड अगदी नकळतपणे येऊन जातो आणि तो मोगऱ्याचा शुभ्र रंगातला सात्विकपणा, मंद सुवास आपण या गाण्यातून अगदी सहज अनुभवत असतो. सख्यांनो, आपल्या आजूबाजूला असणारा हा निसर्ग आपल्याला त्याच्या अस्तित्वातून नेहमी आनंदच देत असतो. अर्थात आत्ताच्या सिमेंटच्या जंगलात ही हिरवाई, विविध रंगी फुलं दिसत नाहीयेत, पण हा आनंद जर आपण घ्यायचा ठरवला तर तो आपण नक्की मिळवू शकतो. आपल्या आजूबाजूच्या पानाफुलातून, झाडातून आपल्याला खूप काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. या निसर्गात काहीच निरुपयोगी नाही हे तर आपण सगळेच जण जाणतो, पण त्यासाठी आपल्याला या सगळ्याची योग्य ती माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये याच विषयावरची एक मुलाखत आपण ऐकणार आहोत, रोहिणी पाटील यांची. अगदी सहज उपलब्ध असणारी, सहज कुंडीत लावता येण्यासारखी फुलझाडं आणि त्यांचे औषधी गुणधर्म त्या आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, फुलं म्हटलं की आपल्याला देवांची पूजा आठवते, डोक्यात माळण्यासाठीचा गजरा आठवतो, तसंच पुष्पगुच्छ सुद्धा आठवतात. एक प्रकारचं उत्साही वातावरण या फुलांमुळं आपण अनुभवत असतो. विविध रंग आकार यामुळं प्रत्येक फूल हे वेगळं असतं, त्याचा वास आणि गुणधर्मही वेगवेगळे असतात. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या आपल्या बागेतल्या आणि बाकीही काही फुलांच्या औषधी गुणांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत रोहिणी पाटील मॅडम. तर सर्वप्रथम रोहिणी पाटील मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर रोहिणी पाटील यांचा फुलांच्या विषयीचा बराच अभ्यास आहे, त्याच्या औषधी गुणांबद्दलचा, तर त्यांचं मार्गदर्शन आज आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम मॅडम, पहिल्यांदा सांगा की आपल्या परिसरामध्ये सहज उपलब्ध असणारी कोणती अशी फुलझाडं आहेत की जी औषधी गुणांनी समृद्ध आहेत.
1: फुलांची आपल्या सगळ्यांनाच आवड असते आणि मला सुद्धा ह्या फुलांच्या बद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळं फुलांचा अभ्यास करता करता असं लक्षात आलं की ह्याचे काही औषधी गुणधर्म पण आहेत. गणपतीला आपण जी फुलं वाहतो, जास्वंदी, गुलाब, ती तर आपल्याला माहितच आहे. मग असं करता करता बाकीच्या फुलांचा अभ्यास करता असं लक्षात आलं की खूप फुलांचे औषधी उपयोग आहेत आणि आपल्या परिसरामध्ये आपण रोज हाताळतो जी फुलं त्याच्यातच औषधी गुणधर्म आहेत. घराच्या बागेत, बाल्कनीत, कुंडीत येणारी अशी गुलाब, शेवंती, निशिगंध, झेंडू, गोकर्ण, मोगरा, कमळ, सोनचाफा याचा आपण औषधांसाठी वापर करू शकतो.
0: बरोबर. ह्याची सुरुवात कशी झाली, म्हणजे ही फुलं सगळी औषधी आहेत हे समजलं कसं आणि याविषयीचा अभ्यास कसा सुरू झाला?
1: कमळांच्या फुलाची मला माहिती होती. कमळ म्हणजे, कमळामध्ये दोन प्रकार आहेत, कुमुदिनी म्हणजे खूप पाकळ्यांचं आणि कमी पाकळ्यांचं असं ते वॉटर लिली आणि कमळ, असे दोन आहेत. पण कमळांची जी पाकळ्या आहेत त्या हृदयासाठी बलल्या आहेत. मी एका वैद्यांच्या सल्ल्यानुसार कमळांच्या फुलांच्या पाकळ्यांची पावडर मी माझ्या वडिलांना दिली.
0: बर.
1: आणि वडिलांना दिल्यानंतर त्याचा त्यांना चांगला फायदा झाला.
0: ओके.
1: त्यांना दम लागायचा, धाप लागायची कमी आलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो, अजून कुठल्या फुलांनी काय उपयोग होतो. असं करत करत आता झेंडूचं फुल हे आपल्याला माहितच आहे. आपण लहान असताना आपण जखम झाली किंवा सुरवंट चावला तर आपण त्या झेंडूचा पाला चुरगळून त्याच्यावरती लावायचो आणि त्याची ती खाज कमी यायची. मग झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या जरी आपण पाण्यात घातल्या तरी आपला खोकला कमी होतो झेंडूच्या पाकळ्यानी.
0: मग असे एक एक शोध
1: घेऊन मग त्याचा छंद लागला की आपण ह्या फुलात काय आहे शोधूया, त्या

0: फुलात काय शोधूया. गुलाबाच्या पाकळ्यांचा तर आपण गुलकंद करतोच, त्यामुळे त्याचे औषधी उपयोग आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे.
1: बरोबर.
0: गुलाबाचा देशी गुलाब, देशी गुलाब जो गुलाबी पाकळ्यांचा देशी गुलाब असतो, त्याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात.
1: बरोबर.
0: अँटी एजिंग पण तो असतो, पुन्हा पित्त कमी करणारा असतो.
1: बरोबर.
0: आणखीन त्याच्या पाकळ्यामध्ये, ताज्या पाकळ्यांमध्ये सी व्हिटॅमिन भरपूर असतो. असं देशी गुलाबाचं महत्व आहे. मग असं करत करत मला तो छंद लागला की आपण सगळ्या फुलांचा असं शोधून आपण उपयोग करत जाऊया.
1: बरोबर.
0: सध्याच्या काळात ब्लू टीचं खूप फॅड आलंय, गोकर्णीच्या फुलांचं. मग गोकर्णीचं फूल काय की अँटी ऑक्सिडंट आहे.
1: ओके.
0: ते गरम पाण्यात ते फूल घातलं की त्याचं निळं पाणी तयार होतं, ते अँटी ऑक्सिडंट आहे. आणि त्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा खूप आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे त्यांना आपलं आरोग्यही सुधारतं.
1: असे एक एक शोध लागत गेले. कमळाबद्दल तुम्हाला कळलेलं होतं, पण ह्या ज्या बाकी गोष्टी आहेत.
0: मग मी पुस्तकं वाचायला सुरू केली की फुलांची काय आहे. बॅच थेरपी म्हणून एक अरोमा थेरपी आहे.
1: बर.
0: म्हणजे फुती पुष्पौषधीच असतात, मानसिक रोगांवर त्याचा जास्त, डिप्रेशन.
1: बरोबर.
0: ह्याच्यावरती त्या बॅच फ्लॉवरचा उपयोग होतो. मग त्याच्यापेक्षा आपल्या शरीरासाठी अजून कुठली चांगली औषधं आहेत हे मी शोधत गेले. होमिओपॅथीमध्ये झेंडूच्या फुलांचा औषध एक बनवलं जातं, कॅलेंडुला, आपल्या जखमा बरा करण्यासाठी. आणि त्याचा स्वतःचा, स्वतःला मला त्याचा खूप उपयोग झालाय. मला एक मोठी जखम झाली होती.
1: बर.
0: आणि ते होमिओपॅथिक औषध मी कॅलेंडुला मी त्याच्यावरती लावलं आणि त्याची माझी मोठी जखम बरी झाली.
1: ओके.
0: मग मी त्याचा शोध घेतला की त्या पाकळ्यांचं काही होईल का. मग ते पाकळ्या पाण्यात घातल्या. मग त्या पाकळ्या पाण्यात घातल्यानंतर पोटदुखी थांबते, कोरडा खोकला असतो तो थांबतो.
1: असे शोध
0: शोध लावत
1: काय म्हणतो आपण की तो एक ध्यास लागल्यासारखं
0: गेलं. आणि मग ते एक एक सापडत गेलं आणि ते सगळे छान त्याचे रिझल्ट यायला लागले. मग मी जवळच्यानं सांगायला लागले की तुम्ही असं करून बघा, तसं करून बघा.
1: बरोबर.
0: ते पण म्हणायला लागले की असं छान वाटतंय ते केल्यामुळं.
1: बरोबर. एकंदरीत औषध म्हणून या सगळ्या फुलांचा असेल किंवा कुठल्याही वनस्पतींचा असेल आपण वापर करत असताना तो कोणत्या स्वरूपामध्ये केला जातो? म्हणजे थोडक्यात सांगायचं तर काढा काढला जातो, अर्क, पावडर, तर तो कोणत्या स्वरूपात केला जातो आणि ते करायची पद्धत कशी आहे?
0: आता काही काही फुलांच्या नुसत्या पाकळ्या तुम्ही जर आता खोकल्यासाठी जर शेवंतीचा वापर करायचा आहे तर त्या शेवंतीच्या फुलाच्या पिवळी किंवा पांढरी शेवंती त्याच्यासाठी देशी शेवंती असते ती उपयोगी आहे. तर त्या शेवंतीच्या पाकळ्या रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरायचं आणि त्या पाकळ्या पाण्यात घालायच्या आणि सकाळी उठून पाकळ्या बाजूला करून किंवा कुस्करून ते पाणी तुम्ही प्यायचं. ते लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, प्रौढ माणसांना जरी दिलं तरी त्याचा काहीही अपाय नाहीये. त्यांना खोकला, कोरडा खोकला तर थांबतोच. आणखीन पोट साफ व्हायला पण मदत होते शेवंतीनं.
1: मग ही कुठल्या प्रकारची शेवंती का कुठली?
0: नाही, हायब्रीड शेवंती ह्याला चालणार नाही. आपली जी देशी शेवंती पांढरी आणि पिवळी जी आहे ती त्या शेवंतीचा ह्याच्यासाठी वापर करा.
1: बरोबर. मुळात औषध म्हणून वापर करण्यासाठी ही काही बंधनं घालणं गरजेचं आहे का? म्हणजे कुठली फुलं की अशीही आपण सरसकट बाजारात
0: नाही तसं वापरता उपयोगी नाही. कारण बाजारातल्या फुलांवर किती रासायनिक फवारे मारले असतील किंवा कीटकनाशक मारली असतील आपल्याला त्याची कल्पना नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळं आपण घराच्या बागेत लावलेली, कुंडीत लावलेली अशी जी फुलं आहेत त्याचाच आपण वापर करावा.
1: बर. आणि कुठल्या पद्धतीनं आपण याचा वापर करू शकतो? म्हणजे आता तुम्ही ते पाण्यात घालून भिजवायचं.
0: ह्या पाण्यात घालण्याची जी फुलं आहेत त्याच्यात तुम्ही निशिगंधाची जी फुलं आहेत ती तुम्ही रात्रभर पाण्यात घातलीत आणि सकाळी ते जर पाणी पिलं तर तुमचं क्रिएटिन नावाचा रक्तातला एक घटक असतो.
1: बर.
0: तो सुद्धा कमी येतो आणि मायग्रेन मध्ये खूप फायदा होतो.
1: बर.
0: निशिगंधाच्या पाण्याचा.
1: बर बर.
0: ब्रह्मकमळ जे आहे त्याचा जर तुम्ही गुलकंद करून खाल्लात किंवा त्याचं सेवन तुम्ही पाकळ्या जरी केलात तरी सुद्धा मायग्रेन कमी येतो.
1: म्हणजे नुसतं पाकळ्या?
0: हा, पाकळ्या.
1: बर. म्हणजे
0: नुसतं खाल्लं तरी चालतं, साखर घालून खाल्लं तरी चालतं.
1: बर. म्हणजे नुसती ती पाकळी आपण काढून त्याच्याबरोबर खाऊन
0: साखरेबरोबर ब्रह्मकमळा.
1: हो हो.
0: निशिगंधाचा आहे ते तुम्ही पाण्यात घाला ती फुलं आणि ते पाणी दिवसभर तुम्ही अर्धी अर्धी वाटी घेऊ शकता.
1: बर. मग हे फक्त या पद्धतीनंच होतं का? मगाशी तुम्ही सांगितलं तसं पावडर किंवा काढे म्हणजे उकळून करणं अशा काही प्रोसेस आहेत?
0: हा, उकळून करायची जी फुलं आहेत ते एक म्हणजे पळसाची जी फुलं आहेत.
1: बर.
0: ते सीझन मध्येच मिळतात. मग आपण ती वाळवून ठेवलेली असतात. पळसाची फुलं आहेत ही सगळ्या मूत्ररोगावर, शरीराला थंडावा देण्यासाठी,

0: अत्यंत उपयोगी आहेत.
1: बर,
0: तर त्याचा तुम्ही काढा केला तर तो खूप फायदेशीर ठरतो.
1: बर,
0: किंवा काढा जरी नसेल तर गरम पाणी घेतलं आपण आणि गरम पाण्यात ही फुलं तुम्ही एक 10 मिनिटं ठेवलीत तरी त्याचा अर्क येऊ शकतो आणि ते पाणी सुद्धा आपण वापर करू शकतो.
1: आता अगदी घरच्या घरी सहज होणारे खरं तर हे उपाय आहेत, पण हे घरच्या घरी उपाय करण्यासाठी ही सगळी झाडं आपल्याकडे असायला हवीत. तुम्ही म्हणाला तसं गेलं बाजारात आणलं आणि केलं
0: नाहीच
1: आहे, तर थोडस या झाडांच्या लागवडीबद्दल सांगा किंवा कुठली झाडं असावीत म्हणजे या दृष्टीनं जर आपल्याला काही त्याचा वापर करायचा असेल तर, आणि सहज येणारी, कारण आता लोकांकडे वेळ नाही त्यामुळे त्याची काळजीही तितपत घेण्यासारखा तेवढाही वेळ हवा, तर अशी कुठली झाडं आहेत?
0: देशी गुलाब आहे, तो सहजपणे येऊ शकतो.
1: बर,
0: गुलकंदाचा जो गुलाब आहे तो येऊ शकतो,
1: म्हणजे ज्या गुलाबी पाकळ्या
0: असतात त्याला वास असतो,
1: बरोबर,
0: तो येऊ शकतो. तुमचा झेंडू तर आरामात येऊ शकतो, त्याला काहीच मेंटेनन्स नाही, नुसतं बिया पेरलात तरी तुमचा झेंडू येतो. शेवंती पण कटिंग छान येते.
1: बर,
0: निशिगंध चे बल्ब असतात, कंद असतात, ते कंद लावून निशिगंध पण येतो. जास्वंद पण सहज सोपी येण्यासारखी आहे, त्यामुळे जास्वंद पण येऊ शकते. गोकर्ण आहे, निळा गोकर्ण जो आहे तो गोकर्ण तर अगदी सहज येतो, त्याला कसलाही मेंटेनन्स नाही, त्यामुळे गोकर्ण पण येऊ शकतो. ही एक
1: गोकर्णामध्ये सुद्धा परत पांढरी गोकर्ण पण असते,
0: निळी गोकर्ण आहे ती जास्त औषधी आहे, आणि पांढरी गोकर्ण पण औषधी आहे, ती खोकल्यावर आहे.
1: बर,
0: ती सुद्धा आपण खोकल्यासाठी घेऊ शकतो.
1: बर, बर.
0: पण निळी गोकर्ण ही अँटी ऑक्सिडंट आहे, आणखीन ह्याच्यामध्ये पोटॅशियमची मात्रा भरपूर आहे.
1: तुम्ही म्हणालात तसं, आणखी कुठली अशी झाडं आहेत किंवा फुलझाडं आहेत जी आपण सहज लावू शकतो?
0: सोनचाफा लावू शकतो कुंडीत आपण. सोनचाफ्याचा आपण तेल करू शकतो. सोनचाफ्याची फुलं तिळाच्या तेलात किंवा खोबरेल तेलात तुम्ही उकळवून घ्यायची, आणि ते तेल जर आपण गुडघ्यांना चोळलं तर आपली गुडघेदुखी कमी येते.
1: हा, म्हणजे हा एक त्याचा औषधी
0: उपयोग आहे.
1: ही जी आपण औषधासाठी वापरणारी फुलं आहेत, यातली काही सीझनल पण असतील किंवा ठराविक वातावरणात येणारी अशीही फुलं असतील, तर त्या त्या वेळेला आलेली फुलं आपण कुठल्या अशा वेगळ्या पद्धतीनं साठवून ठेवू शकतो का पुढच्या वापरासाठी?
0: हो, ठेवू शकतो ना आपण. गोकर्णीची फुलं आहेत, ती फुलं आपण काढून सावलीत वाळवू शकतो. सगळी कुठलीही फुलं आहेत ती सावलीतच वाळवायची, म्हणजे त्याच्यातील जे औषधी गुणधर्म आहेत ते त्याच्यामध्ये टिकून राहतात. गुलाबाच्या पाकळ्या वाळवून ठेवू शकतो, जास्वंदीची फुलं वाळवून ठेवू शकतो. सगळी फुलं तुम्ही सावलीत जर वाळवलीत, एक पांढरं स्वच्छ कापड घ्यायचं आणि त्याच्यावर पाणी त्याला लागलं असेल तर ते पुसून ते जर फुलं ठेवली आणि वाळवली तर आपण ती स्टोअर करू शकतो डब्यामध्ये, प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या बॉटलमध्ये घालून.
1: नंतर आपण ती तशीच डायरेक्टली वापरू शकतो?
0: हो, वापरू शकतो, की आता आपल्या घरातलीच असल्यामुळे त्याच्यावर काही कशाची फवारणी नसेल किंवा कीटकनाशकांचा वापर केलेला नसेल तर ती वापरायला तशीच काहीच हरकत नाही.
1: बरं, आता मगाशी तुम्ही सांगितलं की काही ठराविक ही फुलं आहेत ही आपण आपल्या घरी वाढवू शकतो करू शकतो, पण शेवटी झाड आहे, त्याला कुठेतरी कीड लागणार, काहीतरी इकडचे तिकडचे कीटक येणार, आणि पुन्हा ही औषध म्हणून वापरायची असतील तर कुठलंही रासायनिक द्रव्य आपण त्यांच्यासाठी वापरू शकत नाही, तर त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची?
0: त्या झाडावरच कीड पडू नये म्हणून ह्याच्यासाठी आपण अशी काळजी घ्यायची, कडुलिंबाची जी पानं असतात,
1: कडुलिंब म्हणजे गुढी पाडव्याला आपण वापरतो,
0: त्या कडुलिंबाची पानं जी असतात त्या पानांचं पाणी करायचं.
1: बर,
0: आणि लसूण असती, लसूण पण लसणाचं पण पाणी करायचं, मिक्सरला त्याची पेस्ट करायची.
1: बर,
0: कडुलिंब आणि लसूण आणि त्याच्यात जर तुम्ही थोडस गोमूत्र घातलं.
1: बर,
0: तर ते कॉन्सन्ट्रेट होईल. त्याच्यानंतर ते एक भाग आणि एक पाच भाग पाणी असं करून तुम्ही जर झाडांवर स्प्रे करत राहिला तर तुम्हाला ते कीटकनाशक फवारण्याची पण दुसरी गरज नाही आणि कीटक येणार सुद्धा नाही त्याच्यावर.
1: म्हणजे हे एरवी बाकी झाडांसाठीही उपयुक्त आहे?
0: सगळ्या झाडांसाठी उपयुक्त आहे.
1: ओके, परत एकदा आपण सांगूयात, कडुलिंब जो आपण गुढी पाडव्यासाठी कडू वापरतो
0: तो कडुलिंब, लसूण, हे दोन्ही मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक पेस्ट करायची, त्याच्यात पाणी घालायचं
1: आणि गोमूत्र
0: थोडस घालायचं आणि त्याचा एक पट तो ते भाग
1: बरोबर
0: वाटण केलेलं आणि पाच पट पाणी असं तुम्ही झाडावर स्प्रे करत राहिला कीड पडायच्या आधी किंवा कीड पडल्यावर सुद्धा, तर तुमचं झाडच निरोगी राहतं.
1: खरंय, त्यामुळे बिनधास्तपणे आपण औषध म्हणून त्याचा उपयोग करू शकतो. खरंय, लागवड करताना काही काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हां, लागवड करताना तुमची माती चांगली असली पाहिजे, भुसभुशीत असली

0: पाहिजे, तुम्ही त्याच्यासाठी गांडूळ खताचा वापर करा किंवा घरी केलेलं कंपोस्ट असतं त्या कंपोस्टचा वापर करा, म्हणजे त्याच्यात निरोगी फुलं येतील आणि त्याचे गुणधर्म पण चांगले येतील. शेणखत वापरा त्याच्यासाठी तुम्ही.
1: बरोबर, म्हणजे सगळ्याच गोष्टी या नैसर्गिक
0: नैसर्गिक तुम्ही ह्याच्या जे म्हणजे तुम्हाला कशाची भीती राहणार नाही, ते फूल खाण्याची वापरण्याची त्याचं औषध करण्याची कशाचीही भीती राहणार नाही.
1: बरोबर, ही जी फुलं तुम्ही सांगितलीत म्हणजे उदाहरणार्थ झेंडू असेल, जास्वंद असेल, गोकर्ण असेल, ही अगदी सहज उपलब्ध फुलं आहेत, शेवंती वगैरे सुद्धा. मग अशी आणखी काही फुलं दुसरी आहेत का की ज्यांच्यामध्ये सुद्धा औषधी गुण आहेत, तर अशी कोणती फुलं आहेत आणि अशी जर आपल्याला सहज उपलब्ध होत नसतील तर त्यासाठी आपण निवड करण्यासाठी त्याची कुठली काळजी घ्यावी?
0: फुलं आता तुम्हाला पळसाची फुलं जी आपण म्हणतो ती पळसाची फुलं आपल्याला घरात येत नाहीत. पळसाची फुलाचं झाड बाहेर रस्त्याच्या कडेला, शेतात,
1: बरोबर,
0: बांधावर असंच तुम्हाला सापडणार. ती पळसाची फुलं तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सुद्धा मिळतात.
1: बर,
0: किंवा आपण जो उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा सुद्धा तुम्ही ती काढून सुकवून स्टोअर करू शकता.
1: बरोबर.
0: आता काटेसावर म्हणून फुलं असतात.
1: बर,
0: काटेसावरीचा पण सीझन उन्हाळ्यात काटेसावरीला बहार येतो.
1: बर,
0: काटेसावरीची जी फुलं आहेत त्याच्यामुळं ती फुलं गिळगिळीत असतात.
1: बर,
0: ती फुलं वाळवून त्याची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर ती स्नायूंवर खूप छान काम करते.
1: बर,
0: आपले स्नायू लूज पडले असतील किंवा वयाप्रमाणे सुद्धा स्नायू लूज पडतात तर तुम्ही काटेसावरीची पावडर मधातून किंवा दुधातून घेतलीत तर तुमचे स्नायू पूर्ववत होतात.
1: बर, मग ती पावडर करण्याची प्रोसेस,
0: ती फुलं तुम्ही वाळवून ठेवली पाहिजेत. ती उन्हाळ्यात जेव्हा सीझन असतो तेव्हा ती फुलं आणायची.
1: आणि ही साधारण आपल्या एरियामध्ये मिळतात?
0: नाही, काटेसावर हे आणखीन पळस ही आपल्या इथं मिळतात.
1: बरं, आणखी कुठली आहेत?
0: बहावायची आहेत. बहाव्याचा आता खूप बहाव्याची आपल्याला झाडं दिसतात. पिवळा जो बहावा असतो, गोल्डन शॉवर ज्याला म्हणतो,
1: बरोबर,
0: त्या फुलाचा सुद्धा गुलकंद करतात.
1: बरं,
0: आणखी त्या फुलांची भाजी सुद्धा करतात.
1: बहाव्याच्या त्याचे उपयोग काय?
0: तो थंडाव्यासाठीच उपयोग आहे त्याचा.
1: पण ऍक्च्युअल तो येतो उन्हाळ्यात.
0: उन्हाळ्यात येतो, मग त्याचा गुलकंद करून जर आपण ठेवला आणि त्याचा वापर केला
1: बर
0: तर त्याचा खूप छान फायदा होतो बहाव्याच्या फुलांचा.
1: बर, गुलकंद म्हणजे फक्त साखर,
0: साखर खडी साखर, आणखीन त्या पाकळ्या, असं तुम्ही काचेच्या वरणीत एकावर एक थर लावून ठेवलेत.
1: बर,
0: आणि त्याचा जर वापर केला तर तुम्हाला एक महिन्याभराने त्याचा गुलकंद तयार होतो.
1: बर,
0: आणि नंतर आपण तो वापरात आणू शकतो.
1: बरोबर, आणखी आहेत कुठली अशी फुलं?
0: हा, बकुळ आहे. बकुळीच्या फुलांपेक्षा बकुळीच्या झाडाचा खूप उपयोग आहे.
1: बर,
0: बकुळीच्या झाडाची पानं, बकुळीच्या झाडाची साल,
1: बर,
0: दातांसाठी आपण वापरू शकतो. हिरड्या घट्ट होतात. बकुळीची फुलं जर सुकलेली फुलं आपण जर ती फुलं कपाटात ठेवली तर आपल्या कपड्यांना, रेशमी कपड्यांना एक कसर लागत नाही आणि त्याचा वास पण छान लागतो. आणि बकुळीची फुलं आपण किचन मध्ये ठेवली आपल्या ट्रॉली मध्ये वगैरे तर ती झुरळ होत नाहीत.
1: बर,
0: असं बकुळीच्या फुलांचा तीव्र सुगंधाचा उपयोग आहे.
1: बर,
0: आणि बकुळीच्या फुलांचा काढा जरी केला किंवा सरबत केला तर जुनाट, सर्दी, खोकला, दमा बरा होतो.
1: बर,
0: असं बकुळीचं झाडाचे सगळंच पानं, फुलं, साल हे सगळंच खूप उपयोगी आहे.
1: बरोबर, मगाशी तुम्ही सुरुवातीला कमळाचा सुद्धा उल्लेख केला होता हृदयासाठी. कमळ सुद्धा असं पटकन आपण घरी घेऊ शकू असं नाहीये, तर मग त्याच्यासाठी काय करावं?
0: आता बऱ्याच जणांच्याकडे घरी कमळ असतं आणि आपल्याला लावता पण येतं.
1: बर,
0: कमळ नाहीतर मग बाजारात मिळतं, पण घरी लावलेल्या कमळाचा उपयोग.
1: ती कुठली कमळ का? कुठलंही कमळ चालतं त्याच्यासाठी?
0: नाही, सहस्र दल म्हणजे ज्याला 100 पाकळ्या आहेत असं जे फूल असतं ते कमळ, आणि त्या कमळाच्या झाडाचं पान गोल असतं.
1: बर,
0: ते कमळ म्हणून ओळखायचं. आणि वॉटर लिलीचं जे पान असतं त्याला असं कात्री कात्री कात्री सारखे त्याचं पान असतं, ते वॉटर लिली.
1: मग वॉटर लिली म्हणजे एरवी जी आपल्याला गुलाबी कमळ बिमळ म्हणून दिसतात बाजारात, ते वॉटर लिली आहे.
0: आणि कमळ म्हणजे ते सहस्र लक्ष्मी ज्या ह्याच्यात बसलेली असते
1: म्हणजे गुलाबी
0: गुलाबी जो आहे ते कमळ. आणि वॉटर लिलीचा पण फायदा होणार नाही असं काही नाही, फायदा होऊ शकतो वॉटर लिलीचा, पण कमळाचा जास्त होईल.
1: बरोबर,
0: कमळाची फुलं आणून तुम्ही वाळवून त्याच्या पाकळ्यांची पावडर करून ठेवली आणि तुम्ही रोज घेत तर खूप म्हणजे खूप छान फायदा होतो. आणि मी हे स्वतः अनुभवलंय कमळाच्या पाकळ्यांचा हे. आणि जर असं कुठंच नाही मिळालं तर आपल्याला आयुर्वेदिक दुकानात ही पावडर सहज उपलब्ध होती.
1: बरं,
0: आता मी

0: झेंडूचं तुम्हाला सांगितलं ना, झेंडू हे तीव्र जंतुनाशक आहे.
1: बर.
0: झेंडूच्या पाकळ्या तुम्ही ग्लासभर पाण्यात रात्री भिजत घातल्या आणि सकाळी हे पाणी गाळून खडीसाखर घालून पिलं तर ह्यांना पोटाचे विकार पण बरे होतात.
1: बर.
0: पोटातले कृमी कीटक लहान मुलांना पण दिलं तरी चालतं. खोकला बरा होतो. आणखीन आपल्याला जिथं जखम झाली आहे मोठी, तिथं आपण त्याची त्याचा रस किंवा पानांचा रस लावला तर ती जखम लगेच भरून येण्यास खूप मदत होती.
1: बर. एकंदरीत आपण असं बघितलं, फुलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्याचा एक बहराचा काळ असतो, म्हणजे काही फुलं ही सरसकट 12 महिने उपलब्ध असतात असं नाही. त्याचप्रमाणे ऋतूनुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार ह्या सगळ्या गोष्टींचा त्या फुलांशी संबंध असतो, म्हणजे निसर्गाची असतोच असतो. तर त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये काही औषधी गुण असतात का आणि त्याच भागासाठी ते उपयोगी असतात का? म्हणजे असं थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर कोकणामध्ये एखादं फूल उमलतंय, ते कोकणातच उमलतं, तर त्याचा जो काही औषधी गुण आहे तर तो त्याच वातावरणासाठी उपयुक्त होतो का? असं विचार.
0: सुरंगीचं स्पेशली तसं आहे. सुरंगीचं जे फूल आहे ते कोकणातल्या वेंगुर्ला भागात ह्या सगळ्या पट्ट्यात सुरंगीची खूप झाडं आहेत.
1: बर.
0: आणि सुरंगीच्या फुलांचं अत्तर करतात.
1: बर.
0: आता आपल्याकडे लागवड चालू आहे पण अजून ती कितपत सुरंगीची फुलं आणि त्या गुणधर्म माने इथं किती त्याचा वापर होईल किंवा किती त्याचा वास तीव्र असेल हे अजून आपण सांगू शकत नाही, कारण आपल्याकडे अजून येत नाही. सुरंगीची झाडं ही सगळी आहेत, ही सगळी कोकण पट्ट्यात
1: आहेत,
0: वेंगुर्ला सावंतवाडी ह्या सगळ्या पट्ट्यात. आणि तिथली जी सुरंगी आहे ती अतिशय छान आहे, त्याचं अत्तर बनवतात सुरंगीच्या फुलांचं.
1: बरोबर.
0: मोगऱ्याची फुलं आहेत ही तर उन्हाळ्यात आपण सगळ्यांना मन मोहून तर टाकतच आहे.
1: बरोबर.
0: आणि मोगऱ्याची फुलं सुद्धा जर तुम्ही पाण्यात घालून ठेवली आणि तुम्ही ते पाणी प्यायला तरी शरीराला थंडावा मिळतो, किंवा माठात टाकलं
1: बर
0: तरी पण तुम्ही चालू शकतो.
1: बर.
0: आणि उन्हाळ्यात जी फुलं सगळी जी उमलतात ती थंडावा मिळणारी असतात शक्यतो.
1: बरोबर. म्हणजे पण खर तर तो ऋतू
0: उन्हाळा असतो
1: पण त्यांचे गुणधर्म
0: थंड असतात.
1: बरोबर. मग त्याचे मग अशी कोणकोणती फुलं आहेत?
0: गुलाब, मोगरा, मोगऱ्यातले सगळे प्रकार, जाई, जुई, चमेली, पुन्हा बहावा. बहावा पण थंडावा देतो.
1: बरोबर.
0: झेंडू आहे हे उष्ण प्रकृतीचं आहे, ते थंडीत येतं. हिवाळ्याच्या दसरा दिवाळीच्या दरम्यान झेंडू येतो, हे थोडस उष्ण प्रकृतीचं आहे. शेवंती सुद्धा उष्ण प्रकृतीचं आहे. आणखीन निशिगंध आहे ते थंड आहे, निशिगंधानं थंडावा येतो. निशिगंध बऱ्यापैकी पावसाळा सोडल्या सगळ्या ऋतूत आपल्याला निशिगंध मिळतो.
1: बरोबर. त्या ऋतुमानानुसार त्यांचे त्यांचे गुणधर्म आणि त्याप्रमाणे ती औषधाचा आपण वापर करू शकतो. जेव्हा आपण औषध म्हणून ही फुलं वापरतो वेगवेगळी तुम्ही सांगितली, तर त्यासाठी काही काळजी घेणं गरजेचं आहे का?
0: धोतऱ्याची फुलं ही विषारी असतात. धोतऱ्याचा फुलाचा वापर आपण कधीही आपल्या मनाने करायचा नाही.
1: बर.
0: मग तुम्ही गुलाब, जास्वंद, मोगरा, झेंडू, निशिगंध ही फुलं आपण आपल्या माहितीची आपण वापरू शकतो.
1: बरोबर. मग धोतऱ्यासारखी आणखी कुठली फुलं आहेत का?
0: आहेत पण तशी आपल्याला ती घरात उपलब्ध नसतातच. धोतरा तर हा विषारीच आहे.
1: बर.
0: पोटात घेण्यासाठी तर उपयोगी नाहीच आहे.
1: बर.
0: बाह्य उपचारासाठी धोतऱ्याचा वापर करतात, ते पण आपण वैद्यांच्या सल्ल्याने करावे, आपल्या आपण काही करू नये तसं.
1: बरोबर. आता या ज्या औषधं म्हणून आपण ही जी फुलांची वापर करतोय त्याच्यामध्ये अशी काही बंधनं आहेत का, म्हणजे तुम्हाला काही बीपी डायबिटीस आहे किंवा तुम्ही म्हटलं तसं गर्भवती महिला, लहान मुलं ह्यांच्यासाठी काही बंधनं पाळणं गरजेचं आहे?
0: नाही, ही फुलं सगळ्यांना चालू शकतात, असं काही बंधन नाही. लहान मुलं, गर्भवती स्त्रियांना पण मोगरा, गुलाब सगळी फुलं, शेवंती सगळी चालू शकतात, तसं काही अडचण येण्याची शक्यता नाही. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा चालू शकतात.
1: बर बर. फक्त ती योग्य तऱ्हेनं आपण त्याचा वापर
0: वापर करायचा. आणखीन त्याच्यावरती कीटकनाशक मारलेली नाहीत ना ह्याची आपण काळजी घ्यायची. ती फुलं कधीही वापरायची नाहीत. आपल्या घरच्या बागेतली कुंडीतली अशीच फुलं आपण वापरायची.
1: बर. आणखी काही असे फुलांचे औषधी उपयोग सांगाल का की जी आणखी वेगवेगळी आहेत? किंवा तुम्ही काही मोघम सांगितलेत आम्हाला पण त्या व्यतिरिक्त आणखी काही वेगवेगळे असतील तर ते सांगा.
0: जास्वंदीमध्ये पण आता सध्या अनेक रंग अनेक प्रकार उपलब्ध आहेत, पण आपण गणपतीला जी लाल देशी जास्वंद वापरतो ती औषधी आहे. औषधी म्हणजे त्याचं सरबत पण होऊ शकतं आणि ती केसांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. जगपा कुसुम असा त्याचा उल्लेख केला जातो.

0: निरनिराळे जास्वंदीचे रंग आहेत, पण लाल रंगाची जी जास्वंद आहे तीच आपण औषधासाठी वापरू शकतो.
1: थोडासा कशा पद्धतीने त्याचा किंवा तेलासाठी कसा वापर केला जातो?
0: जास्वंदीची फुलं जी आहेत ती आपण ती आणि जास्वंदीची पानं ही दोन्ही तुम्ही तेलामध्ये उकळून त्याचा वापर केसांसाठी केला जातो आणि त्याच्यामुळे केस काळे होतात आणि गळायचे सुद्धा कमी होतात. आणि सरबत म्हणाल तर जास्वंदीची फुलं जी आहेत ती तुम्ही गरम पाण्यात जर जास्वंदीची फुलं घातली तर त्या फुलांचा सगळा अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो आणि लाल रंगाचं पाणी तयार होतं आणि त्याचा आपण सरबतासाठी वापर करू शकतो. लिंबू पिळून, आवळा घालून, पुदिना घालून आपण त्याचं सरबत बनवू शकतो. रक्तदाब नियंत्रणासाठी लाल जास्वंदीचा खूप उपयोग होतो. आणखीन लाल जास्वंद हे त्वचा सुद्धा मऊ ठेवते. त्याच्यात एक प्रकारची जेल असते त्या जास्वंदीच्या फुलात, ती आपली त्वचा मऊ ठेवते. आणि हेअर डायसाठी जास्वंदीची पानं सुद्धा वापरतात, त्यामुळे केस काळे राहू शकतात त्याचा रंग.
1: बरोबर. ह्या आपण थोडंसं फुलझाडांविषयी आतापर्यंत बोललो, अशी काही झाडं किंवा वनस्पती आहेत का की ज्या सहज आपण घरामध्ये लागवड करू शकतो आणि त्याचे औषधी उपयोग आहेत?
0: आहेत ना, आपण गवती चहा घरात लावू शकतो.
1: बर.
0: गवती चहाचा काढा आपण करू शकतो. एकतर आपण चहात घालून चहा सुगंधी बनवू शकतो. गवती चहाचं तेल सुद्धा निघतं.
1: बर.
0: ते सुद्धा उपयोगी असतं. पुन्हा तुम्ही घरात वाळा सुद्धा लावू शकता.
1: बर.
0: वाळ्याची जी मुळं आहेत ती आपण आता समजा तुम्ही जून महिन्यात वाळा लावला तर तुमचा उन्हाळा येईपर्यंत त्याची पूर्ण वाढ होते. मग तुम्ही कुंडीतला वाळा काढून त्याची मुळं वापरली पाण्यासाठी मे महिन्यात, तर आपलं पाणी उन्हाळ्याभर सुगंधित होऊ शकतं
1: आणि त्याच्यामध्ये थंडाव्याचं
0: प्रमाण खूप आहे. त्यामुळं वाळा आपण लावू शकतो. वेखंड घरी लावू शकतो.
1: बर.
0: वेखंडाचे पण कंद मिळतात.
1: बर.
0: तुम्ही वेखंड पण लावू शकता. वेखंडाचं झाड लावलं की तुमच्या घरात डास पण येत नाहीत आणि सर्दीसाठी वेखंड खूप उपयोगी आहे.
1: बर.
0: कोरफड लावू शकतो आपण. कोरफडीमुळं खोकला कमी येतो. केसांसाठी उपयोगी आहे कोरफड. पुन्हा आपण तुळस तर आपली आहेच आहे. तुळशीची झाडं जरी तुम्ही भरपूर लावली तरी तुळशीमधून येणारा जो ऑक्सिजन आहे त्याचा आपल्याला छान फायदा तर होतोच होतो. तुळशीच्या पानांच्या रसामुळे खोकला कमी होतो. तुमच्या शरीरातला ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. त्यामुळं
1: तुळस असावी घरात.
0: तुळस
1: आपण असतेच म्हणजे बरेच.
0: म्हणून तर तुळस पूज्य आहे की ह्या सगळ्याच्या त्याच्या फायद्यामुळं की तिच्यात लक्ष्मीचा वास आहे. आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यामुळं.
1: बरोबर.
0: लक्ष्मीचा वास आहे आपण तुळशीत म्हणतो त्यामुळं.
1: बरोबर.
0: अशी पूज्य तुळस आपल्या घरात असावी. सर्दी खोकला शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण त्यानं वाढतं.
1: बरोबर.
0: वातावरण चांगलं होतं. वातावरण शुद्धी होते तुळशीमुळं.
1: बरोबर.
0: आपण कढीपत्ता लावू शकतो. कढीपत्त्याची जी फुलं येतात त्या फुलांचा वास पण खूप सुंदर असतो.
1: कढीपत्त्याला फुलं येतात हेच माहित नव्हतं.
0: कढीपत्त्याला फुलं येतात आणि त्याच्यानंतर त्याच्या बिया तयार होतात, पण त्या फुलांचा वास इतका छान असतो कढीपत्त्याच्या, खूप छान असतो आणि ती दिसायला पण छान असतात, गुच्छानी येतात.
1: बर.
0: कढीपत्ता तर केसासाठी चांगला तर आहेच आहे. रक्तवाढीसाठी चांगला आहे. कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम खूप आहे.
1: बर.
0: त्यामुळं प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खाल्ला
1: नुसताच. बर.
0: तर तिचं आरोग्य खूप छान राहायला मदत होते.
1: वा, खूप छान आहे हे. खरं म्हणजे तुम्ही मुद्दामून आपल्या मैत्रिणींसाठी ही टीप दिलीत हे खूप चांगलं आहे. एकतर केसांसाठीही तो चांगला आहे आणि आपल्याला माहितीये की प्रत्येक वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळ्या गोष्टी ना आपल्याला सामोरं जायचं असतं. तर त्यासाठी
0: प्रत्येक गृहिणीनं रोज एक मुठभर कढीपत्ता खावा. एकतर कॅल्शियम आहे त्याच्यात, केसांसाठी चांगला आहे. केस काळे राहतात त्यांनी, पांढरे
1: व्हायचं प्रमाण
0: कमी होतं. प्राजक्ताची फुलं आहेत ती संध्याकाळी उमलतात. प्राजक्ताच्या फुलांचा संध्याकाळी जरी असा वातावरणात इतका सुगंध पसरतो की त्यांना मन आपलं एकदम प्रफुल्लित होतं. आणखीन अरोमा थेरपीमध्ये किंवा पुष्प औषधीमध्ये ह्याचाच वापर करून औषधं बनवलेली असतात की म्हणजे सुवासामुळे आपलं मन कसं कमी होतं, आपला स्ट्रेस कसा कमी होतो, त्याच्यात प्राजक्ताचा पहिला नंबर लागेल.
1: बर.
0: आणि प्राजक्ताच्या फुलाचे देठ केशरी असतात.
1: हो.
0: तर ते आपण केशरी रंग करण्यासाठी, कृत्रिम रंग न वापरता आपण केशरी रंग करण्यासाठी प्राजक्ताच्या देठांचा वापर करू शकतो.
1: बर.
0: तुम्ही केशरी भात करण्यासाठी, केशरी खीर करण्यासाठी जर ते देठ तुम्ही वापरले दुधात उकळून तर केशरासारखाच त्याचा केशरी रंग येतो. आणखीन प्राजक्ताच्या पानांचा जो काढा आहे तो तुम्हाला तापावर

0: अतिशय गुणकारी आहे.
1: बर,
0: प्राजक्ताचा पानांचा काढा घेतला, काही इन्फेक्शन न होता जर थंडीने ताप आला असेल तर तो ताप प्राजक्ताच्या पानांच्या काढ्याने जातो.
1: बर,
0: आणखीन संधिवातावर पण त्याचा उपयोग आहे.
1: बर,
0: प्राजक्ताची पानांचा लेप वाटून तुम्ही जर दुखऱ्या भागावर लावलं तर तुमचं दुखायचं प्रमाण किंवा सूज कमी येते प्राजक्ताच्या पानाने.
1: बर,
0: अनंताची जी फुलं असतात पांढरी, जी आपण गणपतीला वाहतो अनंताची फुलं,
1: बरोबर,
0: ती संध्याकाळच्या वेळी उमलतात. त्याचा वास तर इतका मंत्रमुग्ध करणाराच असतो. आणि अनंताच्या झाडाचं जे मूळ असतं हे खूप औषधी असतं. शरीरातली ते उष्णता कमी करतं. अनंत मूळ म्हणायचं त्याला, ते खूप औषधी आहे. स्त्रियांच्या बऱ्याच रोगात ते उपयोगी येतं. आणखीन अनंताचं फूल सुद्धा तुम्ही जर पाण्यात ठेवलं रात्री आणि जर सकाळी त्याचं पाणी पिलं तरी पण आपल्याला खूप फ्रेश आणि मन छान होतं, की त्या पाण्यालाच इतका वास खूप छान आलेला असतो.
1: बर,
0: असं त्या औषधी फुल. आणि त्याची मुळं खूप औषध आहे. त्याच्यापासून सारी वाद्यासह हे औषध बनवतात अनंताच्या मुळापासून. ते आपल्या लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी अतिशय उपयोगी आहे.
1: एकंदरीत सगळ्या फुलांचे आपण औषधी उपयोग बघितले, पण इन जनरल पुष्प औषधी याचा कशासाठी जास्त करून उपयोग केला जातो आणि सध्याची जी जीवनशैली आहे आपण बघतोय त्याच्यासाठी याचा कशा प्रमाणात उपयोग होऊ शकतो?
0: आपल्या भारतात खूप जुनी पद्धत आहे किंवा खूप वर्षांपासूनची परंपरा आहे की सुवासाची थेरपी, अरोमा थेरपी, खूप आजारांना बरे करण्यासाठी याचा वापर होतो. आणि यामुळे आपल्या मनावर त्याचा जादुई परिणाम होतो. अरोमा थेरपीमध्ये तेलांचा वापर होतो. तेलांमध्ये फुले घालून त्याचा अर्क काढतात, त्याला इसेन्शियल ऑइल म्हणतात.
1: बरोबर,
0: ते ऑइल जरी आपण शरीराला लावलं तरी आपलं मन आणि शरीर आणि त्वचा सुद्धा छान होते. आता ह्या इसेन्शियल ऑइल मध्ये कुठली कुठली लव्हेंडर, जोजोबा, गुलाब ही औषधं वापरतात. आणखीन ह्याच्या वापरामुळे काय होतं, मेंदू शांत होतो, संतुलित राहतो. मेंटल इमोशनल आजारावर अरोमाथेरपीचा खूप उपयोग होतो.
1: बर,
0: आणि कनोजमध्ये, भारतामध्ये आपल्याकडे कनोज जे शहर आहे तिथं अत्तर बनवण्याचे, पारंपरिक जुनं अत्तर बनवण्याचे कारखाने आहेत.
1: बर,
0: तिथं हे अत्तर
1: नैसर्गिकरित्या
0: बनवलं जातं. आणि अरोमाथेरपी ही एक हिलिंग ट्रीटमेंट आहे. अरोमा म्हणजे वास, सुवास. ही याच्याच या थेरपीमध्ये फुलं, पानं याच्यापासून तेल आणि अत्तर बनवतात. आणि आपण हे तेल आणि अत्तर झाली आणि आपण जर पोटात घ्यायचं असेल तर आपण ही फुलं पानं गरम पाण्यात किंवा पाण्यात रात्रभर काचेच्या ग्लासमध्ये घेऊन त्याचं पाणी पिऊ शकतो. ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही. त्याचा छान शरीराला उपयोग होतो.
1: नक्कीच. आणि तुम्ही म्हणालात तसं हे सुगंधित फुलांचा आपण या अरोमासाठी उपयोग करू शकतो, म्हणजे मग ती घरच्या घरी आपण तेल करू शकतो.
0: या तेला तेल करण्यासाठी खोबऱ्याचं शुद्ध तेल किंवा तिळाचं तेल वापरायचं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतात किंवा उपलब्ध आहे ती तुम्ही तेलात जर घालून ठेवली तर
1: साधारण कुठली फुलं सांगाल?
0: मोगऱ्याचं होऊ शकतं, जाई जुई, चमेली, सोनचाफा होऊ शकतं, लव्हेंडरची फुलं मिळतात.
1: बर, म्हणजे थोडक्यात जी सुगंधी
0: फुलं आहेत त्याचं तुम्ही कुणकुणा कशाचंही अत्तर बनवू शकता किंवा तेल बनवू शकता.
1: बरोबर. तर एकंदरीत रोहिणीताई, की खूप छान पद्धतीनं अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या फुलांविषयी तुम्ही सांगितलं, तर याचा वापर आणि तुम्ही जी सांगितलेली माहिती आहे यासाठी एकंदरीत श्रोत्यांना आमच्या तुम्ही काय सांगाल?
0: माझं मैत्रिणींना असं सांगणं आहे की आपल्या गृहिणींच्या हातातच हे सगळं आसपास असतो, पण आपण काय करतो की फुलं आणतो, देवाला घालतो, नंतर झालं विसर्जन करतो. असं नाही. त्या फुलांचा वापर आपल्या मनासाठी, शरीरासाठी, ह्याच्यासाठी आपण करू शकतो. आणखीन त्याच्यानंतर ती फुलं देवाची वगैरे सुकलेली असतात किंवा आपण ही वापरणार औषधासाठी ती फुलं वापरून जी शिल्लक राहिलेली असतात त्याचं तुम्ही कंपोस्ट करून ते सुद्धा तुम्ही कुंडीत वापरू शकता किंवा त्याची माती होऊ शकते.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यात तुम्ही झाडं लावू शकता, त्यामुळे त्याचं फुलांचं पानं, फुलं काहीही वाया जात नाहीत किंवा कचऱ्यात न टाकता आपण त्याचं, त्याच्या वापर झाल्यानंतर त्याचं कंपोस्ट करून त्याचा सुद्धा वापर करू शकतो. माझं मैत्रिणीनं असं सांगणं आहे की रोजच्या वापरात हे आपल्या सहजासहजी हातात असतं, त्याचा आपण आता आपल्याला दोन फुलं मिळाली जास्वंदीची, पाण्यात घालून ठेवायची, आपण सगळ्या घरातल्यांना रंगीत सरबत द्यायचं, गोक

0: करणीची फुलं मिळाली आपल्या तब्येतीसाठी चांगलंच आहे. ब्युटी सकाळी सकाळी प्यायचा हे जाता येता करून आपण आपली तब्येत खूप छान ठेवू शकतो.
1: नक्कीच.
0: हे मी सगळं जे तत्व तुम्हाला सांगितलंय ते मी माझा छंद आहे की फुलांचा कसा उपयोग होईल किंवा फुलं का फेकू नयेत, वापर झाल्यानंतर का फेकू नये, त्याचा पुढे काय उपयोग होईल असं शोधत शोधत माझ्या छंदातून वाचनातून मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला आणि ह्या सगळ्याचा अनुभव घेतलाय. आणि असाच अनुभव माझ्या सगळ्या मैत्रिणींनी घ्यावा आणि त्याचा सगळ्यांनी वापर करावा.
1: तर खूप छान रोहिणीताई, वेगळी माहिती आज आम्हाला इथं मिळाली. कारण तुम्ही म्हणालात तसं ही सगळी फुलं बागेत कदाचित सगळ्यांच्या येतही असतील, फक्त काढून देवाला घालण्यापुरती त्याचा वापर होत असेल, पण ह्या सगळ्या गोष्टीतनं खूप काही गोष्टी मिळतायत आपल्याला. म्हणजे प्रत्येक अगदी फुल, अगदी तुम्ही सांगितलं तसं बकुळ प्राजक्तासारखी छोटी जरी फुलं असली तरी त्याच्यामध्ये खूप औषधी असे छान गुण आहेत. तर खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिलीत. तर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं याबद्दल वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: नमस्कार.

तर सख्यानं रोहिणी पाटील यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आणि या मुलाखतीतून आपल्याला बागेत सहज उपलब्ध असणाऱ्या फुलझाडांचे आणि इतरही झाडांचे औषधी गुणधर्म समजले. निदान ही तरी झाडं आपण आपल्या बगीच्यामध्ये नक्की लावू शकतो. मैत्रिणींनो, निसर्ग आपल्याला नेहमीच भरभरून देत असतो. आवश्यकता आहे ते त्यानं दिलेल्या या दानाची जपणूक करण्याची आणि या निसर्गाचं संवर्धन करण्याची. अगदी आपल्या घराच्या भोवताली फार जागा नसेल किंवा खूप काही झाडं आपण लावू शकत नसलो तरी ही जी काही उपयोगाची झाडं आहेत ती अगदी घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये आपण नक्की लावूया आणि आपली एक छोटीशी बाग नक्की तयार करूया आणि ह्या आपल्या छोट्याशा बागेतून आपल्या मनाचा आनंद नक्की मिळवूया आणि या निमित्तानं निसर्ग संवर्धनाचा वसा देखील आपल्याकडून जपला जाईल. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक छानसं गीत.

आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आणि या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आणि आता ऐकूया नेत्रा भगवान यांचं कविता वाचन.

भारत माता, प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. प्रयत्न थोडा करशील तेव्हा आवाज येईल शांततेतून. भारत माता बोलत असेल तुझ्या आतून मनातून. सांगेल कथा शौर्याच्या ती, अभिमानाच्या धैर्याच्या. मातीसाठी प्राण दिलेल्या कणखर दैवी लोकांच्या. सांगेल सारा इतिहास ती, सांगेल खुणा पुसलेल्या. दाखवेल चेहरा खऱ्याचा अन दाखवेल गोष्टी रचलेल्या. रडेल जेव्हा आठवेल तिला धर्माधर्मांमधले वाद. युद्ध दंगल फाळणीने घातलेली मृत्यूला साद. सांगेल आक्रमणे परकीयांची, सांगेल गुलामगिरीचा अपमान. सतत दिसेल मनात तिच्या स्वप्न अखंड हिंदुस्तान. निसर्गाबद्दल बोलताना चेहरा तिचा खुलेल. प्रत्येक राज्याबद्दल अगदी अभिमानाने बोलेल. भाषांबद्दल बोलेल ती, सांगेल परंपरा संस्कृती. स्वातंत्र्याच्या सुखात सुद्धा आठवेल हुतात्म्यांची महती. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. शेवटी जेव्हा थांबेल ती तेव्हा हसत दे निरोप. कारण असंख्य लोकांमध्ये पेरायचा असेल तिला देशाभिमानाचं रोप. शब्द. तस तू बरच जाणतेस, आता हेही जाण. बांधून नको ठेवू भात्यात शब्दांचा बाण. खुपेल तुझा शब्द तरीही तू बोल. हळूहळू कळेल तुलाही शब्दांचं त्या मोल. शब्द म्हणजे आयुष्याची सहज सुंदर वाट. शब्द म्हणजे लख ऊन. शब्द म्हणजे धुकं दाट. शब्द जाणतात सारं काही, शब्दही बोलतात शब्दातून. जमलं तर पटलं तर काढ त्यांना भात्यातून. मौन काही वाईट नाही, मौनाची एक भाषा असते. पण शब्द बोलतात थेट त्यांना कोठेही पोचण्याची मुभा असते. भाषा असो कोणतीही, शब्द असतात महत्वाचे. शब्दच ठरतात मर्मसार अस्तित्वाच्या पहाडाचे. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. एकटं नको समजू तुला जरी कोणी उरणार नाही. शब्द असतील सोबतीला ते साथ सोडणार नाही. प्रॅक्टिकल वागूया का थोडं? म्हणजे कविते बिवितेत लिहिण्यासाठी ठेवू थोडं बाजूला. पण हे आता समजू की वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. वारा तसा अलगत कोणाच्या हातात काही येत नाही. डोळे बघून सहज सारे विचार वाचता येत नाही. प्रेम कवितेतला मोगरा काही एकमेव फूल नाही. आणि मौन काही नेहमी सारी खरी उत्तरं देत नाही. काळ ठरत नसतो औषध प्रत्येकच समस्यांवर. प्रेम कधी पुरत नसतं पसाभर ओंजळभर. कोणी कोणात नसतो अडकत आपलं सोडून आयुष्यभर. आणि नेहमी असतोच किताबा आपला आपल्याच हृदयावर. खरंच का दुःख वाहतात कधी डोळ्यांमधल्या अश्रूतून? खरंच आपण जाणतो एकमेकांना विचारातून मनातून. घरच्यांशिवाय देत नाही कोणी आशीर्वाद जीव ओतून. आणि नको धडपड व्यक्त करण्याची प्रत्येक क्षण कवितेतून. सारं सारं समजून आता जगू वास्तवात. स्वगत उपयोगी पडत नसतात साध्या भांडणात. आपले साधे शब्द आणि साधे विचार बरे, तेच ठरतील आयुष्यामधल्या प्रत्येक क्षणी खरे.

विरोधाभासातलं साम्य. तो उगवत्या सूर्यासारखा होता, तेजस्वी, प्रसन्न, चकाकता. ती मावळत्या सूर्यासारखी भासायची, उदास, शांत, स्वतःमध्ये हरवणारी. त्याला तिच्या शांततेचं कोडं पडायचं नेहमी आणि तिला त्याच्या प्रसन्नतेचा हेवा वाटायचा. तिला त्याचं चकाकणं उग्र वाटायचं, त्याला तिचं शांत राहणं भेसूर वाटायचं. त्याला तिचं नेमक्या वेळेस मावळणं आवडायचं नाही, तिला मात्र त्याच्या उगवण्याचं कौतुक वाटायचं. तो तिची शांतता घेऊ पाहायचा, ती त्याला तेजस्वीपणाचं गमक विचारायची. त्या एकमेकांना आपलं आयुष्य ठाऊक होतं, त्या एकमेकांना एकमेकांचं आयुष्य ठाऊक होतं. त्या एकमेकांना एकमेकांची विशेषता ठाऊक होती आणि त्या एकमेकांना आपण असेच राहू हेही ठाऊक होतं. त्याला तिचे गुण हवे होते, तिला त्याचे गुण हवे होते, पण ते कधी घडलेच नाही. त्यांच्या नशिबाच्या रेषा कधी जुळल्याच नाही. त्यांच्या दिशा वेगळ्या होत्या, त्यांचे मार्ग वेगळे होते, त्यांचं आयुष्य वेगळं होतं. साम्य होतं ते फक्त एकाच गोष्टीत, त्याच्या शेवटापासून तिची सुरुवात होती आणि तिच्या शेवटापासून त्याची सुरुवात होती.

तर श्रोतेहो, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तेव्हा आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आणि आता मात्र ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 1 वाजत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीष शर्मा. सरकार ने तरल प्राकृतिक गैस LNG की आपूर्ति से आपातकालीन पाबंदियों को हटा लिया है. ये निर्णय पश्चिम एशिया संघर्ष में

सरकारनामा या चित्रपटातील कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरातील अजय झंकार यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. गीतबहार चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत डबल सीट या चित्रपटातील जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील स्पृहा जोशी यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतबद्ध केलं आहे ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: सावरखेड एक गाव या चित्रपटातील कुणाल गांजावाला यांच्या स्वरातील दासू यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
4: के हम खो गए प्यार की रागिनी में.
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: गीतबहार या चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे अजय अतुल यांनी.

जोगवा या चित्रपटातील हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलं, संगीतबद्ध केलं होतं अजय अतुल यांनी. श्रोते हो, या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, यानंतर ठीक 1:30 आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र। सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय

आकाशवाणी मुंबई। मनोज अणावकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित। एलएनजी पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा

0: सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3000 घरात. विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम, मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरुस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
1: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 जास्त काळ याचा वापर होत आहे असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्वाचा भागीदार आहे असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या दोन देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे असं यात म्हटलं आहे. व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी या दोन देशांमधले संबंध महत्वाचे आहेत असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्र मंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा चौथा जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर

0: रॉड्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. कॉंगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बो वेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3 फेरीत एलिजे मेल्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2 क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3 क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाळं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000 घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँडच्या 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे

0: छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सहकार्य करण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट विजयी. आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार याद्या अद्यावत करण्याचं काम सुरू झालं आहे. 29 जुलैपर्यंत चालणाऱ्या या कार्यात घरोघरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी केलं आहे. दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी S. चोक्कलिंगम यांनी छत्रपती संभाजीनगर इथं या मोहिमेचा आढावा घेतला. विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेत पात्र मतदार वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. या मोहिमेअंतर्गत 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्जांचं वितरण आणि संकलन करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेल्या रुग्णालयाच्या कार्यान्वयनासाठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल असं मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितलं. छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त सहभागातून 900 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या 12 वर्षाच्या कार्यपूर्तीनिमित्त आयोजित प्रगतीपथ दौऱ्याअंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री नेमुबेन बंभानिया छत्रपती संभाजीनगर इथं आल्या होत्या. या दौऱ्यात त्यांनी शेंद्राबिडकीन इथल्या ऑरिक सिटीमधल्या विविध औद्योगिक प्रकल्पांची पाहणी केली तसंच विविध उद्योगांना भेट देऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर DMIC अंतर्गत विकसित होत असलेल्या ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. विधान परिषदेच्या औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे सुहास शिरसाट यांचा विजय झाला. त्यांना 455 तर महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे पदे भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्ह्यात उत्साहात राबवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं N8 इथल्या महानगरपालिका रुग्णालयात महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत या मोहिमेचं उद्घाटन झालं. पहिल्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रात 84% तर जिल्हाभरात 94% लसीकरण पूर्ण झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये गारखेडा इथली 1.16 हेक्टर आर इतकी शासकीय जमीन औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांच्या उभारणीसाठी मंजूर करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. नवीन शैक्षणिक वर्षाचं जिल्ह्यातल्या शाळांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चिवडा आणि मिठाई देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. इस्कॉन अन्नामृतच्या वतीनं हा खाऊ तयार करण्याच्या कामात महापौर समीर राजूरकर, मनपा आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे सहभागी झाले होते. या मान्यवरांनी शाळांमध्ये बालकांना हा खाऊ भरवून त्यांचं स्वागत केलं. शहरातल्या अनेक शाळांच्या प्रवेशद्वारांवर रंगीबेरंगी रांगोळ्या काढून प्रवेश कमाली सजवण्यात आल्या होत्या. काही शाळांमध्ये घोड्यावरून तर काही शाळांमध्ये रथातून विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं गरवारे क्रीडा संकुल इथं योगाभ्यास करण्यात आला. जिल्हा प्रशासनातर्फे सामूहिक योगासनांचा सराव बीबीका मकबरा आणि विभागीय क्रीडा संकुल इथं आयोजित करण्यात आला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरो, जिल्हा प्रशासन आणि भारतीय योग संस्थान यांच्यातर्फे N8 इथल्या वनस्पतीशास्त्र उद्यानात योग दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रम झाला. यानिमित्त भारतीय योग संस्थांच्या वतीनं शहरातून योग दिंडी काढण्यात आली.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
0: प्रसार भारती।

च्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 2:15 वाजलेले आहेत. आता सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकणार आहोत भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं हे गीत.

भाग्यश्री धारप यांच्या स्वरातील लीना रस्तोगी यांचं गीत आपण ऐकलत भावधारा या कार्यक्रमात. कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं हे गीत.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, दुपारचे 1:55 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेत

आकाशवाणी गायक वृंद यांच्या समूह स्वरातील डॉक्टर जयराम चव्हाण यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. श्रोते हो, दुपारचे 1:55 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बाभ बोरकर यांच्या गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, पावसाची पहिली चाहूल लागली की मन नकळत आकाशाकडे धाव घेतं. दूरवर दाटून आलेले ढग, वाऱ्याची सळसळ, झाडांच्या पानांतून उमटणारी कुजबुज आणि मातीचा तो दरवळणारा सुगंध, हा सगळा अनुभव मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. नाही अशाच पावसाळी क्षणाचं शब्दचित्र अक्षरशः आपल्यासमोर उभं करतात ते म्हणजे निसर्ग कवी बा भ बोरकर. बा भ बोरकरांची एक सुंदर कविता आहे, प्रसिद्ध आहे, आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, गडद निळे. ऐकूया हीच कविता. गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु छपल चरण अनिल गण निघाले. दीन लंगुनी जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे. गडद निळे जलद भरून आले. धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा. तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले. गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरि करुणा, हरित धरा हो गहना. मंदाकिनी वरुण धवल विहग वृंद डोले. गडद निळे जलद भरून आले. रजत नील ताम्र नील, स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्ण मेळ खेळे. गडद निळे जलद भरून आले. मीन चमकुनी उसळे, जलवलई रव मिसळे. नवथर रस रंग गहन, करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. धूसर हो क्षितिज त्वरित, घोर पथी अचल चकित. तृण विसरुनी जवळील ते, खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. टप टप टप पडती थेंब, मनी वनीचे विजती डोंब. वत्सलये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरून आले. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. श्रोते हो, गोव्याच्या निसर्गरम्य भूमीत वाढलेल्या कवी बोरकरांच्या मनात निसर्गाविषयी अपार प्रेम. म्हणूनच त्यांच्या कवितेत निसर्ग हा फक्त वर्णनाचा विषय नाही, तर तो एक जिवंत सखा बनूनच वावरत असतो. आता हेच पाहा ना, या कवितेत गडद निळे जलद भरून आले ह्या पहिल्याच ओळीत कवी आपल्या नजरेसमोर पावसाने भरलेले निळेशार मेघ उभे करतात. ही केवळ ढगांची दाटी नाहीये बरं, तर जणू काही आकाशाने नव्या ऋतूचं स्वागत करण्यासाठी एक भव्य दरबारच सजवलेला आहे. शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले या ओळींकडे विशेषतः लक्ष वेधलं जातं. केवळ वारा नाही, तर अनिल गण म्हणजे अनेक वाऱ्यांचा समूहच जातोय. आणि तो कसा जातोय? तर अतिशय चपळतेने जातोय. आणि यात वाऱ्याला चपळ चरण अशी प्रतिकात्मक उपमा देखील दिली आहे. आणि इतकंच नाही, तर त्याची तनू म्हणजे त्याचं शरीर आहे तरी कसं, तर अतिशय थंड. ही संपूर्ण कविता विशिष्ट गेयतापूर्ण आहे हे आपल्याला लक्षात आलंच असेल. गडद निळे या अनुप्रास अलंकारामुळे ही कविता आणखीनच खास वाटते. मराठी कवितेवर, विशेषतः पावसाच्या कवितांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच, अगदी पाऊस म्हटला ना किंवा पावसाळी हवामान देखील झालं तरी ही कविता आपोआप डोळ्यांसमोर येतेच.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बाभ बोरकर यांच्या गडद

0: निळे गडद निळे या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2 वाजून गेलेले आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत कृषीवाणी. कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे घेवडा लागवड तंत्र.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेंगवर्गीय भाजीपाला पिकांपैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारं पीक आहे. महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यांमध्ये श्रावण घेवड्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची भाजी तसेच सुकलेल्या दाण्यांची उसळ ही लोकप्रिय आहे. घेवड्याच्या पानांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करता येतो. शेंगांमध्ये अ आणि ब जीवनसत्व, लोह आणि चुना ही खनिज तसंच भरपूर प्रथिनं आढळतात. घेवडा हे पीक हलक्या ते मध्यम मजदुराच्या पाण्याचा उत्तम निचरा असणाऱ्या जमिनीत उत्तम प्रकारे येतं. अतिभारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते, परंतु शेंगा कमी लागतात. जमिनीचा सामू 5.5 ते 6 दरम्यान असावा. घेवडा हे थंड हवामानात आणि पावसाळ्यात येणारं पीक असून 15 ते 40 सेल्सिअस तापमानात हे पीक चांगलं येतं. अति थंडी आणि अति उष्ण हवामान या पिकाला मानवत नाही. महाराष्ट्रात या पिकाची लागवड 3 हंगामात होते. खरीप हंगामासाठी जून जुलै महिन्यात, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात जानेवारी फेब्रुवारी महिन्यात घेवड्याची लागवड करतात. प्रति हेक्टरी 40 बियाणं लागतं. टोकण पद्धतीने लागवड केल्यास हेक्टरी 25 ते 30 बी लागतं. पूर्व मशागत करताना जमिनीची उभी आडवी नांगरट करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळं फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 15 ते 20 प्रति हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावं. खरीप हंगामात पिकाची पेरणी पाभरीने अथवा तिफणीने पहिला पाऊस पडून गेल्यावर जमीन वापशावर आल्यावर करावी. पेरणी करताना 2 अंतर 45 आणि 2 झाडातील अंतर 30 ठेवावं. यानंतर विरळणी करून 2 झाडात 30 अंतर ठेवावं. टोकण पद्धतीने पेरणी करताना बिया 2 ते 3 खोलीवर पेराव्यात. सर्वसाधारणपणे हेक्टरी 720 बियाण्याचं आणि 630 पाल्याचं उत्पादन देणाऱ्या घेवड्याचं पीक जमिनीतून 66 नत्र, 27 स्फुरद आणि 55 पालाश शोषून घेतं. यावरून घेवड्याच्या पिकाला जमिनीतून लागणाऱ्या मुख्य अन्न घटकांची आवश्यकता लक्षात येते. घेवड्याच्या पिकाला 40 शेणखत, 50 ते 54 नत्र, 50 ते 100 स्फुरद आणि 50 ते 110 पालाश प्रति हेक्टरी द्यावं. स्फुरद आणि पालाश पूर्ण आणि अर्धा नत्र पेरणीच्या वेळी द्यावा आणि उरलेला अर्धा नत्र बी उगवल्यानंतर 3 ते 4 आठवड्यांनी द्यावा. घेवड्याच्या पिकाची मुळं जमिनीत उथळ वाढत असल्यामुळे पिकाला जास्त पाणी दिल्यास ते मुळांना अपायकारक ठरतं. मात्र फुलोऱ्याच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास फळधारणा कमी प्रमाणात होते. म्हणून घेवड्याच्या पिकाला फुले येण्याआधी पाणी द्यावं. तसंच पावसाळ्यात जमिनीतील पाण्याचा निचरा होणं आवश्यक असतं. खरीप हंगामातील घेवड्याच्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता भासत नाही, परंतु उन्हाळी हंगामातील पिकाला 8 ते 10 अंतराने आणि जमिनीच्या मजदुरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. खरीप हंगामात पिकांची पेरणी केल्यानंतर 15 विरळणी करावी. खरीप हंगामात तणांचा योग्य वेळी बंदोबस्त करणं आवश्यक आहे. 1 ते 2 खुरपण्या देऊन तण काढावं आणि पेरणीपूर्वी तणनाशकांची फवारणी करावी. खरीप हंगामात जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास आणि योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास चर खोदून पाणी शेताबाहेर काढून द्यावं.
1: घेवडा लागवड तंत्र याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे 2:05 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की सगळीकडे हिरवाई पसरते, मातीचा सुगंध दरवळ आणि वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. पावसाळा म्हणजे निसर्गाच्या नवचैतन्याचा काळ. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पावसामुळे निसर्ग ताजातवाना होतो त्याच पावसाळ्यात आपली त्वचा आणि केस मात्र अनेकदा का त्रस्त होतात? हा ऋतू आपल्या त्वचा आणि केसांसाठी काही आव्हानेही घेऊन येतो. आज आपण जाणून घेणार आहोत की पावसाळ्याचा त्वचा आणि केसांवर नेमका काय परिणाम होतो. श्रोते हो, पावसाळा सुरू झाला की चेहऱ्यावर मुरूम येतात, त्वचा तेलकट होते, केस खूप गळायला लागतात. हे नेमके का होते? आयुर्वेदात वर्षा ऋतू हा अत्यंत महत्वाचा ऋतू मानला आहे. चरकाचार्यांनी सांगितले आहे की या काळात शरीराची ताकद तुलनेने कमी असते. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेले असते आणि त्यावर पावसाळ्यातील दमट वातावरण, सूर्यनारायणाचे क्वचित होणारे दर्शन म्हणून कमी सूर्यप्रकाश आणि मंदावलेली पचनशक्ती यांचा परिणाम होतो. वर्षा ऋतूमध्ये वातदोषाचा प्रकोप होतो आणि पचनशक्ती म्हणजेच अग्नी मंदावतो. पचन नीट न झाल्यास शरीरातील रस, रक्त आणि इतर धातूंचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्वचा आणि केस हे आपल्या अंतर्गत आरोग्याचे प्रतिबिंब असल्यामुळे त्यांच्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता खूप वाढते, त्यामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. अनेकांना चेहरा तेलकट होणे, मुरूम येणे, त्वचेवर चिकटपणा जाणवणे अशा तक्रारी सुरू होतात. काही व्यक्तींमध्ये मात्र त्वचा निस्तेज दिसणे, खाज येणे किंवा त्वचा नाजूक होणे अर्थात संवेदनशीलता वाढणे असे बदल दिसू शकतात. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचे पोषण आपण जे खातो त्यातून मिळते. जेव्हा पचन व्यवस्थित होत नाही तेव्हा धातूंचे पोषण नीट होत नाही. त्याचा परिणाम सर्वप्रथम त्वचा, केस आणि नखांवर दिसून येतो. याशिवाय पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता खूप वाढते. या दमट वातावरणामुळे त्वचेवरील तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात, त्यामुळे छिद्रे बंद होतात आणि मुरूम, पुरळ यांची समस्या वाढू शकते. पायाच्या बोटांमध्ये, काखेत, मानेच्या घड्यांमध्ये खाज किंवा लालसरपणा दिसू शकतो. याचे कारण केवळ बाह्य स्वच्छता नसून अंतर्गत असंतुलनही असू शकते. केसांबाबतीतही असेच आहे. पावसाळ्यात केस वारंवार ओले होतात. वातावरणातील ओलावा आणि घाम यामुळे टाळूवर तेल साचते, त्यामुळे केस चिकट होणे, कोंडा वाढणे, खाज येणे आणि केस गळती वाढणे या समस्या निर्माण होतात. आयुर्वेद आपल्याला सांगतो की ऋतू बदलला की ऋतुचर्या, दिनचर्याही बदलली पाहिजे. तशीच त्वचा आणि केसांची काळजीही बदलायला हवी. एक महत्वाचा गैरसमज आहे, तो म्हणजे पावसाचे पाणी शुद्ध असते. प्रत्यक्षात वातावरणातील धूळ, प्रदूषण आणि विविध कण पावसाच्या पाण्यात मिसळलेले असू शकतात. त्यामुळे वारंवार पावसात भिजल्यास केसांची गुणवत्ता कमी होऊ शकते. म्हणूनच पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काळजी ही केवळ बाहेरून लावायच्या उत्पादनांवर अवलंबून नसते. योग्य आहार, स्वच्छता, पुरेशी झोप आणि ऋतुचर्या पाळणे तितकेच आवश्यक असते. लक्षात ठेवा, ऋतू बदलतो तेव्हा शरीराच्या गरजाही बदलतात. त्या ओळखून काळजी घेतली तर पावसाळाही आरोग्यदायी आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचे

0: 2:10 झालेली आहेत. आता पुनःप्रसारित करीत आहोत परिसर.
1: श्रोतोहो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. आपला आजपासून 4 भागांसाठीचा विषय आहे पर्यावरणपूरक पंढरीची वारी. काय श्रोतोहो, आता आषाढी वारीचे दिवस अगदी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि पांडुरंग भक्तांची तयारीसाठी लगबग सुरू आहे. आपण ऐकतो की पालखी सोहळा म्हणजे एक चालतं बोलतं वाचतं गाजतं शहरच. हे शहर वारी मार्गावर पुढे पुढे मार्गक्रमण करत असतं. ज्या ज्या गावातून शहरातून ही भक्तांची मांदियाळी जात असते तिथे तिथे भक्तिभाव अगदी उत्संबळून येत असतो. पण त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी ज्या सोयीसुविधा करतात त्या करत असताना वारी पुढे सरकल्यावर या मार्गावरती अस्वच्छता, दुर्गंधी, रोगराई, प्लॅस्टिक आणि निर्माल्याचे ढीग याही समस्यांना सामोरं जावं लागतं. वारीत वारकरी होऊन चालणं हे जितकं आनंददायक तितकंच ही अस्वच्छता दूर करून त्यावर उपाय शोधून पुन्हा तो परिसर स्वच्छ करणं ही पण ईश्वर भक्तीच सेवा आहे असे विचार करणारे ही पांडुरंग भक्त आहेत. द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी ही अशीच एक सेवाव्रती संस्था आहे. या समस्यांसाठी समाधान शोधण्याचं कार्य सेवा म्हणून करते. गेली 13 वर्ष पर्यावरण जनजागृतीसाठी ही संस्था प्रयत्नरत आहे. याचे अध्यक्ष प्रशांत अवचटजी आपल्या परिसर कार्यक्रमातून त्यांच्या कार्याचा तपशील आपल्याला देणार आहेत. नमस्कार अवचट सर.
2: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. अवचट सर, वारी मार्गावर होणारं जे निरनिराळं प्रदूषण आहे ज्याबद्दल मी आता बोललो, ही समस्या किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं?
2: एकतर वारी हा महाराष्ट्राचा एक सांस्कृतिक गाभा आहे. तर वारी ही 40 वर्षापूर्वी पण होती, वारी ही 40 वर्षानंतरही राहणार आहे. पण 40 वर्षापूर्वीच्या वारीमध्ये एकही थर्माकोलचं ताट नव्हतं, एकही प्लॅस्टिकची पिशवी नव्हती आणि खऱ्या अर्थानं ती निसर्ग वारी होती.
1: खरं
2: म्हणजे कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण न करता हा सगळा समाज एका गावातून दुसऱ्या गावात जात होता. वारकरी हा खऱ्या अर्थानं पर्यावरणाचा एक वाहक आहे. म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली हा वारकरी लोकांना शिकवतो. आता हे कसं काय, तर स्वाभाविकपणे वारीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस चालायचं असतं त्यावेळेस तुमच्या गरजा कमीत कमी पाहिजेत, कारण रोज तुम्हाला 15-20 किलोमीटर चालायचंय. त्याचबरोबर तुमचा आहार नियंत्रित पाहिजे, कारण तुम्हाला तुमची तब्येत नीट राखायची आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं एका अर्थानं परचेसिंग जे आहे हे परचेसिंग होत नाही, आणि परचेसिंग जिथे कमी आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न अतिशय कमी आहे. त्यामुळे एका अर्थानं वारकरी हा पर्यावरणपूरक जीवनशैली जी आहे ही जीवनशैली जगायला शिकवतो. आणि खऱ्या अर्थानं संतांनी आपल्याला हाच विचार दिलाय की संयमी जीवन जगा. संयम म्हणजे काय, की ज्या गोष्टींची मला गरज नाहीये अशा अनावश्यक गोष्टी मी माझ्या जीवनातून त्याचं परचेसिंग टाळलं पाहिजे. मला वाटतं हेच एका अर्थानं पर्यावरणपूरक जीवन वारकरी आपल्याला शिकवत असतो. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या गावातून वारी पुढे निघून जाते त्या गावात टनेजवर प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा गोळा केला जातो. आणि हा सगळा कचरा जो आहे हा सगळा कचरा अविघटनशील आहे. हा सगळा कचरा निसर्ग चक्रात कुठेही विघटन पावत नाही. ज्या वेळेस ही सगळी जनावरं, भटकी जनावरं असेल, त्या आसपासच्या गावातली जनावरं असतील, ती जनावरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या प्लेट सहित ते अन्न खातात.
1: बरोबर.
2: आणि हे त्यांचं अन्न नाहीये. आणि हे पोटात गेल्यामुळे जवळजवळ 550 जनावरं आतापर्यंत या वारी मार्गावर मृत झालेली आहेत.
1: बरोबर.
2: कुणी या गोष्टी जाणून बुजून करतय असं नाही.
1: बरोबर.
2: पण सहज उपलब्धता
1: नकळत होत आहे.
2: नकळत होत आहे. आणि याचे दुष्परिणाम काय होणार आहे?
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं मुनीश शर्मा. मुख्य समाचार. हॉर्मुज जल डमरू मध्य से तरल प्राकृतिक गैस की आपूर्ति फिर शुरू होने के बाद सरकार ने एलएनजी पर लगी आपातकालीन पाबंदियां हटाई. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान ने विकसित भारत रोजगार और आजीविका मिशन ग्रामीण अधिनियम के तहत राज्यों को 25,000 करोड़ रुपए की सहायता जारी की. केंद्र सरकार ने मेटा को इंस्टाग्राम से बच्चों के शोषण से

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कर्नाटक संगीत आत्ताच आपण ऐकलत. आपण ऐकलात पार्वती शंकर यांनी गायलेला राग मध्यमावती आणि नीलांबरी. त्यांना मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमन यांची आणि व्हायोलिनची साथ होती शारदा मुरली यांची. कर्नाटक संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. त्याचप्रमाणे आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. एलएनजी पुरवठ्याचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक 1 तास थांबवण्यात आली होती. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 च्या सुमारास

0: समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांचा पाणीसाठा वाढून 13% गेला आहे. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा दौर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं तसंच झाडं उन्मळून पडली. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यातल्या पांडवकडा धबधब्याच्या प्रवाहात शुक्रवारी वाहून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही. नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे हे पर्यटक अडकले होते. स्थानिक आणि प्रशासनानं दोरांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडी पाणी साचल्यामुळे गेले 4 तास हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे महामार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. आज सकाळी 11 वाजताच्या स्थितीनुसार खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री भुईसावडा घाटात दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. हवामान विभागानं आज मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर नाशिक, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
1: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
1: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7,50,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यांमधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि काम तात्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची काल मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली. 200 वर्षांहून अधिक प्राचीन या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहस्त्रबुद्धे यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि माजी राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांचा पराभव

0: अनुभव केला. यावर्षी संस्थेच्या सदस्यत्वासाठीच्या अर्जांमध्ये झालेली वाढ आणि निवडणुकीतल्या पॅनल्सना मिळालेला राजकीय पक्षांचा पाठिंबा यामुळे निवडणूक लक्षवेधी ठरली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आणि संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखी सोहळ्यात आज भक्तिमय वातावरणात रिंगण सोहळे पार पडले. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यात दातली इथं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण उत्साहात झालं. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात सुमारे 30 ते 35 हजार वारकरी यात सहभागी झाले. पुष्पवृष्टी, टाळ, मृदंग आणि हरिनामाच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला. महसूल गुप्तचर संचालनालयानं मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका महिला प्रवाशाकडून जवळपास 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी दुबईवरून आलेल्या या महिलेची झडती घेतली. तिच्याकडे 4 किलो परदेशी बनावटीचं सोनं आढळून आलं. या महिलेला अटक करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचं आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तिजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25 हजार कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. मुंबई विमानतळावर महिला प्रवाशाकडून 6 कोटी रुपयांचं 4 किलो परदेशी सोनं जप्त. आणि विख्यात पडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन, मान्यवरांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही RN7 संदेश वाहिनी आहे. आजच्या RN7 संदेशात अस्मिता वाहिनीवरचे आजचे आणि उद्याचे ठळक कार्यक्रम आम्ही फीड करणार आहोत. आज रविवार 5 जुलै. अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात जलसंवर्धन काळाची गरज याविषयी संवाद, सहभाग श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने, विशेष सहभाग डॉ VN शिंदे कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. ही निर्मिती कोल्हापूर केंद्राची आहे. संध्याकाळी 6:30 वाजता गंमत जम्मत मध्ये विविध स्पर्धांमधून पारितोषिक मिळवणारा बालकलाकार योगीराज कुलकर्णी याच्याशी केलेल्या गप्पा. संध्याकाळी 7:30 वाजता ICC वुमन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाचं अंतिम सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन सामना संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि DTH आणि DRMवर. संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझे शिवार यामध्ये कीर्तन, संत निवृत्तीनाथ चरित्र, कीर्तनकार शकुंतला जोग. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता रूपकोंका अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 वाजता अखिल भारतीय संगीताचा

रविवासरीय कार्यक्रम यामध्ये कलाकार पंडित कैलाश चंद शर्मा यांचं बासरीवादन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात संध्याकाळी 5:02 मालती कृष्णा मोहन यांचं वीणावादन राग गवळा किरवाणी आणि विजयनगरी. उद्या सोमवार दिनांक 6 जुलै 2026 रोजी अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम असे आहेत. सकाळी 6:30 जगूया आनंदी, 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणीमध्ये गुगुळ या औषधी वनस्पतीची लागवड या विषयीची माहिती, 7:15 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य भाग दुसरा तज्ज्ञ डॉक्टर लीना बोरुडे, 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी भाग दुसरा सहभाग द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारी यांचे अध्यक्ष प्रशांत अवचट, 7:00 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत आरती प्रभू यांच्या एकाच एकाच वेळी या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले, 9:00 अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 56 लेखक नितीन साळुंके, 11:05 सहज संवाद, दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात अत्तर क्षणांचा दरवळ सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांच्या आठवणींवर आधारित मंगला खाडीलकर यांची मुलाखत, दुपारी 1:40 कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल, 5:30 युववाणीमध्ये वाचन कट्टा सहभाग सानिका म्हस्कर, 6:30 साहित्य सौरभमध्ये रूपक साहित्यवारी लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी, 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन, 7:30 माझा वार माझं शिवार यामध्ये राज्यस्तरीय प्रसारण मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची मुलाखत, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगी वादन राग नटभैरव, 2:30 ज्योती यादवार यांचं गायन राग शुद्ध सारंग, 5:02 विद्या खांडवे यांचं गायन राग मेघ, 10:00 उस्ताद कमाल साबरी यांचं सारंगी वादन राग बिहाग आणि गौड मल्हार आणि 10:30 प्रतिमा टिळक यांचं गायन राग नटकेदार. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे आणि उद्याचे ठळक कार्यक्रम. याबरोबरच आजचे RN7 संदेश समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया उद्या 4:35. धन्यवाद.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. सायंकाळचे 5 वाजले आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी मनोज अणावकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दुरस्त पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसात 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. हार्बर लाईनवर शिवडी स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर झाड पडल्यानं रेल्वेसेवा खंडित झाली होती. आज दुपारी 3:22 सुमाराला समुद्राला 4 मीटरपेक्षा अधिक उंचीची भरती आली होती. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं होतं. याबरोबरच हे आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कर्नाटक संगीतमध्ये मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी. यांना मृदंगमची साथ दिली आहे रोहित प्रसाद यांनी. तर ऐकूया मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गोवळा, किरवाणी आणि विजयनगरी.

0: श्रोते हो, आताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मालती कृष्णा मोहन यांनी वीणेवर वाजवलेला राग गवळा किरवाणी आणि विजयनगरी ऐकलात. यांना मृदंगमची साथ दिली होती रोहित प्रसाद यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युववाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, जल है तो कल है हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पाणी हे निसर्गानं मानवाला दिलेलं सगळ्यात मोठं मौल्यवान असं वरदान आहे. अन्नाशिवाय माणूस काही आठवडे जगू शकतो, पण पाण्याशिवाय जगणं कठीण आहे. आपल्या पृथ्वीवर 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला असला तरी पण त्यापैकी फक्त 2.5% पाणी हे गोड पाणी अर्थात पिण्यासाठी योग्य असं पाणी आहे. त्यात सुद्धा 1% कमी पाणी आपल्याला सहज उपलब्ध होतं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बेजबाबदार वापरामुळं आज पाण्याचं संकट जगभर गंभीर बनलंय. आणि म्हणूनच पाणी वाचूया हा फक्त नारा नसून काळाची गरज बनली आहे. आता याच पाण्याचं महत्व सांगणारा संवाद आपण ऐकणार आहोत. जलसंवर्धन काळाची गरज. पाणी बचतीसाठी किंवा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, नेमकी पाणी टंचाई का जाणवतीये, यावरती डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मत आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकूयात हे छान असं गाणं.

0: तर फ्रेंड्स, पाऊस सुरू झाला किंवा काळ्या मेघांनी जरी पाणी बरसवलं तरी त्या पाण्याचा योग्य वापर मात्र आपल्यालाच करायचाय. आणि जेव्हा पाऊस पडतो ना, तेव्हा त्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे कसा करता येईल याविषयी सुद्धा आपणच काळजी घेतली पाहिजे. म्हणजे जिथे पाऊस खूप पडतो त्या ठिकाणचं पाणी दुष्काळग्रस्त भागांमध्ये कसं वापरता येईल हा सुद्धा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्याचबरोबर पाणी वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच याच विषयीचा संवाद आज आपण ऐकणार आहोत. तर फ्रेंड्स, श्रावणी राजमाने आणि सिद्धी राजमाने या दोघीही या जलसंकटावरती एक संवाद आपल्याशी साधणार आहेत. तर आपल्या या मैत्रिणींचा संवाद लगेचच ऐकूया.
1: आई, अगं आई, आई, अगं आई, किती वेळा सांगायचं चावी चालू ठेवून किचन कट्ट्यावर अशी भांडी धुवू नको म्हणून. टप भरून पाणी घे आणि ओट्यावर बसून निवांत भांडी घास, असं पाणी वाया जातं.
2: कॉलेजमधून आली नाहीस तोपर्यंत सुरू झालं बघ तुझं पोटी पुराण. तुला माहीत आहे ना, मागील आठवड्यातच तुझ्या बाबांनी 2000 लिटरची टाकी बसवली, मग आता कशाला संपेल पाणी?
1: अगं आई, बंगल्यावर टाकी मोठी बसवून काय होणार आहे, मुळात पाऊस पडायला हवा ना. पाऊस म्हणजे ही जल देवता. सजीवांच्या जीवनातील सर्व घटना पाण्याशी जोडल्या गेल्या आहेत. पाणी हा सुखी आणि समृद्ध जीवनाचा आधार आहे. आता मात्र जगासमोर पाण्याचे संकट आवासून उभे आहे. जलाशय सुकत चालले आहेत, बागा जंगले उजाड होत आहेत. पावसाचे ढग नुसतेच येतात आणि जलवर्षाव न करताच माघारी जात आहेत.
2: अगं पोरी, आता सुरू झालाय ना पाऊस, होईल की सगळीकडे पाणी पाणी, उगाच पाणी नाही म्हणून नको दंगा करू.
1: अगं आई, पाणी हेच आपले जीवन आहे. पाणी हा निसर्गाने दिलेला सर्वात मोठा ठेवा आहे. पाण्याशिवाय कोणत्याही सजीवाच्या जीवनाची कल्पना करणे शक्य नाही. मानवी शरीर, शेती, उद्योग, पर्यावरण सगळ्यांचा आधार पाणीच आहे. मानवी शरीराचा 60-70% भाग पाण्याने बनलेला आहे. रक्ताभिसरण, पचन, तापमान नियंत्रण या सर्व क्रियांसाठी आपल्या शरीरात सुद्धा पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेली शेती पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहे. आपली प्राचीन संस्कृती नद्यांच्या काठीच विकसित झाली आहे. भारतीय संस्कृतीत नद्यांना माता मानून पाण्याला धार्मिक महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणूनच दररोज गंगा आरती केली जाते. पाण्याच्या समृद्धीमुळे जंगल, वृक्ष, सुमधुर फळे आणि सुवासिक फुले आपल्याला मिळतात. ऋतुचक्र, हवामान आणि निसर्गात पर्यावरण संतुलन राखले जाते.
2: होय ग होय, लई गुणाची लागली सांगायला. जणू तू आणि मीच पत्कुर घेतलाय पाणी वाचवायचा. चल हु बाजूला, मला माझं काम करू दे. चार भांडी काय लागली धुवायला तर हिनं चांगलं कीर्तनच चालू केलं.
1: अगं, निव्वळ चार भांडी असं नको म्हणू. या पाण्याचा शेती वापरासाठी, वीज निर्मिती करिता, पिण्याचे पाणी, औद्योगिक वापरासाठी अशा सर्व ठिकाणी वापर केला जातो. म्हणून प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे. मनुष्य हा जन्मापासून मृत्यूपर्यंत पाण्याचा वापर करतो. मृत्यूनंतरही तोंडात शेवटचे पाणीच पाजले जाते, माहिती आहे ना?
2: लागली जिवंतपणी मरणाच्या गोष्टी करायला. चार घास सुकानं खा की.
1: अगं आई, केवळ तुला आणि मला चार घास सुखाचे मिळून कसे चालेल? पुढच्या पिढ्यांना सुद्धा सुखाचे दिवस यायला हवेत ना. आता मी काय सांगते ते जरा नीट ऐक. जगातील सुमारे 97% पाणी खारट आहे किंवा ते पिण्यायोग्य नाही. हिम नदी हा

0: पाण्याचा मोठा साठा आहे, पण जागतिक तापमान वाढीमुळे ही नद्या वेगाने वितळत आहेत. एकूणच काय, जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 18% लोकसंख्या ही भारतात आहे, पण पाणी साठा मात्र केवळ 4% आहे. याचाच अर्थ आपला भारत देश हा पाण्याच्या टंचाई असलेल्या देशांपैकी एक आहे. यातूनच उपलब्ध पाणी साठ्यातील 80% साठा हा शेतीसाठी वापरला जातो आणि ती काळाची गरज आहे. शासन सुद्धा आपला देश स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी राहावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेच की. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 95 दशलक्षाहून अधिक शौचालयांची उभारणी केली. जल जीवन अभियान अंतर्गत व्यापक घरगुती नळ पाणी जोडणी केली. यामुळे स्वच्छता, आरोग्य सुधारले आणि दूरवरून पाणी आणण्यासाठीचा वेळ वाचला आहे.
1: अगं लेकी, तुझं सगळं मला पटतंय, पण पाणी टंचाई तर कायमच आहे, जणू 5वीलाच पुजल्या बघ.
0: हा, आत्ता तुझी गाडी रुळावर आली म्हणायची. आता ही पाणी टंचाई कशामुळे होते ते ध्यानात घे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे, तसा पाण्याचा वापर सुद्धा वाढत आहे, पण पाण्याचे सोर्स मात्र आहे तेवढेच आहेत, त्यात काही वाढ होत नाही. बेसुमार वृक्ष तोडीमुळे जंगले नाहीशी होत आहेत आणि दुसरीकडे मोठमोठ्या बहुमजली इमारती उभारण्यामुळे पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होत आहे. शहरी आणि व्यापारीकरणामुळे सुद्धा पाण्याची मागणी वाढली आहे. कारखान्यांचे रसायने, सांडपाणी नदी तलावात सोडल्याने चांगले पाणीही वापरण्या योग्य राहत नाही. परिणामी जल प्रदूषण होऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होतोय. जुनी यंत्र सामुग्री आणि पुरेशा गुंतवणुकीचा अभाव हे एक मोठे आव्हान बनत चालले आहे. शहरीकरणामुळे राज्य आणि राष्ट्रीय मार्गाबरोबरच गावांतर्गत रस्ते सुद्धा आता सिमेंटचे बनविले जात आहेत, त्यामुळे पाणी जमिनीत मुरत नाही तर ते थेट वाहून जाते. एकतर पाणी जमिनीत मुरत तर नाहीच, पण घरोघरी मारल्या जाणाऱ्या बोरिंगमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. अशी एक ना अनेक मानवनिर्मित तर काही निसर्गनिर्मित कारणे तसेच हवामान बदलाचा परिणाम यामुळे सुद्धा पाणी टंचाई होत आहे. या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही बरं.
1: मग आता तू काय करायचं ठरवलंयस ते सांग. ही भांडी न धुताच ठेवू का तशीच, म्हणजे तुझी पाणी टंचाई दूर होईल.
0: अगं आई, अशी चिडचिड करू नको, जरा शांत हो. आणि या भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण सर्वांनी मिळून काय करायला हवे ते आता ऐक. सर्वप्रथम आपण जलसाक्षर होऊया, म्हणजे पाण्याचे महत्त्व जाणून घेऊया. पाण्याची बचत करण्यासाठी आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्या सवयीमध्ये थोडा बदल करूया. पाण्याचा गैरवापर थांबवूया. आपल्या घरात अनावश्यक ठिकाणी चालू असणाऱ्या तसेच रस्त्याने जाताना चालू दिसणाऱ्या अशा पाण्याच्या सर्व जाव्या नीट बंद करूया. घरातील, अंगणातील नळ बंद ठेवणे, गळती दुरुस्त करणे आणि आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादली वापरणे यासारख्या साध्या सवयीमुळे दरमहा 1000 लिटर पाण्याची बचत होऊ शकते.
1: बरं सांगतेस.
0: आपण ब्रश करताना, धुनी भांडी करताना नळ चालू ठेवल्याने मिनिटाला 6 लिटर पाणी वाया जाते. हेच पाणी आपण वाचवू शकतो ना. आंघोळीसाठी शॉवर ऐवजी बादलीचा वापर करूया. शॉवरमुळे मिनिटाला 17 लिटर पाणी वाया जाते. ही गोष्ट प्रत्येकाने ध्यानात घ्यायला हवी. आपल्या अवतीभोवती जर पाण्याची गळती सुरू असेल तर संबंधित यंत्रणेच्या लक्षात आणून देऊन ती वेळीच दुरुस्त केल्याने वाया जाणारे 1000 लिटर पाणी वाचवता येईल. पावसाचे पाणी छतावरून वाया जाऊ न देता ते जमिनीत मुरवण्याची व्यवस्था करूया. पाणी साठवण हा जलसंवर्धनाचा प्रभावी उपाय होऊ शकतो.
1: होय की ग, बरोबर आहे की तुझं, आपण असं करूच शकतो.
0: अजून ऐक, स्वयंपाकापूर्वी भाज्या अगर फळे धुतल्यानंतर ते पाणी फेकून देण्याऐवजी आपल्या बागेतील अगर कुंडीतील झाडांना घालूया. घरातील AC यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणीही झाडांसाठी चालते बरं का. दररोज आपली वापरातील वाहने पाईप लावून धुण्याऐवजी आठवड्यातून एकदा तेही बादलीतून पाणी घेऊन अगर ओल्या कापडाने पुसून घेतल्याने

0: 50 लिटर पाणी वाचवता येते.
1: हा हे मात्र खरं आहे. हा
0: आपला देश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपली शेती ही पाण्यावर अवलंबून आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ठिबक सिंचनचा वापर बहुतांश शेतीत होत आहेच, पण उर्वरित शेतकऱ्यांनी सुद्धा ठिबक सिंचनचा वापर करायलाच हवा. आपल्या स्वभोवताली असणारे जलस्रोत स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. ती प्रामाणिकपणे पार पाडूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी सांगितले आहे, नगरेची रचावी जलाशय निर्मावी, महावने लावावीत नानाविधी.
1: होय ग लेकी, बरोबर आहे बघ तुझं. पाण्याशिवाय जगणं मुश्किलच आहे. आता आपण पाणी वाचवलं तरच आपली पुढची पिढी वाचेल बघ. नाहीतर पाणी पाणी म्हणून जीव मेटा कुटीला येईल त्यांचा. आज आहे म्हणून पाण्याचा कसा पण वापर करून नाही चालणार. हे एक निसर्गाचं देणं आहे, त्याचा सांभाळ गरजेपुरताच केला पाहिजे.
0: चल तर मग आणि घे शपथ. या देशाचे सुजाण नागरिक म्हणून आज आम्ही शपथ घेतो की
1: निसर्ग देवतेने दिलेल्या विविध घटकांमधील
0: पाणी ही एक मौलिक साधन संपत्ती असून मी तिचा वापर काटकसरीने करेन. पाण्याचे नेटके नियोजन करून
1: जलसंधारण सारखे प्रकल्प हाती घेईन.
0: शिवाय अन्य जलसाठ्यांची स्वच्छता कायम राखीन. यातच माझे आणि माझ्या भावी पिढीचे कल्याण होणार आहे.
2: जय हिंद, जय भारत. फ्रेंड्स, आत्ताच आपण आपल्या दोन मैत्रिणींनी म्हणजे सिद्धी राजमाने आणि श्रावणी राजमाने यांनी सादर केलेला संवाद आपण ऐकलाय. फ्रेंड्स, जलसंकट आले दारी निभाऊ आपली जबाबदारी हे आपण लक्षात ठेवायचंय आणि त्यासाठी हा संवाद आपल्याला उपयोगी पडेल. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो की अनेक घरांमध्ये पाणी जे आहे ते भरपूर प्रमाणात वापरलं जातं गाड्या धुवायला, किंवा आत्ता जो आपण संवाद ऐकला आहे आई आणि मुलीमधला, तिथे सुद्धा बऱ्याचदा घरगुती कामांसाठी गरजेपेक्षा जास्त पाणी वापरलं जातं. मग अशा वेळेला आपण ते टाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. याविषयी तज्ज्ञांचं मत सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय. तर फ्रेंड्स, याच विषयी डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आता आपण ऐकूयात.
3: जगाच्या तुलनेत भारतात आणि भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात पाऊस जास्त पडतो. मागील वर्षी तर अतिवृष्टी झाली, अनेक ठिकाणी पूर आले, तरी देखील महाराष्ट्राला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं. भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला असताना सुद्धा पाणी टंचाई येण्यापाठीमागे जी कारणं आहेत ती कारणं आपणच तयार केलेली आहेत. यातील सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं घटणारं प्रमाण. झाडांच्या मुळ्या ह्या नैसर्गिक पाईपलाईन म्हणून काम करतात. पावसाळ्याच्या दिवसात पावसाचं पाणी त्या जमिनीत घेऊन जातात, तर उन्हाळ्याच्या दिवसात किंवा पाऊस नसताना त्यांना गरज असते तेवढं पाणी जमिनीतून काढून घेतात. त्याचबरोबर ही झाडं वातावरणातील आर्द्रता टिकवून ठेवण्याचं सगळ्यात महत्वाचं काम करत असतात. मात्र झाडांचं गावातलं, खेड्यातलं, शहरातलं आणि सर्वात महत्वाचं जंगलातलं प्रमाण घटल्यामुळं वातावरणातील आर्द्रता कमी झाली आणि त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा सातत्यानं वाढत आहे. त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ जशी होत आहे तसेच आपण आपल्या अधिक चांगल्या सोयी सुविधासाठी काँक्रीटचे रस्ते तयार करत आहोत. या रस्त्यामुळं जी उष्णता सूर्यापासून येत असते ती उष्णता वातावरणामध्ये टिकून राहते आणि त्यामुळे बाष्पीभवनाचा दर सातत्यानं वाढत आहे. दुसरं महत्वाचं कारण जे आहे ते पाण्याचा अविवेकी वापर. शेती असेल, घरातल्या कारणांसाठी असेल किंवा उद्योगांसाठी असेल, आपण पाणी मोठ्या प्रमाणात वापरत आहोत. सर्वसाधारणपणे प्रतिमानशी 130 लिटर पाणी हे प्रतिदिन आपल्याला वापरासाठी लागतं. मात्र आज अनेक स्थानिक स्वराज्य संस्था ह्या 170 पासून ते 200 लिटर पर्यंत

0: पाणी पुरवतात आणि हा पाण्याचा वाढता वापर सुद्धा पाणी टंचाईच्या मुळावर येत आहे. जमिनीतील शुष्कता सुद्धा या कूपनलिकातून उपसलेल्या पाण्यामुळे वाढत आहे. हे कूपनलिकातून उपसलं जाणारं पाणी जमिनीमध्ये पुनर्भरित होत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात जमिनीची शुष्कता वाढून बाष्पीभवनाचा दर पुन्हा वाढताना आपल्याला दिसतो. शेतीमध्ये घेतली जाणारी पिकं हे सुद्धा पाणी टंचाईला कारणीभूत ठरत आहेत. ऊस, केळी, हळद, द्राक्ष अशी जास्त पाणी लागणारी पिकं घेण्यापाठीमाग सर्वच शेतकरी बंधूंचा कल दिसतो. ही पिकं घेण्याला हरकत असण्याचं कारण नाही, मात्र त्यासाठी पाण्याचा वापर हा शास्त्रीय पद्धतीनं आधुनिक तंत्रज्ञान वापरून केला गेला पाहिजे. त्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. अशी परिस्थिती भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा पुन्हा येण्याची शक्यता दिसते आणि हे टाळायचं असेल तर सर्वात पहिलं कूपनलिकांच्या बाबतीत शासकीय नियम काटेकोरपणे पाळला गेला पाहिजे. 200 फुटापेक्षा जास्त खोलीच्या बोअरवेल वरती बंदी आणली पाहिजे. शेतीमध्ये पाण्याचा अतिशय जपून वापर करायला पाहिजे. घरामध्ये सुद्धा पाणी काटकसरीनं वापरलं गेलं पाहिजे. महापालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेनं स्वच्छ केलेलं पाणी जे पुरवलं जातं ते पाणी केवळ पिण्यासाठी आणि स्वच्छतेसाठीच वापरलं गेलं पाहिजे. शेतात बांध आणि बांधावर झाडं, जंगलामध्ये झाडं ही आपण वाढवली पाहिजेत आणि ही झाडं सुद्धा स्थानिक वनाची असली पाहिजेत. हे जर आपण केलं नाही तर भविष्यामध्ये पुन्हा पुन्हा अशीच भीषण पाणी टंचाई आपल्याला पाहावी लागेल.
1: फ्रेंड्स, डॉक्टर व्ही एन शिंदे, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी नोंदवलेलं मत आत्ताच आपण ऐकलं. तर पाणी बचतीचं महत्व आपल्याला कळलेलं आहे. फ्रेंड्स, पाणी वाचवा पाणी वाचवा हे आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतोय, पण कृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय आणि यासाठी ऍक्शन मोड वरती आपण येणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला म्हणजे तरुण पिढीला नक्कीच शक्य आहे. फ्रेंड्स, पाण्याचं महत्व, पाणी बचतीचा सल्ला आपल्याला कळलेला आहे आणि तो आपण अंमलात आणणार आहोत या गॅरंटीसह आज मी इथेच थांबतीये. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके, ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. पुन्हा आपण भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळा बरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये PhD करणारी उत्साही आरोही
2: के हम खो गए प्यार की रागिनी में
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप वरही.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
4: श्रोते हो ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 अंग्रेजी समाचार ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया गोलमाल या चित्रपटातलं वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरु ठाकूर यांचं गीत. संगीत दिलंय अवधूत गुप्ते यांनी.

श्रोत्या हो, ठीक 6:20 आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत समाचार हे बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार बालदोस्तांनो, आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात आपल्या सगळ्या बालदोस्तांचं मी प्रतिभाताई मनापासून स्वागत करते. बालमित्रांनो, आपण सगळेच पावसाची आतुरतेने वाट पाहत होतो. तो पाऊस आता बरसायला सुरुवात झाली आहे. बाहेर रिमझिम पाऊस, गार वारा आणि सगळीकडे हिरवाई. वा वा वा, अशा सुंदर वातावरणात आपला आजचा कार्यक्रम आणखी रंगतदार होणार आहे बरं का. कारण आपल्या गप्पा चिमुकल्यांच्या मध्ये भेटीला आला आहे आपलाच एक बालमित्र. त्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

0: बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आला आहे एक अतिशय गुणी, मेहनती आणि बहुगुणी बालमित्र। अगदी लहान वयातच त्यांनी शाळा तसंच विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक पारितोषिकं मिळवली आहेत। विशेष म्हणजे राज्यस्तरीय भगवद्गीता स्पर्धेत त्याची निवड झाली, त्यात त्याने पारितोषिकही मिळवलं। हा मान मिळवून त्याने आपल्या कुटुंबाचा आणि शाळेचा अभिमान वाढवला। याशिवाय त्याने नाटकातही सुंदर अभिनय केलेला आहे आणि गाण्याचीही त्याला आवड आहे। त्याचं नाव आहे योगीराज कुलकर्णी। चला तर मग आपल्या या बालदोस्ताचं आपण मनापासून स्वागत करूया। नमस्कार योगीराज।
1: नमस्कार।
0: तुझं आमच्या या गंमत जम्मत कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत।
1: धन्यवाद।
0: योगीराज, तू कोणत्या शाळेत जातोस?
1: माझ्या शाळेचं नाव IES कात्र विद्यालय बदलापूर आहे।
0: अच्छा, तू बदलापूरहून आलायस?
1: हो।
0: खूप लांब आहे ना बदलापूर?
1: खूप लांब आहे।
0: बरं, मला सांग, तू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतोस ना?
1: हो।
0: तर या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली?
1: मला आई बाबांनी स्पर्धेमध्ये पुढे जायला सांगितलं आणि मला आवड झाली।
0: तू आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस?
1: मी फॅन्सी ड्रेस, अजून डान्स, चित्रकला, जिमनॅस्टिक, गाणं आणि खूप सारं।
0: म्हणजे इतक्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतलायस आणि त्याच्यामध्ये क्रमांक पण मिळवलेले आहेस, है ना? मेडल्स आहेत, ट्रॉफी आहे, हो ना? वा वा वा, छानच आहे। आपला बालमित्र खूप हुशार आहे। हा, मला सांग योगीराज, भगवद्गीता स्पर्धेत तुझा चौथा क्रमांक आलाय, बरोबर? आणि तीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तुझी निवड झाली होती। मग असं तुला निवड झाल्यानंतर तुला काय वाटलं?
1: मला छान वाटलं आणि पुढे जाण्याचं कॉन्फिडन्स आला।
0: मग ती भगवद्गीता पाठ करण्यासाठी त्या स्पर्धेची तयारी तू कशी केली होतीस?
1: म्हणजे माझे गुरु होते नयनाजी, त्यांचं नाव। तर पहिले मी त्यांच्याकडे जायचो, नंतर त्यांनी व्हॉइस कॉल केला आणि मग माझी भगवद्गीता पाठ झाली।
0: मग कशी केलीस? खूप पाठांतर करावं।

0: కమలధరస్పర్దినేత్రం ప్రసన్నం వామంకారూణ సీత ముఖకమలం విలల్లోచనం నీరదాభం నానాలంకార దీప్తం దత్తకమురుషతా మందలం రామచంద్రం ఇది ధ్యానం చరితం రఘునాథస్య శతకోటి ప్రవిస్తరం ఏకైకవక్షరం పుంసా మహాపాతకనాశనం ధ్యాత్వా నీలోత్తల శ్యామం రామం లాజీవలోచనం జానకీ లక్ష్మణోపేతం జటాముక్తమండితం సాసీతూణతనుర్బాణ పాణిర్లక్తం చ లాంతకం ఫలీలయా జగత్రాతు ఆవిర్భూతమజం విభుం రామరక్షాపటేంద్రాజ్ఞ పాపగ్ని సర్వకామదా.
1: तू नाटकांमध्ये काम केलेलं आहेस
0: हो,
1: मग तो अनुभव कसा होता तुझा?
0: छान होता आणि मला मजा पण आली तेवढीच.
1: कसं, तू कोणत्या क्लासला वगैरे जातोस का?
0: नाही नाही नाही नाही, घरीच बघून बघून.
1: पण मग तू कसं शिकलास ऍक्टिंग करणं?
0: ऍक्टिंग म्हणजे आई बाबांनी शिकवलं मला की नवरस कसे असतात, नवरस मध्ये कोणते कोणते फिलिंग असतात ते शिकवलं.
1: मग तुला माहिती आहेत का नवरस कोणते आहे?
0: थोडी थोडी माहिती
1: आहे. बर, आणि मग हे नाटकात तू जेव्हा काम केलंस तर मग कोणती भूमिका केली होतीस त्याच्यामध्ये?
0: मी एक दोन नाटक केली अशी, एक होत न्यायदेवी रचिला पाया तुका झाल्याचे कळस.
1: बर,
0: त्यात मी सूत्र संचालक होतो आणि स्टोरी अशी होती की आई बाबा आणि मुलगा वरी जात होते तर त्यांचा मुलगा हरवला.
1: बर,
0: मग त्यांना एक वारकरी भेटतो, मग ते ज्ञानदेव तुकारामांचं सगळी गोष्ट सांगतात. त्यात मध्ये मध्ये म्हणजे माझी अजून एक होती अँकर सुरा कदम, तर आमी दोघं अँकर होतो, तर त्यांचं मध्ये मध्ये झालं, तर मग शेवटी त्यांना त्यांचा बाळ मिळतो अशी कहाणी म्हणे.
1: बर,
0: आणि दुसरं नाटक आहे बालरंगोत्सव.
1: बर,
0: त्यात माझा रोल झालेला हनुमान. नाटकाचं नाव होतं मॉडर्न रामायण. त्यात म्हणजे राम होता तो अमेरिकेवरून आलेला राम आणि तो इंग्लिश बोल. आता राम कधी इंग्लिश बोलू शकतो का? नाही ना. मग शेवटी मग आई बाबांचं पण दाखवलंय, गणपतीचं पण दाखवलंय, म्हणजे गणपती चालू आहे आणि त्यात नाटकाचं असेल.
1: बर, म्हणजे छान मजा मजा होती त्या नाटकामध्ये.
0: आणि माझा रोल होता हनुमान.
1: मग हनुमान इंग्लिश बोलतो की नाही?
0: नाही
1: नाही. बर बर, छानच. आणि खूप असं वेगळं काहीतरी सांगितलंच. बर, मला सांग, तू गाणं पण शिकतोयस ना?
0: हो.
1: मग तुला गाणं आणि अभिनय म्हणजे नाटक

0: का तू काम करतो, मग दोघांमध्ये काय आवडतं? बरं,
1: दोन्ही आवडतं, कारण मला गाणी पण छान आवडतात, गायला पण छान आवडतात, आणि ऍक्टिंग मध्ये एक्सप्रेशन द्यायला छान आवडतात, त्यामुळे मला दोन्ही आवडतं.
0: आणि गाण्यामध्ये सुद्धा एक्सप्रेशन असतं ना?
1: हो, गाण्यामध्ये पण असतं. आणि मी आपलं माती कामे ना, क्ले असतात, क्ले छोटे छोटे गणपती बनवतो. घरी अष्टविनायक बनवले.
0: हा, वा, छान. आणि मग ते
1: अष्टविनायक म्हणजे ते अष्टविनायक नाही, वेगळे वेगळे कलर मध्ये बनवले.
0: कलर मध्ये? बर, मग ते कोणी शिकवलं तुला?
1: ते मी युट्यूब वर बघून बघून शिकलो.
0: अरे वा, छानच. बघितलं का बालदोस्तांनो, आपण सध्याची मुलं तुम्ही सगळे मोबाईल वापरता, पण त्या मोबाईलचा योग्य वापर कसा करावा हे योगीराजने ओळखलं. आणि त्याने युट्यूबवरून मातीचे गणपती कसे बनवतात ही कला त्याने शिकली, ती आत्मसात केली, आणि त्याने त्याच्या घरामध्ये छान गणपती बनवलेले आहेत. मला वाटतं यातून तुम्हाला शिकायला मिळालं असेलच की आपण सुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तर त्याचा योग्य वापर कसा करायचा, आपल्या शिक्षणासाठी किंवा त्यातून काहीतरी कला शिकण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
1: म्हणजे मी टीव्हीवर पण दत्तमाला म्हटली तर बाबांना काही कळलंच नाही, बाबा आई आजी. मग नंतर बाबांनी गुगलवर सर्च केलं की हा काय म्हणतोय, आणि मग त्यांना कळलं की दत्तमाला.
0: म्हणजे आपल्याला मोबाईल मधून खूप सगळ्या गोष्टी माहीत पडतात ना.
1: आणि ते पण आहे, जर मी टीव्ही लावला ना तर देवाचंच काहीतरी बघतो.
0: का तुला आवडतं असं भक्तीमय सगळं वातावरण?
1: दत्तगुरूंचा भक्त आहे, आणि माझं एक छोटस देवघर पण आहे. देवघरामध्ये सगळे देव आहे, म्हणजे जसं की श्रीपाद वल्लभ, दत्तगुरु, स्वामी समर्थ, हनुमान, आणि खूप सारे. मजा अशी झाली की आता माझ्याकडे खूप सारे देव आहे, नरसिंह सरस्वती आहे, तर बाबाने एक चौरंग पण आहे, दोन पाठ आणले, एक माझ्या पूजेसाठी आणि एक चौरंग. म्हणजे दोन पार झाले आमच्याकडे, एक माझ्या पूजेसाठी आणि गणपतीसाठी.
0: वा, आणि मग मला सांग, तू शुभम करोती म्हणतो?
1: हो म्हणतो.
0: छानच. बर, मला सांग, तू गाणं गातोस ना?
1: हो, गाणं गातो.
0: तर मामाला एक गाणं.
1: आणि आणि मजा अशी आहे कि मी झोपाळ्यावर ब्रशिंग करताना, केस विचताना गाणी गातच बसतो.
0: हा, म्हणजे सगळ्यांनाच गाणी ऐकवतोस तू? मामाला पण ऐकव ना.
1: हो, ऐकू. मी एक अभंग ऐकवणार होतो, तो तुकडोजी महाराजांनी लिहिलाय.
0: बर.
1: आणि त्यात ते अभंग आहे ना, तो मी थोडे वाढवला पण आहे, तुम्हाला म्हणून नको.
0: हो हो.
1: आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आता मी माझ्याकडं दत्ता

गडाना, आता आमच्या कास्ट टीचर कविताबाई संगे अभ्यास घडला, कविताबाई संगे अभ्यास घडला, अभ्यासामुळे विद्यार्थी घडला, अभ्यासामुळे

0: गडाना।
1: वा छान, आणखीन दुसरं कोणतं गाणं येतं तुला?
0: जगण्याचा पाया चालण्याचे बळ विचारांचे कळ तुकाराम तुकाराम। जगण्याचा पाया शब्दांचे हिमाय अक्षरांचे दान शब्दांचे हिमान अक्षरांचे दान। अभंगाचे पान तुकाराम तुकाराम। जगण्याचा पाया

0: जगण्याचा पाया।
1: वा छानच। मला सांग योगीराज, तू इतक्या वेगवेगळ्या स्पर्धांमधून भाग घेतोस, छान तुला कला आहे तुझ्याकडे, गणपती वगैरे बनवतोस मातीचे, तर हे सगळं करत असताना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि आपला शाळेचा अभ्यास, हो ना, अभ्यास तर आपल्याला करावाच लागतो, मग तू हे कसं करतोस?
0: मी थोड्या थोड्या करतो, म्हणजे थोडा अभ्यास करतो, थोडा खेळतो, थोडा के मेकिंग करतो, थोडा देवाची गाणी बघतो।
1: अच्छा, म्हणजे तू दोन्ही समतोल छान साधतोस, अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि मग इतर वेळी या सगळ्यांची तयारी स्पर्धेची वगैरे।
0: संध्याकाळी शाळेवरून आल्यावर मी काहीतरी खातो, क्लासला जातो, क्लासवरून आल्यावर होमवर्क करतो, होमवर्क केला की मग मी थोडा खेळतो आणि मग रात्री जेवतो आणि आई बाबांच्या आवरेपर्यंत नाटकाची किंवा काही असेल त्याची प्रॅक्टिस करतो।
1: वा छान असं वेळापत्रक तयार झालेलं आहे, हो ना। बरं मला सांग, आत्ता तू हे सगळं करतोयस, तुझे नंबर पण येत आहेत, तू जिकडे जातो तिथे पारितोषिक तुला मिळतंय वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, तर मग हे सगळं तुझ्या मित्रांना, जे शाळेमध्ये तुझे मित्रमैत्रिणी आहेत आणि शिक्षक सुद्धा, तर त्यांच्या कशा प्रतिक्रिया असतात मग याविषयी?
0: मग याविषयी टीचर आणि मित्र बोलतात, पहिले मित्र बोलतात, मग सगळे मित्र गोळा होतात माझ्याकडे आणि मग ट्रॉफी बघायला हालचाल करतात आणि मग नंतर टीचर बघतात आणि मग टीचर म्हणतात अरे वा कशात मिळाले, मग मी सांगतो की कशात मिळाले आणि मग टाळ्या वाजवतात आणि मग मधल्या सुट्टीत मी पटकन डबा खातो आणि टीचरना परवानगी येतो की मी सगळ्या शाळेला दाखवू का, टीचर हो मिळाल तर दाखवतो, नाही मिळाल तर नाही।
1: बर, म्हणजे त्यांना पण खूप कौतुक आहे शिक्षकांना तुझं, हो ना, आणि मित्रमैत्रिणी त्यांना सुद्धा। वा छानच। योगीराज तुझं मोठं झाल्यावर काय बनायचं स्वप्न आहे, काय व्हायचंय तुला?
0: मला सायंटिस्ट बनायचंय, म्हणजे मी लहानपणी पुस्तक वाचायचो सायंटिस्ट, तर मला अब्दुल कलाम, विक्रम साराभाई, कल्पना चावला यांचे फरक कळले, जसं की ऍस्ट्रॉनॉट चंद्रावर जातात
1: बरोबर
0: आणि सायंटिस्ट इथेच राहतात आणि ते नवीन नवीन काहीतरी बनवतात,
1: शोध लावतात,
0: शोध लावतात म्हणजे,
1: हो ना।
0: आणि जर हे नाही झालं तर शंकर्या, शंकर्या मला आई म्हणतेच, म्हणजे पु ल देशपांड्यांसारखा, पु ल देशपांड्यांसारखा मी लेखक बनणार। तसंही माझ्याकडे आता आता माझ्याकडे एक वही आहे, त्या वहीत मी काही लिहित बसतो, चित्र काढतो, त्यांची माहिती लिहितो, कुठे कुठे फिरलोय ते लिहितो आणि खूप सारे लिहितो, जसं की स्तोत्र, मंत्र आणि काही,
1: म्हणजे तुला जे मनात येईल
0: जे मनात येईल
1: ते लिहितोस तू, म्हणजे लिखाण करतोस,
0: त्यामुळे माझं हँडरायटिंग पण सुधारेल आणि मग मोठ्या झाल्यावर जर काही लिहायला सांगितलं मोठा धडा तर लिहिता येईल।
1: बरोबर, तुला सरावही होईल ना?
0: हा सराव होईल।
1: आणि छान, आपल्या मनात काय चाललंय, आपल्याला काही सुचतंय नवीन ते लिहिलं की आपल्याला छान वाटतं ना,
0: आणि मग आपल्याला ब्रेन पण असं
1: ऍक्टिवेट होतो। बरोबर। योगीराज तुझ्याशी गप्पा मारताना खूप आनंद झाला आणि तुझ्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने अनेक मुलांना, आपले जे बालमित्र आहेत त्यांना प्रेरणा नक्कीच मिळाली असेल याची खात्री वाटते मला, आणि भविष्यातही तू अशीच प्रगती करत राहो आणि आयुष्यात तुला खूप मोठं यश मिळो, हीच आमच्या सगळ्या बालमित्रांकडून आणि आकाशवाणीकडून तुला खूप खूप शुभेच्छा यासाठी। आज तू इथे आलास, आमच्या कार्यक्रमात सहभागी झालास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार।
0: थँक्यू।
1: बालदोस्तांनो, गम्मत जम्मत या कार्यक्रमात आत्ताच आपण योगीराज कुलकर्णी या बालमित्राबरोबर गप्पा मारल्या। बरं तर बालदोस्तांनो, आपल्या नवीन बालदोस्तांसह पुन्हा भेटूया आपल्या गम्मत जम्मत या कार्यक्रमात। तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवलेकर आम्ही आपला निरोप घेत आहोत। बाय।
2: गम्मत जम्मत।

0: श्रोते हो गंमत जम्मत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
1: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
4: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: चिल जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें।
1: Hey guys!
2: पार्टी हबीब
3: आधी चैंपियन बरोबर सेल्फी घेऊया।
4: आयडिया इथेच करूया पार्टी,
2: पिझ्झा पार्टी।
3: येस,
2: चल तुझे कार्ड आणि पिन दे, माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन। RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका। ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा।
3: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
2: ऐकलं नाही? नो शेअरिंग। RBI सांगते, जाण पारवाना सतर्क राहा।
5: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे

0: आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: श्रोतेहो, ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी बिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमलभट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका मोहीम अर्थात VBG रामजी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG

अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेन मार्गावर विक्रोळी ते बांद्रा कुर्ला संकुल या दरम्यानच्या भूमिगत बोगद्याच्या कामाला आज सुरुवात झाली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आज या कामाचा औपचारिक प्रारंभ होणार होता, पण खराब हवामानामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून काम तत्काळ सुरू करायचे आदेश रेल्वे मंत्रालयानं संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गोशाळा हे गोशक्तीचं केंद्र झालं पाहिजे. इथे केवळ गायींचं संरक्षण संवर्धन नव्हे तर संशोधन झालं पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या समारोप प्रसंगी ते आज नागपुरात बोलत होते. गोशाळांमध्ये गायीपासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा विकास आणि ब्रँडिंग झालं पाहिजे असं फडणवीस पुढे म्हणाले. ही उत्पादनं विकण्यासाठी विविध ठिकाणी शासनातर्फे कमी दरात स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं आज निधन झालं होतं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबूराव तिडके यांचं आज निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. विदर्भाच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातलं त्यांच्या योगदानाचं मुख्यमंत्र्यांनी स्मरण केलं. त्यांच्या निधनानं आपण विदर्भाच्या सार्वजनिक जीवनातलं एक उमदं, अभ्यासू आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांच्यासह इतरांनीही तिडके यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यात रोहिणा पुलाजवळ आज सकाळी खासगी बसचा टायर फुटून बस उलटल्यामुळे 3 लहान मुलांसह एकाच कुटुंबातले 11 जण जखमी झाले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणांनी तात्काळ मदत करून जखमींना परतूर, मंठा आणि वाटूर इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल केलंय. महाराष्ट्र सेवा संघातर्फे प्रतिवर्षी आयोजित केलं जाणारं गिरिमित्र संमेलन यावर्षी 11 आणि 12 जुलै रोजी महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंड इथल्या सभागृहात होणार आहे. यंदा या संमेलनाचं 23वं वर्ष असून युद्धभूमीवरील गिर्यारोहण ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. गिर्यारोहण क्षेत्रात प्रतिष्ठेचे मानले जाणारे गिरिमित्र पुरस्कार या संमेलनात प्रदान करण्यात येणार आहेत. याशिवाय गिर्यारोहण विषयक माहितीपटांचं प्रदर्शन, प्रश्नमंजुषा तसंच ब्लॉग्स, रील्स आणि छायाचित्रण स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत आज अग्रमानांकित यानिक सिनरचा सामना शिंतारो मोचीझुकी याच्याशी होणार आहे, तर नोव्हाक जोकोविच समोर रोमान सॅफियुलिन याचं आव्हान असेल. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंकाचा सामना नाओमी ओसाका बरोबर रंगणार आहे. काल महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारीत 2ऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिला पराभवाचा धक्का दिला, तर अलेक्झांड्रा इयाला हिनं 3ऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वेयंतेक हिच्यावर मात केली. पुरुष एकेरीत अलेक्झांडर झेरेव यानं मार्कोस गिरॉनला हरवून पुढच्या फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानं राज्यातले सर्व जिल्हाधिकारी आणि बाल संरक्षण कक्षाच्या अध्यक्षांना जिल्ह्यामधल्या बाल संरक्षण व्यवस्थेचा सर्वंकष आढावा घेऊन 15 जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करायचे निर्देश दिले आहेत. हा अहवाल संबंधित विभागांकडून माहिती संकलित करून नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पडताळणी करून वस्तुनिष्ठ स्वरूपात सादर करावा असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. हवामान.
येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं

0: वर्तवली आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजन बाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजच्या आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे. तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये.
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते.
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने. RBI च्या उद्गम पोर्टलवर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा.
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा.
2: आजच सर्च करतो.
1: मग आजचा चहा तुझ्याकडून.
2: हो हो.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
6: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
5: सहज संवाद.
7: सहज संवाद.
5: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
8: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
5: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया. मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: पाने की हो आस आस कोई अरमा हो जो खास खास आशाएं.
2: श्रोते हो, क्रिकेट कबड्डी बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी

0: जी मराठीतून सूत्र संचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 होत आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम वृत्त विशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. या SIR मोहिमेचं स्वरूप आणि महत्त्व तसंच या मोहिमेच्या प्रक्रियेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी तसंच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्याचे कोणते फायदे आहेत याविषयी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. सर नमस्कार. भारतीय निवडणूक आयोगाकडून सध्या महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही महत्त्वाची मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम नक्की काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, काय सांगाल?
1: दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण होतं, स्पेशल समरी रिव्हिजन होतं. म्हणजे ज्या मतदार याद्या सध्या अस्तित्वात आहेत त्या मतदार याद्यांमध्ये काही नावं ऍड करणं, नावं वगळणं किंवा शिफ्टिंग झाली असेल तर काही कोणाचे अर्ज आले असतील तर त्याच्यावर कार्यवाही करणं ह्या गोष्टी होत असतात. पण मूळ यादी जी आहे ती विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली जाते आणि अशी ही यादी 2002 मध्ये तयार करण्यात आली होती. यापूर्वी सन 2002 नंतर सुमारे 24 वर्षानंतर आपण ही विशेष सखोल पुनरीक्षण संपूर्ण भारतामध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एका राज्यात म्हणजे बिहारमध्ये जिथे इलेक्शन झाल्या तिथे पहिल्यांदा राबवलं आणि त्याच्यानंतर काही 10 स्टेटमध्ये ज्याच्यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ असेल तिथे सुद्धा राबवलं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रासह 13 राज्यामध्ये विशेष सखोल पुनरीक्षणाची कार्यवाही केली जाते. आता विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे काय, तर मतदार यादीची जी आता सध्या ज्या मतदार याद्या आहेत त्याची पूर्णपणे नव्याने पडताळणी करणं आणि नव्याने यादी तयार करणं, पूर्णपणे नव्याने यादी तयार करणं हे याच्यामागचा उद्दिष्ट आहे. ज्या योगे सर्व मतदारांना किंवा पुढील ज्यावेळी आपले निवडणुका होतील त्यावेळी या निवडणुकांमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारची आणि निकोप यादी तसेच दोषविरहित यादी आपल्याला उपलब्ध होईल या कारणास्तव हे विशेष सखोल पुनरीक्षणाचे कार्यक्रम राबवला जात आहे.
0: विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवण्यामागचा मुख्य उद्देश कोणता आणि त्याचे फायदे कोणते होणार आहेत?
1: त्याच्यामध्ये काय झालंय की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2002 मध्ये यादी आम्ही पहिल्यांदा म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाद्वारे तयार केली. त्याच्याही आधी विशेष सखोल पुनरीक्षण झालेलीच होती पण 2002 नंतर विशेष सखोल पुनरीक्षण होऊन नव्याने यादी तयार झालेली नाही. दरम्यानच्या काळात काय झालंय की 2002 ते 2026 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे. इकडून तिकडे लोक गेलेले आहेत, शिफ्टिंग झालेलं आहे आणि लोकांनी आपली जागा बदललेल्या आहेत. काही लोक मृत झालेले आहेत यादीमधले आणि काही लोकांची नावं डुप्लिकेट स्वरूपात सुद्धा यादीमध्ये आलेली आहेत. काही लोक काय करतात की एका ठिकाणी त्यांचं नाव असतं, दुसरीकडे ज्यावेळी शिफ्ट होतात त्यावेळी तिथलं एखादं दुसरं डॉक्युमेंट टाकून पुन्हा तिथे आपलं मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घेतात आणि अशा प्रकारे दोन दोन ठिकाणी सुद्धा त्यांची नावं राहतात. आणि त्याच्यामुळं काय होतंय की यादी फुगीर होते आणि अनेक तक्रारी निर्माण होतात की अनेक ठिकाणी मतदार यादीमध्ये अनेक नावं आहेत, डबल नावं आहेत,

0: मृत व्यक्तींची सुद्धा नावं आहेत आणि या प्रकारच्या ज्या तक्रारी प्राप्त होतात ह्या सगळ्यांचा विचार करून आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि याचा उद्देश एवढाच आहे की आपली मतदार यादी अगदी दोषविरहित आणि अचूक व्हावी आणि ज्या योगे मतदारांना त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते योग्य तऱ्हेने निवडून देता यावेत यासाठी मतदार यादी तयार करण्यासाठी हा कार्यक्रम आहे.
1: विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेपूर्वी नागरिकांनी कोणती पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे आणि जर नागरिकांना मतदार यादीशी संबंधित अगोदरची माहिती शोधायची असेल तर ती कुठे शोधायची याविषयी काही सविस्तर सांगाल का?
0: आम्ही तर 76% काम आमच्या स्तरावर केलेलं आहे म्हणजे त्याला मॅपिंग म्हणतात. या मतदार यादीमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे ही जी इंटेन्सिव्ह रिव्हिजन होते त्याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट ऍड करण्यात आलेली आहे ती म्हणजे व्यक्तीचं नागरिकत्व. मतदाराचं नागरिकत्व असणं आवश्यक आहे कारण जो संविधानातील जी कलम आहेत किंवा लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे एखाद्याला देशातील कुठल्याही मतदार यादीचा मतदार व्हायचं असेल तर त्याला भारताचं नागरिक असणं आवश्यक आहे. त्यामुळं या इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये नागरिकत्वाची जोड देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं काय आहे की आपल्याकडे मतदार यादी तयार झाली ती 2002 मध्ये आणि नागरिकत्व अधिनियम सुद्धा 2003 मध्ये आलेला आहे. त्यामुळं 2002 ज्या इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या याद्या आहेत इथे बेस समजल्या गेल्या आहेत. त्यामुळं आता ज्या मतदारांची मतदार यादीमध्ये नावे असतील त्यांची किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मतदार यादीमध्ये नावं असणं महत्वाचं आहे आणि ते मॅपिंग त्याला मॅपिंग म्हणतो किंवा जुळवणी म्हणतो त्या जुळवणीची प्रक्रिया ही आमच्या स्तरावर आमचे जे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी आहेत त्यांच्या स्तरावर 76% प्रमाणात पूर्ण केलेली आहे. 24% प्रमाणात ती पूर्ण होऊ शकलेली नाही आणि ती आता या कालावधीमध्ये पूर्ण होऊ शकते. म्हणजे प्रत्यक्ष इन्युमरेशन फॉर्म ज्यावेळी घरोघरी घेऊन जातील त्यावेळी सुद्धा मॅपिंग हे होऊ शकतं. आता मतदारांनी काय करायचंय तर आमचे जे बीएलओ असतील ज्यावेळी त्यांच्या घरी इन्युमरेशन फॉर्म घेऊन जातील त्यावेळी त्यांच्याकडे आमच्या बीएलओंकडे मतदारांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल किंवा त्यांच्या आई वडिलांची 2002 मधली माहिती उपलब्ध असेल. मात्र काही वेळा शिफ्टिंग झालेलं असतं, कोणी दिल्लीवरून मुंबईत आलेला असतो किंवा कोणी कोल्हापूरवरून पुण्याला गेलेला असतो अशा प्रकरणात आमच्या बीएलओला ती माहिती त्याच्या मतदार यादीतून प्राप्त झालेली नसते. अशा वेळी काय करायचंय प्रत्यक्ष मतदाराला सुद्धा इलेक्शन कमिशनचं ईसीआय नेट म्हणून ऍप आहे, ईसीआय नेट किंवा व्होटर पोर्टल आहे. जर गुगलवर टाईप करून ईसीआय व्होटर पोर्टल किंवा ईसीआय नेट म्हणून जर टाईप करून घेतलं किंवा ईसीआयच्या वेबसाईटवर गेलं, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जर गेलं तर तिथे एक टॅग येतो की आपलं 2002 मतदार जुन्या मतदार यादीतील नाव शोधा म्हणजे मागील एसआयआर मधील नाव शोधा असा एक टॅब येतो. चेक युअर नेम इन लास्ट एसआयआर असा टॅब येतो. त्या टॅबवर जर आपण क्लिक केलं आणि त्या टॅबवर क्लिक करून फक्त जुजबी माहिती त्याच्यामध्ये द्यायची आहे, आपलं नाव, आपलं जर रिलेटिव्हचं नाव देता येत असेल तर शक्य नाही तर केवळ आपलं नाव दिलं तरी चालेल, आपला 2002 मधलं राज्य, 2002 मधला जिल्हा आणि आपला 2002 मधला मतदारसंघ. बऱ्याच वेळा लोकांना मतदारसंघ माहिती असतो कारण त्यांचे आमदार त्या त्यावेळेचे कोण आहेत ते त्यांना माहिती असतं, त्याप्रमाणे मतदारसंघ माहिती असतं. आणि ह्या जर 3-4 माहिती जर टाकल्या तर त्यांना त्या व्यक्तीला त्याची 2002 मधली माहिती सहज उपलब्ध होऊ शकते. पूर्ण भारतातली माहिती कुठल्याही समजा चेन्नईमध्ये तो व्यक्ती 2002 मध्ये असेल तरीही त्याला ती व्यक्ती माहिती त्याला उपलब्ध होऊ शकते. किंवा समजा तो आताचा मतदार त्यावेळी 18 वर्षाचा नसेल तर साहजिक त्याचं नाव त्यावेळी नसणार आहे. मग त्यावेळी तो आपले वडील किंवा आई किंवा आपले आजी किंवा आजोबा यांच्या नावाने जरी सर्च केलं 2002 मध्ये तर त्याला ती माहिती उपलब्ध करून घेऊ शकतो आणि ती माहिती त्याने फक्त आपल्याकडे स्वतःकडे उपलब्ध करून ठेवावी. आमचा ज्यावेळी बीएलओ त्यांच्याकडे येईल जर बीएलओकडे ती माहिती असली तर ठीकच आहे, स्वतःकडे नसेल तर त्या मतदाराने ती माहिती त्याला उपलब्ध करून द्यावी की माझी ही माहिती आहे 2002 मधली, झालं काम. एवढंच आहे. इन्युमरेशन फॉर्म मध्ये तो एक कॉलम असतो 2002 ची माहिती भरण्याचं, स्वतःची माहिती किंवा स्वतःच्या आई वडिलांची माहिती, ही माहिती भरून दिलं आणि खाली थोडीशी आपली स्वतःची आत्ताची नाव आणि मोबाईल नंबर एवढं भरून दिलं आणि इन्युमरेशन फॉर्म वर सही केली की त्याचा इन्युमरेशन फॉर्म भरला जाईल, त्याचं मॅपिंग होईल आणि त्याचं मतदार यादीमधील नाव अबाधित राहील.
1: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओने नागरिकांच्या घरी भेट दिल्यानंतरची प्रक्रिया कशी असणार आहे, यावेळी नागरिकांना कोणती कागदपत्र प्रत्यक्ष द्यावी लागणार आहे?

0: आहेत याविषयी सांगा ना सर.
1: आता ज्यावेळी आमची ह्या कार्यक्रम सुरू झाला आहे, हाऊस टू हाऊस इनोव्हेशन म्हणतो आपण त्याला, तो आता 30 तारीख पासून सुरू झालेला आहे, 30 जून पासून आणि 29 जुलै पर्यंत हा आमचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. तर या कालावधीत आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर म्हणतो, तो प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर त्याच्याकडे प्रत्येक मतदाराचे डुप्लिकेट मध्ये इन्युमरेशन फॉर्म, म्हणजे आपण गणना प्रपत्र आहे ते असणार आहे. त्या गणना प्रपत्रामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वरच्या बाजूला त्याची आत्ताची माहिती उपलब्ध असणार आहे आणि सेकंड पार्ट मध्ये त्याच्या मॅपिंगची, म्हणजे 2002 मधील त्याची जी माहिती असेल किंवा त्याच्या पालकांची माहिती असेल ती उपलब्ध असणार आहे. तर तो ती माहिती संबंधित मतदारांना दाखवणार आहे, ही तुमची माहिती आहे, ही बरोबर आहे की सांगा, आणि बरोबर असेल तर खाली फक्त तुमचं नाव सांगा आणि तुमचा मोबाईल क्रमांक सांगा आणि जर आधार क्रमांक त्यांना द्यायचा असेल तर देऊ शकतात, आधार क्रमांक द्या आणि सही करा. एवढंच काम आता आपल्या मतदाराला करावं लागणार आहे. आणि समजा जर त्या मॅपिंगची माहिती आमच्या बीएलओ कडे उपलब्ध नसेल तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे तो त्याला काही माहिती विचारेल की ठीक आहे, 2002 ची आम्हाला माहिती काही तुमची प्राप्त होत नाही, तर 2002 मध्ये आपण पूर्वी कुठे होतात, त्यावेळी कुठे होतात 2002 मध्ये, आपण जर 18 वर्षाचे नसाल तर आपले आई वडील त्यावेळी कुठे होते त्याची फक्त माहिती सांगा आणि त्या आधारे ती माहिती दिल्यानंतर आमचा जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असेल तो त्याच्याकडे जे ऍप असेल त्या ऍपच्या आधारेच तो तात्काळ ती माहिती त्या ऍपवरून उपलब्ध करून घेईल आणि ती उपलब्ध करून घेतलेली माहिती तो त्या गणना प्रपत्रामध्ये भरेल आणि त्या गणना प्रपत्रावर संबंधित जो मतदार आहे त्याची स्वाक्षरी घेईल आणि ते स्वाक्षरी घेतल्यानंतर दोन प्रतीमध्ये असणार, एक प्रत ती त्या मतदाराला दिली जाईल आणि दुसरी प्रत जी आहे तो बीएलओ जो आहे तो आपल्याकडे स्वतःकडे ठेवेल. ज्यांचं मॅपिंग व्यवस्थित झालेलं आहे, म्हणजे ज्यांची 2002 मधली माहिती उपलब्ध आहे, अशा व्यक्तींना या गणना प्रपत्रा व्यतिरिक्त आणखी कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे काही मतदारांनी चिंतित होण्याची गरज नाही, कुठलंही वेगळं कागदपत्र त्यांची द्यायची गरज नाही, त्यांची सध्याची माहिती आणि 2002 ची मॅपिंगची माहिती एवढं सफिशियंट आहे. ज्यांची मॅपिंग झालेलं नसेल, म्हणजे ज्यांची माहिती उपलब्धच होत नाहीये, आमच्या बीएलओने प्रयत्न करून सुद्धा किंवा त्या व्यक्तीला काही माहिती सांगता येत नसेल की माझी 2002 ला मी कुठे होतो किंवा काय माझी मतदार यादीमध्ये कुठे नाव असू शकतं याचं काही तो त्याला थांगपत्ता नसेल, तर अशांच्या व्यक्ती सुद्धा तो फॉर्म तसाच देऊ शकतो. त्याचा फॉर्म सही घेऊन मिळाल्यानंतर त्याचं नाव मतदार यादीत समाविष्ट होईल, ड्राफ्ट मतदार यादी म्हणतो त्याला, प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होईल. मात्र त्या व्यक्तीला, त्या मतदाराला एक नोटीस जाईल, म्हणजे ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जी आमच्या आजच्या प्रोग्रामप्रमाणे ऑगस्ट मध्ये पब्लिश होणार आहे आणि ही ऑगस्ट मध्ये पब्लिश 5 ऑगस्टला पब्लिश झाल्यानंतर त्या व्यक्तीला नोटीस जाईल, ज्याचं मॅपिंग जुळवणी झालेली नाही, 2002 ची माहिती ज्याची मिळालेली नाही त्याला नोटीस जाईल आणि त्या नोटीस मध्ये असं म्हटलेलं असेल की आयोगाने जे 11 काही डॉक्युमेंट सांगितलेली आहेत, तुमचं तर 2002 मध्ये यादीत नाव दिसत नाहीये, मग काही डॉक्युमेंट जी 2002 पूर्वीचं तुमचं भारतीय नागरिकत्व दाखवू शकतात अशा 11 डॉक्युमेंट पैकी एखादं डॉक्युमेंट तुम्ही आम्हाला सादर करा, अशा प्रकारची नोटीस त्या मतदाराला जाईल. ज्यांचं नावच सापडलेलं नाही 2002 च्या मतदार यादीमध्ये त्यांनाच केवळ ही नोटीस जाईल आणि त्यांना काही डॉक्युमेंट त्यावेळी द्यावे लागतील, आत्ता नाही.
0: विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान नागरिकांची भूमिका आणि जबाबदारी कोणती असायला हवी, जनतेला आपण काय आवाहन कराल?
1: याच्यामध्ये नागरिकांची अतिशय महत्वाची भूमिका आहे, कारण आपल्याला माहितीच आहे की लागोपाठ निवडणुका होत आहेत, आत्ताच जनगणनेचा प्रोग्राम सुद्धा होत झालेला आहे, तर जनगणनेमध्ये सुद्धा जे इन्युमरेटर्स म्हणता येतील, प्रगणक, हे घरोघरी जाऊन नागरिकांकडून माहिती घेत होते आणि त्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि आता आमचे बूथ लेवल ऑफिसर्स किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सुद्धा त्यांच्या कामकाज करून प्रत्यक्ष घरोघरी भेट देत आहेत. मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये, महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आहे, अशा वेळी अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून आमचे मतदान केंद्रस्तरीय प्रत्येकाच्या घरी जात आहेत, कारण हे अतिशय महत्वाचं राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि ते चोखपणे निभावत आहेत. त्यावेळी मतदारांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करणं आवश्यक आहे, तर त्यांनी चांगलं सहकार्य केलं, त्यांनी चांगली माहिती दिली, तरच आपली मतदार यादी खूप छान होऊ शकेल आणि यापुढे काही याबाबत आरडाओरड होऊ शकणार नाही की कोणी बोलू शकणार नाही की मतदार यादीमध्ये या त्रुटी आहेत. त्यामुळे मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की ज्यावेळी हे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या घरी येतील तर त्यांना पूर्ण सहकार्य करा.
0: श्रोते हो, निवडणूक आयोगाची विशेष सखोल मतदार

निरीक्षण मोहीम 29 जुलै 2026 पर्यंत सुरू राहणार असून या अंतर्गत राज्यातल्या सुमारे 9 कोटी 68 लाख मतदारांच्या नोंदींची घराघरात जाऊन पडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेमुळे आपली मतदार यादी दोषविरहित आणि अचूक व्हायला मदत मिळणार आहे. चला तर मग निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण मोहिमेला सहकार्य करूया आणि बळकट लोकशाहीचा आपला भारत घडवूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय

त्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन मॅच संपेपर्यंत फक्त रेडिओ सेटवर आणि डीटीएच आणि डीआरएमवर आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक आषाढ 14 शके 1948 अर्थात 5 जुलै 2026. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया हे

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन. कीर्तनकार आहेत शकुंतला जोग.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा.

मंडळी, आज निरूपणासाठी हा तुकाराम महाराजांचा अभंग घेतलेला आहे. महाराज ज्या ठिकाणी असं म्हणतात, मनुष्याला सद्गुरूला शरण गेल्याखेरीज देहाचं सार्थक करून घेता येणार नाही. सद्गुरूचा कृपा हस्त मस्तकावर पडल्याशिवाय त्या मनुष्याला तेज प्राप्त होणार नाही. जसं

पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशाशिवाय रात्रीला शोभा नाही, प्रखर सूर्य प्रकाशाशिवाय दिवसाला शोभा नाही, तसंच राजाशिवाय राजाला शोभा नाही, आणि त्याचप्रमाणे गुरुशिवाय किंवा गुरुला शरण गेल्याशिवाय माणसाला तरुणपय नाही। म्हणून पहिल्या कव्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की सद्गुरूला शरण गेल्याशिवाय मनुष्याला सोय सोय म्हणजे मार्ग सापडणार नाही। आता दुसरा दृष्टांत असा, एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णांकडे एक चित्रकार आला व आपण उत्तम चित्रकार आहोत, अगदी आपली हुपेहूप तस्वीर मी करतो असं त्याने सांगितलं। भगवंताने त्याला नाव गाव कुठे शिकला वगैरे सर्व माहिती विचारली, नाव गाव सांगितलं परंतु शिकायला कुठेच गेला नाही म्हणाला। भगवान म्हणाले, अरे गुरुशिवाय विद्या शिकलास, हे कसं शक्य आहे? जन्माला आल्यावर आई गुरु असते आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षक गुरु असतात। भगवंताने पाहिलं की याला गुरुचे महती आपण समजावूनच दिली पाहिजे। म्हणून भगवान म्हणाले, बरं मग तू माझी तस्वीर काढतोस ना, काढ। आणि म्हणून त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली। एकदा काढलं, भगवंताला दाखवलं, भगवंताने काहीतरी खोड काढली। दुसऱ्यांदा काढलं, परत दाखवलं, तरी पण परत खोड काढली। दोन तीन वेळा चित्र काढलं तरी भगवान आपले एकसारखे खोड काढतच राहिले। शेवटी तो निराश झाला। भगवान म्हणाले, अरे घरी जाऊन तरी तू तस्वीर तयार करून आणलीस ना तरी चालेल। म्हणाला, बरं आहे, भरपूर तरी वेळ आपल्याला मिळेल। आणि मग घरी जायला निघाला। जाता जाता वाटेत निराशाने एके ठिकाणी बसला, इतक्यात विण्याची तार वाजली।

आली आणि त्याला डोक्याला हात लावलेला बघितला, निराश झालेला बघितला म्हणून चौकशी केली. शेवटी होय नाही करता करता त्याने आपलं दुःख सांगितलं आणि नारदांचे पाय धरले व म्हणाला की मला यातून काहीतरी सोपा उपाय सांगा. नारद म्हणाले हरकत नाही, सांगतो की त्यात काय एवढं मोठंच. आता असं कर, घरी गेलास ना की 8x8 एक आरसा घे, त्या आरशावर झिरझिरीत असा पडदा सोड आणि उद्या दरबारात जाऊन भगवान तस्बीर दाखव असे म्हणताच पडदा बाजूला कर आणि आरसा पुढे कर. भगवान जसे असतील तसंच्या तसं प्रतिबिंब त्यामध्ये दिसेल, मग भगवंताला काहीच खोड काढता येणार नाही. चांगला उपाय सांगितला आणि छान गुरु भेटला, आनंदला, घरी गेला आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे तसं केलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात हजर झाला. भगवंतांनी विचारलं काय आणली का तस्बीर तयार करून, हो दाखव ना. मग भगवंताच्या पुढे पडदा बाजूला करून आरसा दाखवला. भगवान हसले म्हणाले काय कोण गुरु भेटला. तर भगवंतांचे पाय त्यांनी धरून सांगितलं की अहो नारदांनी सेम युक्ती मला सांगितली. भगवान म्हणाले अरे आम्ही देव असून सुद्धा मी सांदीपनी ऋषींना गुरु केलं, प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना गुरु केलं आणि तू तर यक्षित मानव, मग तुला गुरु नको करायला. गुरु केल्याशिवाय किंवा गुरुची कृपा झाल्याशिवाय आपल्या कलेचं तेज पसरत नाही. तेव्हा मनुष्याने गुरु हा केलाच पाहिजे आणि हाच आशय मनात ठेवून तुकाराम महाराज पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात.

आपे गावी श्री विठ्ठलपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई असं दाम्पत्य राहत होतो आणि त्यांच्या पोटी हे आमचे चरित्र एक जन्माला आले. संसार करत असताना मध्येच संन्यास घेऊन पुन्हा संसारात पडले आणि ही चार अपत्य जन्माला आली. मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. पण ही चार अपत्य जरी आली ना तरी हे सगळे अवतारी पुरुषच होते असं म्हटलं तरी हरकत नाही. ते असे

कृत्याचा आपल्या मुलांना त्रास होतो म्हणून अधिकारी लोकांच्या सांगण्यावरून माता पित्यांनी देहांत प्रायश्चित घेतलं. रात्री झोपताना मोठा मुलगा निवृत्तीनाथ याला आपल्या भावांचा सांभाळ करण्यास सांगितलं. निवृत्तीनाथ हे नाथपंथीय, त्यांचे गुरु गहिनीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलीचे गुरु निवृत्तीनाथ अशी ही परंपरा. धीर गंभीर निवृत्तीनाथाने आपल्या या सर्व भावंड निराश झालेली आहेत त्यांचं सांत्वन करायचं ठरवलं.

निवृत्तीनाथ हेही त्यावेळी वयाने लहान, परंतु माता पित्यांच्या मागे सर्व भावंडांची जबाबदारी पडल्यामुळे त्यांना आपोआप मोठं व्हावंच लागलं. ज्ञानेश्वर माऊलीला त्यांनी हटयोग शिकवला आणि कर्मयोग सांगितला व कर्तव्य कर्म करीत असताना प्रसंगाला उचित अशा वेळी याचा उपयोग करावा असा उपदेश केला. हे सर्व भावंडही निवृत्तीनाथांच्या आज्ञेतच असायचे. एकदा या भावंडांना मांडे खायची लहर आली. आता काय करावं? समाजाने तर आपल्याला बहिष्कृत केलंय, मग हे कसं शक्य होईल? मुक्ताई कुंभाराळीत गेली, परंतु तिला कोणीही खापर घेत दिलं नाही. विसोबांनी तशीच तजवीज करून ठेवले होते. मग मात्र ज्ञानेश्वर मौलीने ठरवलं की आपण आता ह्या गुरुपदेशाचा उपयोग याच वेळी आता करायला हवा. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं?

या सर्व गोष्टी ज्ञानेश्वर माऊलींनी जरा घडून आणल्या असल्या तरी त्याच्या पाठीमागे संत निवृत्तीनाथ गुरु यांचे आशीर्वाद आणि पाठबळ निश्चितच होत. त्यांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत लिहिली आणि मग ते समाजापुढे उप

पूर्ण करण्यासाठी म्हणून निवृत्तीनाथांकडे परवानगी मागितली. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे ज्ञाना, तू तर ज्ञानाचा ईश्वर आहेस, सागर आहेस, माझी परवानगी कशाला. परंतु निवृत्तीनाथांनी पसायदान देवाजवळ मागायला सांगितलं आणि मग ज्ञानेश्वरांनी पसायदान असं मागितलं.

आशातने समाजासाठी यांनी पसायदान मागितलं. समाजाची उन्नती व्हावी, समाजात समाज भरभराट व्हावा आणि तळागाळातील सर्व माणसांना माणसांचं ऐक्य घडावं या उद्देशाने त्यांनी सर्व तीर्थयात्रा केली. या निवृत्तीनाथांची समाधी नाशिकला आहे. आपल्या या गुरुपदेशाने स्वतः अप्रकाशित आहे, परंतु ज्ञानेश्वर माऊलीला मात्र प्रकाशात आणलं त्याने. प्रत्येक कार्य करताना गुरुचे मार्गदर्शन हवेच आणि गुरुचा आशीर्वाद आणि गुरुची कृपा असल्याशिवाय माणसाला तरुणोपाय नाही. हा तसे मनात धरून तुकाराम महाराज पूर्व पद्यामध्ये असे म्हणतात,

श्रोते हो, आत्ताच आपण संत निवृत्तीनाथ यांचं कीर्तन ऐकलं. कीर्तनकार होत्या शकुंतला जोग. मंडळी, आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा आपली भेट उद्या सायंकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. तेव्हा आपण इथेच थांबतोय. नमस्कार.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद
2: मध्यलहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.
3: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 rupees भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
5: मैंने प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
6: आज अचानक 90s का धनश्री?
7: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर पूर्ण दिवसच भारी जायचं.
6: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
7: म्हणजे काय, खूपच आवडेल.
6: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
7: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
6: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 to 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
7: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
6: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
7: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
6: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
7: हो, नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.
8: दर सोमवारी 9:30 ऐका स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं. ह्या कार्यक्रमात कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती. ऐकूया त्यांचा कार्यप्रवास आणि जीवनप्रवास. तेव्हा जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 9:30 स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं आकाशवाणीच्या जळगाव.

0: योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्ट पासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय. आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तिजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. राज्यात आजही मुंबईसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. यासह राज्यभरातल्या पावसाबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत आज सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे दादर, माटुंगा, शिवाजी पार्क परिसर, घाटकोपर या ठिकाणी अनेक झाडं उन्मळून पडली. कुर्ल्यात झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व वाहतूक एक तास थांबवण्यात आली. यामुळे विमान वाहतुकीला मोठा फटका बसला. बृहन्मुंबई क्षेत्रात गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 74% पावसाची नोंद झाली आहे. क्षेत्राच्या विविध भागांमध्ये या कालावधीत 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे घणसोली आणि ऐरोली इथं इमारतींवरचे पत्रे उडून गेले. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तसंच झाडं उन्मळून पडलीत. ठाण्यात एका इमारतीची गॅलरी कोसळल्यामुळे 2 जण जखमी झाले. ठाणे शहरासह कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली आणि नवी मुंबईतले अनेक सखल भाग जलमय झाले असून अनेक रहिवासी पाण्यात अडकले आहेत. रायगड जिल्ह्यात नेरळ हद्दीतल्या पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या 4 जणांपैकी 1 जण दरड कोसळून जखमी झाला. खोपोली इथल्या झेनिथ धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100+ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. मुंबई गोवा महामार्गावर सुकेळ खिंडीत पाणी साचल्यामुळे हा महामार्ग बंद आहे. तर रोहा भिसे नागोटणे मार्गावर भिसे खिंडीत दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे हा रस्ता दिवसभरासाठी बंद केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. खेडमधल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडली, तर नारंगी नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 70 गावांमधला वीज पुरवठा खंडित झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं उघडीप दिली. अकोल्यात मात्र म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात 2 दिवस मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी भिनागुंडा मार्गावरच्या गुंडेनूर नाल्याला पूर आल्यामुळे गुंडेनूर, पेरलमल भट्टी, पुंगासूर या गावांचा संपर्क तुटला आहे. पालघर, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पाऊस झाला.
0: विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी दूरस्थ पद्धतीनं वितरित केला. केंद्र सरकारनं या योजनेतला आपला वाटा दिला असून राज्य सरकारांनीही आपापला वाटा वितरित करावा असं आवाहन त्यांनी केलं.
2: ये भारत सरकार की प्रतिबद्धता का परिणाम है कि कार्यक्रम के क्रियान्वयन में वित्तीय संसाधनों की पैसे की कमी नहीं आएगी. मैं सभी राज्य सरकारों को पुनः आग्रह करूंगा कि भारत सरकार ने अपना शेयर दे दिया, वो अपना शेयर दें ताकि मजदूरों को मजदूरी मिलने में विलंब ना हो.
0: पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून LNG अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर LNGच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. या वर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. पेट्रोलियम निर्यातदार देशांची संस्था ओपेक प्लसनं येत्या ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन 188,000 बॅरलची वाढ करण्याचं ठरवलं आहे. 7 ओपेक प्लस देशांच्या आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबिया, रशिया, इराक, कुवेत, कझाकिस्तान, अल्जेरिया आणि ओमान हे 7 देश ओपेक प्लसचे सदस्य असून पेट्रोलियम पदार्थांच्या जागतिक बाजारपेठेत स्थैर्य आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं या बैठकीनंतर काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. बाजारपेठेच्या मागणीनुसार हे उत्पादन कमी जास्त केलं जाईल असंही या पत्रकात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तीजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 सुमाराला त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तीजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तीजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. याशिवाय विविध क्षेत्रातले मान्यवर तीजनबाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहत आहेत. परदेशी गुंतवणूकदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून 708 कोटी रुपये मूल्याचे भारतीय समभाग खरेदी केले आहेत. गेले सलग 3 महिने परदेशी गुंतवणूकदार भारतीय समभागांची विक्री करत होते. जून महिन्यात केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं केलेल्या अनेक उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम झाल्याचं आता दिसून येत आहे. जून अखेरपर्यंत ही विक्रीची लाट ओसरली असून आता खरेदी सुरू झाली आहे. टेलिग्राम या लोकप्रिय संदेशवहन मंचावरून चित्रपट, OTTवरील कार्यक्रम आणि इतर दृकश्राव्य सामग्रीची बेकायदा देवाणघेवाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं टेलिग्रामला नोटीस बजावली आहे. या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे निर्देश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिले आहेत. कॉपीराईटचं उल्लंघन हा केवळ दिवाणी नव्हे तर फौजदारी गुन्हाही असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. बेकायदा सामग्री हटवण्यासाठी सरकारच्या सूचनांची वाट न पाहता टेलिग्रामनं स्वतःहून प्रभावी उपाययोजना कराव्यात असंही या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे. नियमांचं पालन न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाईचा इशाराही सरकारनं दिला आहे. इन्स्टाग्रामवरच्या सशुल्क जाहिरातींमधलं बाललैंगिक शोषण आणि शोषणात्मक आशयासंदर्भात केंद्र सरकारनं मेटा या समाजमाध्यम कंपनीला नोटीस बजावली आहे. बाललैंगिक शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व जाहिराती आणि आशय बंद करण्याचे आदेश सरकारनं मेटाला दिले असून या प्रकरणी 7 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरणही मागवलं आहे. व्यापार, स्थलांतर आणि इतर धोरणात्मक विषयांबाबत परराष्ट्र मंत्रालयाला आपण सल्ला देत असल्याचा दावा काही व्यक्ती समाजमाध्यमांवर करत असून यासंदर्भात सशुल्क सेवा तसंच मंत्रालयाबरोबर कसं काम करावं याबाबत लोकांना माहिती देत आहेत याबाबतच्या दाव्यांचं परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं असून अशा व्यक्तींचा परराष्ट्र मंत्रालयाशी कोणताही संबंध नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच सर्वांनी समाज माध्यमांवरच्या अशा प्रकारच्या खोट्या पोस्टपासून सावधानता बाळगावी असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी इंडोनेशियाला दिलेल्या भेटीला 100 वर्ष पूर्ण झाल्या प्रित्यर्थ इंडोनेशिया सरकारनं येत्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचं ठरवलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशिया दौरा उद्या सुरू होत आहे. त्या दरम्यान या शताब्दी कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे. इंडोनेशियातले भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली. गुरुदेवांच्या 3 महिन्यांच्या इंडोनेशिया भेटीत त्यांनी त्या देशाच्या संस्कृतीचा अभ्यास केला. इंडोनेशियाची मेणाच्या सहाय्यानं वस्त्र रंगवण्याची बाटिक कला त्यांनीच बंगालमध्ये नेली आणि आता ती शांतिनिकेतन बाटिक कला या नावानं प्रसिद्ध आहे. इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री की हजार देवांतरा यांनी शांतिनिकेतनच्या संकल्पनेनं प्रभावित होऊन इंडोनेशियामध्ये बागेतल्या शाळा सुरू केल्या होत्या. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी देशाच्या नव्या नौदलातल्या कांगकोन या युद्धनौकेवरून करण्यात आलेल्या क्रूज क्षेपणास्त्रासह विविध शस्त्रप्रणालींच्या चाचण्यांचं निरीक्षण केलं. सरकारी माध्यमांनी आज दिलेल्या वृत्तानुसार 5,000 टन क्षमतेच्या कांगकोन या युद्धनौकेवर या चाचण्या शुक्रवारी पार पडल्या. या चाचण्यांचा उद्देश युद्धनौकेच्या लढाऊ प्रणालींची कार्यक्षमता तपासणे हा होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये संततधार कायम, जनजीवन विस्कळीत. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते वितरित. ऑगस्टपासून तेल उत्पादनात प्रतिदिन

0: 88,000 बॅरलची वाढ करण्याचा ओपेकचा निर्णय आणि विख्यात पंडवानी गायिका पद्मविभूषण तीजनबाई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वामनराव घोरपडे यांच्या स्वरातलं हे भारूड.

जवळाला करीन म्हटलं पुरी आणि भात। अहो कधी नव जवळ आलं आणि काहीतरी चांगलं करावं म्हणून म्हटलं जवळाला करीन म्हटलं पुरी आणि भात, पण बोलता बोलता झाली बघा ही रात। अहो कधी नव तारे जवाई त्यांची विचारपूस करता करता रात्र झाली, आणि म्हणून मग काय म्हणायचं, कधी नव।

0: अहो जावायला कधी नवत आलेत आणि त्यांना कुठेतरी खाट टाकावे आणि आराम करतील. आणि म्हणून म्हणायचं आहे, जवळला टाकीन म्हटली खाट पण तिच्या पायाची लागली या वाट. अहो नवऱ्याला मी म्हणत होते
1: काय म्हणत होता
0: की कुठून तरी तिचा ते पाय तुटलेला आहे, लाकूड तोडून आणा.
1: लाकूड तोडून
0: पण नवरा काय म्हणाला,
1: काय म्हणाला
0: की महाराष्ट्र शासनाने वनीकरण बंद केलेलं पाय लाकूड तोडायचं, तेव्हा ते अधुरच राहिलं
1: का.
0: आणि म्हणून काय म्हणायचं
1: कधी

0: बदलू आणायची का?
1: हो, लग्नाच्या वेळी जवळायला सांगितलं होतं घडी घेईन म्हणून. पण म्हणून काय झालं?
0: काय सांगितलं?
1: जवळायला घेईन म्हटलं घडी. अहो, पण जवायाची जात मोठी वेडी.
0: वेडी?
1: अहो, चार जवाई.
0: चार जवाई.

0: एका जनार्दनी मने दवाई नाही शिकला शाळा, माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा.
1: अडाणी गोळा?
0: अहो आज प्रौढ शिक्षण मिळालेलं त्याचा आधार ते आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून काय म्हणायचंय?
1: काय म्हणायचंय?
0: अरे एका जनार्दनी मने जवाई नाही शिकला शाळा,
1: शिकला शाळा,
0: माझ्या पोरीच्या पदरी पडला अडाणी गोळा
1: गोळा.
0: आणि म्हणून काय म्हणायचं?
1: काय म्हणायचं?

श्रोते हो, या लोकगीताबरोबरच आजचा आपला लोकसंगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायूनी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण ऐकणार आहात समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते

श्रोते हो, रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद होत आहेत. तुम्ही मोबाईल ॲपवरचं प्रसारण ऐकत आहात. रेडिओ सेट DRM आणि DTHवर ICC वुमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट खेळाचा अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन ऐकत आहात. हे वर्णन